नमस्कार, भक्ती संगीताच्या या मैफलीत रसिक हो मनपूर्वक स्वागत। हे सारं स्वतःचे गोड, तुम्ही चिलाविले जी झाड, तरी अवधानामृते वाड सिंपवनी की जे, अशी साक्षात ज्ञानोबा माऊलीच्या शब्दानंच आपल्या चरणी प्रार्थना। भागवत धर्माची पताका दिगंत फडकत ठेवणारी, ज्ञानापासून आरंभलेली ही ज्ञानगंगा अक्षय अभंग दुथडी भरून वाहणारी, ज्ञान त्रैलोक्याच्या राजानंच बाप रखुमा देवी वराचं वर्णन करण्याचा सोहळा, हा सोहळा हा जणू विठ्ठल होतो। आरंभी त्याच संत सभेत आपण श्रवण महाद्वारांनी प्रवेश करावयाचा आहे आणि अनुभवायचा आहे सिंहासने उभा असलेला साक्षात श्री विठ्ठल।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधे

0: त्याचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
3: 2 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या मीचं स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणं यात समाधान असतंच असं नाही, ती इच्छाच नाहीशी करणं यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल, याकरता वासना क्षय कशानं होईल ते पाहावं. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडं लक्ष द्यावं. खरा आनंद आणि समाधान भगवंताचं होण्यातच आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझं कोणी नाही हे ज्या दिवशी मनानं पक्क ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितकं दुःखच पदरात येतं. विषय सुख न मागताही येतं, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचं. माझ्या मागं राम आहे असं म्हटलं म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचं कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिलं म्हणजे मग सावधच राहिल्यासारखं आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकंच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकट आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्यानं निराळा नाही, पण काल आपण जे केलं ते दिवाळीच्या दिवशी आपण करत नाही, हाच मुख्य फरक आहे. आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो, आणि हे जर खरं तर तसा तो आपण नेहमीच का करू नये. आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावं, आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो, मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावं. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचं महत्त्वच वाटत नाही. भगवंताचं स्वरूपच मुळे आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा, म्हणजे आपल्याला या मीचं स्वरूपही आनंदमय असल्याचं प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणं ही खरी जीवनाची सुरुवात आहे, आणि परमात्म्यामध्ये विलीन होणं हेच जीवनाचं सर्वस्व आहे. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 214वा, दशक 16वा, समास 8वा, आत्माराम निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. आत्मा शरीरामध्ये वास्तव्य करतो, अवघं ब्रह्मांड व्यापून राहतो, वासना भावना परोपरीने व्यापून असतात, त्यामध्ये आत्मा असतो हे किती म्हणून सांगायचं. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना आहेत, अनंत प्राणी आहेत, त्याची माहिती किती देणार. अनंत राजकारण धरणं, कुबुद्धी सुबुद्धीचं विवरण करणं, कळू न देणं, चुकवणं सगळं प्राणीमात्रांना आहे. एकाला एक जपतात टपतात, एकाला एक खपतात लपतात, शत्रुपणाची स्थिती चौकडे आहे. पृथ्वीवर परोपरीने एकाला एक फसवतात, कित्येक भक्त आहेत ते परोपरीने परोपकार करतात. एक आत्मा अनंत भेद देहानुसार वेगवेगळे अनुभव घेतात. आत्मा मात्र मूळचा अभेद असतो, तो भेद देखील करतो. पुरुषाला स्त्री पाहिजे, स्त्रीला पुरुष पाहिजे, नवरीला नवरी पाहिजे असं साधारणपणे घडत नाही. पुरुषाचा जीव स्त्रियांच्या जीवात अशी उठवठेव शक्य तो नसते. विषय सुखात गोवले जातं तिथे भेद आहे. ज्या प्राण्याला जो आहार तोच त्याला लागतो. पशुच्या आहाराबद्दल माणूस अनादर बाळगतो. आहार भेद, देह भेद, गुप्त प्रकट उदंड भेद आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे. सिंधू म्हणजे सागर, भूगर्भामधील पाणी, त्या पाण्यामधली शरीर वेगळी, त्याच्यामधले जलचर ही अत्यंत मोठे असतात. सूक्ष्मदृष्टी मनात आणली तर शरीराचा अंत लागत नाही. मग तो अंतरात्मा तिथे कसा येतो हे अनुमान कसं करणार. देहात्म योग शोधून पाहिला तिथेही काही त्याचं अनुमान आले नाही. स्थूल सूक्ष्म गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ सोडवण्यासाठी नाना निरूपणं केली जातात. असं अंतरात्मा कृपाळपणे अनेक मुखांनी बोललेला आहे असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 16व, समास 9वा, नाना उपासना निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीवर नाना लोक आहेत, त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना आहेत. वेगवेगळ्या प्रकाराने ते ठाईठाई भजन करतात, आपल्या देवाचं भजन करतात, नाना स्तुती स्तवन करतात, उपासनेसाठी ते निरूपण म्हणतात. याच्यामध्ये काय भाव आहे मला याबद्दल अभिप्राय सांगावा. अरे हा स्तुतीचा स्वभाव असा आहे, निर्गुण म्हणजे मायेमुळे शक्य होते, पण ती बहुगुणी असल्याने निर्गुणच बहुगुण आहे असं म्हटलं जातं. वास्तविक चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे, सगळ्या लोकांनी ते मानावं. एक आत्मा अंतरात्म्याला मिळतो हे अधिकारानुरूप सगळ्यांना अंतरात्मा एक आहे की नाही हे पटेल. श्रोता म्हणाला, हे अनुमान म्हणजे मुळाला पाणी घातलं की ते पानोपाणी पसरतं, त्याप्रमाणे रोकडी प्रचिती आहे. त्यावर वक्ता म्हणाला, तुळशीला भांडं भरून पाणी घातलं तर ते तिथे थांबत नाही. भूमीच्या भेदानुसार ते क्षणभरात जिरून जातं. तर मोठ्या झाडाला कसं करावं, ते शेंड्यापर्यंत कसं न्यायचं याचा अभिप्राय देवाने मला सांगावा. पावसाचं पाणी पडतं ते मुळाकडे येतं, तिथे काय होतं ते समजत नाही. सगळ्यांना मूळ सापडावं असं पुण्य कसं घडेल. साधूजनांचे पोवाडे विवेकी लोक कसे गातील. तथापि वृक्षाच्या या दृष्टांतावरून जीवनामध्ये पाणी कुठे घातलं तर कुठे पडतं या गोष्टीचं साकडं पडत नाही. या मागील जी शंका निर्माण झाली होती तिचं समाधान झालं. आता गुणाला निर्गुण कसं म्हणतात. चंचलपणामुळे विकार निर्माण झाले त्याला सगुण असं म्हणतात. उरलेलं जे आहे ते गुणातीत निर्गुण. यावर वक्ता म्हणाला, हा विचार तू सारासार शोधून पहा. अंतरामध्ये निर्धार केला तर निर्गुण असं नावही मग उरणार नाही. विवेकामुळे तो मुख्य राजा होतो आणि सेवकाचा नव राजा. आता याचा विचार समजा. यावर विवाद करणं खोटं. कल्पांत प्रलयाच्या वेळी जे उरलं ते निर्गुण, बाकी सगळं मायेमध्ये आलं. सेना, शहर, बाजार, नाना लहान तो यात्रा, नाना शब्द निर्माण होतात. त्याच्यातून कसं काय निवडायचं ते तुम्ही शोधायला हवं असं समर्थ सांगत आहेत. हा भागही इथे संपला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेव नमस्कार. विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण या श्रीरंगाच्या मनोहर रूपाचं वर्णन करणारे अनेक अभंग आणि भक्तिगीतं प्रचलित आहेत. या सगळ्या रूपाच्या अभंगांमुळं श्रीहरीचं नेमकं सौंदर्य भक्तांच्या ध्यानी येतं. अहो, गोपाळाच्या सौंदर्याचं ध्यान करून तर गोपिकांनी मधुरा भक्ती साध्य केली आहे.

आपल्या आराध्य देवाच्या अनेक प्रतिमा भक्तांनी संतांनी साकारल्या आहेत. समचरण विटेवर ठेवून कटीवर हात ठेवून उभा ठाकलेला श्री विठ्ठल भक्तांची ध्यानमूर्ती आहे. विटेवर उभा कटीवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ. भगवान विष्णूंची सगळी प्रसाद चिन्ह या विठुरायाच्या अंगावर विराजमान आहेत.

पांडुरंग कांती हा ध्यानाचा आणि भक्ती मार्गाने अनुभवण्याचा विषय आहे. सगळ्या संतांनी आपली उभी हयात या विठ्ठलचरणी व्यतीत केली, आपलं सर्वस्व या विठ्ठलचरणी समर्पित केलं आहे. श्वासागणिक नाम घेत क्षणोक्षणी ध्यानाचा हा विषय आहे. पांडुरंगाचं हे अनुपम सौंदर्य आणि विलक्षण कांती.

भक्तांसाठी साजिऱ्या विठ्ठलातले हे समचरण अत्यंत अलौकिक असा आध्यात्मिक वैभव आहे. याच्या ध्यानानं अनेकांनी संतपद प्राप्त केलं आहे. सत्वगुणाचा कळस गाठायचा असेल तर विठ्ठलाचे हे समचरण आपल्याला नित्य पूजायला हवेत, चिंतायला हवेत.

विठ्ठलाचं हे रूप डोळ्यात भरायला आणि मनात ठसायला जन्मोजन्मीचं पुण्य पाठीशी असावं लागतं. विठ्ठलाचं हे रूप, विठ्ठलाचं दर्शन हेच सर्व सुखांचं आगर आहे असं संत ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं आहे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 प्रसारित होईल दिनविशेष. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:20 प्रसारित होईल भक्ती संगीत. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. 3:00 प्रसारित होईल कार्यक्रम कालाया तस्मै नमः, सादर करते डॉक्टर रवी कोरांने. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 2 ऑगस्ट. 1677 मध्ये शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनाला भेट दिली. तेथे त्यांनी डच प्रतिनिधींशी चर्चा केली होती. 1790 मध्ये अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू झाली होती. 1870 मध्ये टॉवर सबवे जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे लंडन मध्ये उघडली होती. 1923 मध्ये केल्विन कुलिज हे अमेरिकेचे 30वे राष्ट्राध्यक्ष बनले होते. 1954 मध्ये दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली होती. 1979 मध्ये नगर जिल्ह्यातील डॉक्टर रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला होता. 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून आखाती युद्धाला सुरुवात केली होती. 1996 मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा मायकेल जॉन्सन हा ऑलिम्पिक इतिहासातील पहिला ॲथलीट बनला, ज्याने त्याच ऑलिम्पिक स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 2001 ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते पुलेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली होती. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 15व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या कार्यक्रमातून आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल जाणून घेतो आहोत. आज आपण जाणून घेऊया त्यांच्या लेखनशैलीबद्दल. रवींद्रनाथांची अपारंपरिक लेखनशैली. ज्योतिरिंद्रनाथ म्हणजे रवींद्रनाथांचे थोरले बंधू, यांची पत्नी कादंबरी देवी यांनी रवींद्रनाथांवर खूप माया केली, आईचं प्रेम त्यांना दिलं. पण मुख्य म्हणजे त्यांना तिनं लिहिण्याची प्रेरणा दिली, लिहितं केलं, जे लिहिलं त्याला उत्तेजन दिलं. आणि त्यांच्या काही चुका असल्या तर त्याही हसत खेळत लक्षात आणून दिल्या. दुर्दैवानं त्यांची ही आई समान प्रेम करणारी वहिनी काही कारणानं लवकर गेली, पण तिचं प्रेम, तिची माया रवींद्रनाथ कधीही विसरू शकले नाहीत. त्यांनी आपल्या शैशव कविता, त्यामध्ये तिच्याबद्दल लिहिलं आहे आणि तो काव्यसंग्रह आपल्या वहिनीला अर्पण केला आहे. सुरुवातीला रवींद्रनाथ त्या काळातल्या प्रख्यात कवींच्या कवितांच्या शैलीचं अनुकरण करत होते. त्यामध्ये बिहारीलाल चक्रवर्ती, भानुसिंह ठाकूर आदींच्या कवितांचा समावेश होता. पण लवकरच त्यांनी ही अनुकरण शैली सोडून स्वतःची शैली विकसित केली, त्यात ते लिहू लागले. अनुकरणातून मनुष्य फार प्रगती करू शकत नाही. रवींद्रनाथांना स्वतःची शैली गवसली, आपल्या आतील आवाज त्याने ऐकला. त्यांची हीच गोष्ट त्यांना महाकवी बनण्यासाठी उपयोगी पडली. आपल्या स्वतंत्र लेखनशैलीनं ते एवढे मोठे झाले की आज त्या काळातील इतर साहित्यिकांची नावं वाचकांना फारशी आठवणार नाहीत. पण पश्चिम बंगालमधील साहित्यिक म्हटलं की रवींद्रनाथांचं नाव ठळकपणे नजरेसमोर येतं. रवींद्रनाथांनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी लिहिलेलं वाल्मिकी प्रतिभा हे नाटक आजच्या परिस्थितीतही अत्यंत वास्तवदर्शी आहे हे मागच्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं. रवींद्रनाथ या काळात एक कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्धीला आले होते. पण आपल्या सुरुवातीच्या काळातच त्यांना त्या काळातील प्रथितयश अशा साहित्यिकांची टीकासुद्धा सहन करावी लागली होती. पण साहित्यिकांची ही टीका टिप्पणी रवींद्रनाथांनी अतिशय धीरानं आणि शांतपणे सहन केली, यातच त्यांचं मोठेपण आपल्याला दिसतं. त्या टीकाकारांमध्ये त्यांच्यातील लेखकाचं किंवा कवीचं असलेलं मोठेपण मान्य करण्याइतका मनाचा मोठेपणा नव्हता असंही म्हणता येईल. परंतु रवींद्रनाथांनी त्यांना कधीच कमी लेखलं नाही आणि त्यांच्या टीकेची फारशी परवाही केली नाही किंवा त्यांच्यावर प्रतिहल्ला देखील केला नाही. त्यांच्या टीकेला शांतपणे तोंड दिलं एवढंच नाही तर त्यांनी अशा या साहित्यिकांना त्या बदल्यात उदार मनानं शुभेच्छाही दिल्या. तत्कालीन साहित्यिकांनी त्यांच्यावर टीका करण्याचं एक कारण असंही सांगता येईल की रवींद्रनाथांची लेखनशैली ही पारंपरिक नव्हती,
ते आपल्याला जे वाटेल ते मुक्तपणे आपल्या भाषेत आणि आपल्या लेखनशैलीचा वापर करून लिहित होते. त्यामुळेच तत्कालीन वाचकांना आणि साहित्यिकांना त्यांची शैली अंगवळणी पडण्यासाठी काही काळ जावा लागला. प्रसिद्ध कवी वर्ड्सवर्थ याला सुद्धा आपल्या सुरुवातीच्या काळात अनेक टीकाकारांची टीका सहन करावी लागली होती. त्या काळातील प्रख्यात कवी ड्रायडन, पोप यांच्याप्रमाणे भडक आणि कृत्रिम लेखनशैलीचा अवलंब त्यानं केला नाही आणि वाचकांना त्यांच्याच लेखनशैलीची सवय झाली होती. परंतु पुढे काळाच्या ओघात वर्ड्सवर्थच्या लेखनातील सच्चेपणा, साधेपणा वाचकांना भावला आणि तो एक प्रथितयश कवी म्हणून प्रसिद्धीला आला. पश्चिम बंगालमधील रवींद्रनाथांचे समकालीन असलेल्या एक प्रथितयश असे कवी द्विजेंद्रलाल यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते रवींद्रनाथ यांच्या कविता आणि लेखनावर टीका करत होते आणि त्यांचा वेळोवेळी उपहास करीत होते. टागोरांचा गीतांजली हा काव्यसंग्रह जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा तर द्विजेंद्रनाथ यांच्या रवींद्रनाथांवरील टीकेनं कळस गाठला होता आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या आनंदबिद्य या नाटकामध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. द्विजेंद्रलाल रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच वारले. रवींद्रनाथ यांना नोबेल पारितोषिक प्राप्त होईपर्यंत जर ते जगले असते तर त्यांना रवींद्रनाथांच्या साहित्याचं मोल नक्कीच कळलं असतं असं म्हणावं लागतं. त्या काळातील आणखी एक काव्य विशारद असलेल्या कालीप्रसन्न यांनी सुद्धा रवींद्रनाथांच्या लेखनशैलीवर टीका केली होती. द्विजेंद्रलाल आणि कालीप्रसाद या दोघांच्याही रवींद्रनाथांवरील टीका त्यांना रवींद्रनाथांचा साहित्यविषयक नवीन दृष्टिकोन न मानवल्यामुळे चालल्या होत्या. पण असेही अनेक साहित्यिक होते की ज्यांनी रवींद्रनाथ यांच्या साहित्याचं मोल जाणलं होतं. या संदर्भात त्या काळातील प्रख्यात कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं नाव घ्यावंसं वाटतं. बंकिमचंद्र यांनी रवींद्रनाथांची विलक्षण बुद्धिमत्ता आणि साहित्यिक गुण अचूक हेरले. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगण्यासारखा आहे. हा प्रसंग बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या मनाचा मोठेपणाही दर्शवतो. एकदा रमेशचंद्र दत्त नावाच्या एका थोर साहित्यिकाच्या मुलीचं लग्न होतं. या लग्नाचं आमंत्रण रवींद्रनाथ आणि बंकिमचंद्र चॅटर्जी या दोघांनाही होतं. योगायोग असा की हे दोघेही एकाच वेळी लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचले. बंकिमचंद्र थोडेसे पुढे होते. रमेशचंद्र दत्त यांनी बंकिमचंद्र यांचं स्वागत त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून केलं. या गोष्टीकडे त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या रवींद्रनाथांचंही लक्ष होतंच. तेवढ्यात बंकिमचंद्र चॅटर्जींनी आपल्या स्वतःच्या गळ्यातील हार काढला आणि तो रवींद्रनाथांच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, खरं तर हा हार याच्याच गळ्यात असायला हवा. रमेश, तू यांचं संध्यासंगीत वाचलं आहेस का? बंकिमचंद्र यांच्या या बोलण्यामुळे आणि कृतीमुळे रवींद्रनाथ आणि त्यांच्या साहित्याचं मोल उपस्थितांना कळलं. खरं तर रवींद्रनाथ यांच्या कविता या आशावादी आहेत. मानवजातीच्या कल्याणाचा उद्देश त्यातून व्यक्त होतो. परंतु त्यांच्या संध्यासंगीत या काव्यसंग्रहातील कविता मात्र याला अपवाद आहेत. कारण त्यातील बऱ्याच कविता दुःख, विषाद
आणि निराशा व्यक्त करणाऱ्या आहेत. स्वतः रवींद्रनाथांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती आणि आपल्यातील या एक प्रकारच्या उणीवेची दुरुस्ती करण्याचं सामर्थ्यही त्यांच्यामध्ये होतं. ही निराशा हा विषाद त्यांच्या कवितेत येण्याचं एक कारण असंही असावं की काही कारणानं त्यांच्यातील आणि निसर्गातील नेहमी असणारा सहसंवाद संपुष्टात आला होता. परंतु एका प्रसंगामुळे त्यांच्या मनस्थितीत बदल घडून आला. कोलकात्यातील ज्योतिरिंद्रनाथांनी घेतलेल्या भाड्याच्या घरात रवींद्रनाथ काही दिवस राहत होते. सदर स्ट्रीटवरच्या या घरातून बाहेरचं दृश्य मोठं छान दिसत होतं. बाहेर रस्त्याच्या कडेला असलेले विशाल वृक्ष नजरेस पडत होते. अशाच एका सकाळी जेव्हा ते घरातील बाल्कनीचा दरवाजा उघडून बाहेर आले तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक असा अनुभव आला. त्यावेळी सभोवताली सर्वत्र दाट धुकं पसरलं होतं, परंतु त्या धुक्याचं पारदर्शक पटल दूर करून सूर्याची सोनेरी किरण सभोवार पसरली. वृक्षाच्या पाठीमागून होणारी सूर्योदयाची तेजस्वी आणि सुंदर प्रभा त्यांनी पाहिली. त्या दिव्य प्रकाशानं त्यांच्या मनाचा गाभारा उजळून निघाला. सोनेरी सूर्यकिरणांबरोबरच त्यांच्या मनातील निराशेचं पटलही जणू दूर झालं. एका वेगळ्या चैतन्यानं आणि आनंदानं त्यांचं मन भरून गेलं. एखाद्या बंदिवासातून मुक्त झालेल्या माणसासारखा आनंद त्यांच्या मनाला झाला आणि हा आनंद त्यांच्या निर्झरेर स्वप्नभंग म्हणजे झऱ्याचा स्वप्नभंग या कवितेतून व्यक्त झाला. ही कविता त्यांच्या प्रभात संगीत या दुसऱ्या कवितेच्या पुस्तकात आली आहे. पुढील कवितांमध्ये सुद्धा मग हा आनंद प्रतिबिंबित झालेला आपल्याला दिसतो. त्यांच्या या दिव्य अनुभूतीबद्दल ते स्वतःच या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात. सरते शेवटी कसं कोणास ठाऊक, पण बंद दरवाजा उघडला जाऊन माझं हरवलेलं मला गवसलं. ते मला फक्त परत मिळालं एवढंच नाही, तर या बंधमुक्तीमुळे माझी प्रतिमाही अधिक समृद्ध झाली. यामुळेच प्रभात संगीताच्या रूपानं माझं बालपणीचं हरवलेलं जग अधिकांश रूपानं मला परत मिळालं. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात लिहिलेल्या ओव्या आठवतात. माऊली म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे ती वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी, का चिंतामणी जालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामनिवृत्ती ज्ञान देवो म्हणे. तर मंडळी, आज आपण रवींद्रनाथ टागोरांच्या अपारंपरिक शैलीबद्दल जाणून घेतलं. त्यांच्याबद्दल आणखीही आपण जाणून घेणार आहोत, पण ते पुढच्या भागात. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, चारा पिकाची लागवड आपण योग्य नियोजन पद्धतीनं केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला फायदा होतो. त्या अनुषंगानं संकरित नेपियर फुले जेवण या चारा पिकाच्या लागवडीविषयी आज आपण माहिती घेऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील चारा संशोधन प्रकल्पानं फुले जेवण ही संकरित नेपियर या गवताची नवीन जात विकसित केलेली आहे. या जातीचा चारा अत्यंत पौष्टिक व पाचक आहे. या संकरित वाणापासून चाऱ्याचं अधिक उत्पादन मिळतं. फुले जयवंत ही चाऱ्याची संकरित जात सर्व प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. उन्हाळा व पावसाळा हा या गवताच्या वाढीसाठी पोषक कालावधी आहे. या गवताच्या लागवडीसाठी खोल नांगरट करून घ्यावी व त्यावर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून तंद्रित करून घ्यावी. फुले जयवंत या गवताची लागवड थोम, ज्याला आपण मुळासकट कांड्या म्हणून म्हणतो, ती लावून करावी लागते. साधारणपणे 3 महिने वाढवू दिलेल्या पिकाच्या खुडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 किंवा 3 डोळे असणाऱ्या कांड्या काढून त्याची लागवड आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. 3 डोळे असलेले 2 थोंब किंवा कांड्या 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत 2 डोळे जमिनीत व 1 जमिनीच्या वर राहील या पद्धतीनं आपण त्याची लागवड करायला पाहिजे. अशा रीतीनं जर आपण लागवड केली तर लागवडीचं अंतर ठेवत असताना 60 ते 90 सेंटीमीटर अंतर आपण ठेवावं. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतर ठेवूनही लागवड करता येईल. त्याच्यामुळे अंतरमशागत सुलभ होते. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी 2 थेंब लावल्यास हेक्टरी 25,000 थोंब त्याचे लागतात आणि पाण्याची उपलब्धता मुबलक असल्यास 15° सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही या गवताची लागवड करता येते. उन्हाळ्यात मार्च एप्रिल तर पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण मिळतं. तर हे झालं की संकरित नेपियरच्या फुले जयवंत या जातीविषयी पायाभूत माहिती. आपल्याला जर चाऱ्याची लागवड करायची आहे किंवा फुले जयवंत विषयी अधिक तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे आहे तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी आपण जर संपर्क केला तर आपल्याला याच्याविषयी अतिशय चांगल्या प्रकारची तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतं. तर आवश्यकतेनुसार हे सर्व तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी। तेव्हा वळूया या भागाकडे।
7: सवयींविषयी बोलू काही, अघोरी उपाय करू नका। आपल्या अवैज्ञानिक गोष्टी फार आकर्षक असतात, आपण डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आजही बंधुबाबांकडे जाण्यास धन्यता मानत आहोत। बुवा आणि बाबा जे बंधुगिरी करतात ते तुम्हाला अघोरी उपाय सांगतात, त्यामुळे आजार बरा होण्यापेक्षा तो वाढतो, वेळप्रसंगी मरणही पत्करावं लागते। शादी के पहिले, शादी के बाद नावाने जाहिराती असतात, डॉक्टर भूषण कपूर अशी नावे असतात, छोट्या जाहिराती वृत्तपत्रात असतात। काला जादू, 100% लाभ हे सर्व टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे। हे उपचार करणारे अशिक्षित असतात, त्यांना वैद्यकीय ज्ञान नसते, त्यांच्याकडे तुम्हाला वेढ्यात काढण्याची कला असते। अशा अघोरी बाबांचे प्रचारक समाजात आहेत, जे तुमचे समुपदेशन करतात, तुम्ही तुमचे शहाणपण घरी पेटीत बंद करून त्यांच्यासोबत जातात, खूपच घातक सवय। वेळप्रसंगी जीव गमावण्याची वेळ येते, त्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे हेच महत्त्वाचे। अघोरी उपाय, तोडगे तोटके धागे दोरे गंठे हे करू नका आणि त्याला थारा देऊ नका। धन्यवाद
1: रसिको। आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।
8: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
9: बजेटचं काय?
8: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
9: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
10: चित्रपटामधलं देशभक्तीपर गीत आता ऐकणार आहोत, संतोष आनंद यांची ही रचना। हे गीत गायला आहे महेंद्र कपूर यांनी, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात असद भूपाली यांचं गीत दादा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतर संगीत आनंद बक्षी यांचं ऐकूया, किशोर कुमार, आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लाव्हा या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात हसरत जयपुरी यांचं खून खून या चित्रपटामधलं। या गीताला संगीत दिलं आहे विजय सिंग यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार, सुषमा श्रेष्ठ आणि जयश्री श्रीराम यांच्या आवाजात।

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत फौक जानी यांचं यसुदास यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राजकमल यांनी आणि हे गीत ऐकूयात सावन को आने दो या चित्रपटामधलं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात ऐकूयात 1986 साली आलेला जुल्म का बदला या चित्रपटामधलं गीत. आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: हम आपके है कौन या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. देव कोहली यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत मंजिल या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे योगेश यांची, संगीतकार राहुल देवर्मन.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं हम आपके है कौन या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: हे गीत आपण ऐकलं हम आपके है कौन या चित्रपटामधलं. आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा. अरे
1: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
0: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं हमारे तुम्हारे या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

अरे सुर से भटका भटक मत ढूंढे प्रेम निशान।

বিতে মরি সরি জাদু।

0: भैरवी भैरवी सवेरा हो गया क्या?
1: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनो का या चित्रपटामधलं.
4: हमसे पूछो के हकीकत क्या है.

Yeah.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: खरेदी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात राकेश रोशन दिग्दर्शित किशन कन्हैया या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजात. इंदिवर यांची ही शब्दरचना आणि गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हे गीत आहे शांता शेळके यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. निवडुंग या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गैरकानूनी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची, गीताला संगीत बप्पी लहरे यांनी दिले आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ज्वाला चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253527726 किंवा 8380016512 या क्रमांकावर।

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज मंडळी बालविश्व ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोहोर तालुका पेठ जिल्हा नाशिक या शाळेतील काही विद्यार्थिनींनी स्वरचित कवितेचं वाचन केलं आहे. तेव्हा ऐकूया त्यांचं हे सादरीकरण.
1: माझे नाव मनीषा सोमनाथ जाधव असून मी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोहोर तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे इयत्ता 12वीत शिकत आहे. माझ्या पहिल्या कवितेचे नाव आहे श्री शिवछत्रपती. जिजामाईंच्या पोटी पुत्र जन्मला, किल्ल्यावर अतिशय आनंद झाला. जिजामाईंच्या पोटी पुत्र जन्मला, किल्ल्यावर अतिशय आनंद झाला. शिवनेरीवर जन्माला आले म्हणून शिवाजी त्यांचे नाव ठेविले. शिवनेरीवर जन्माला आले म्हणून शिवाजी त्यांचे नाव ठेविले. आईने उत्तम शिक्षण दिले, वडिलांनी त्यांना शूर घडविले. आईने उत्तम शिक्षण दिले, वडिलांनी त्यांना शूर घडविले. बालपण त्यांचे असत खेळत गेले, संस्कारांनी ते मोठे झाले. बालपण त्यांचे असत खेळत गेले, संस्कारांनी ते मोठे झाले. स्थापना केली स्वराज्याची तेजस्वी वाणी बाळ शिवबाची. स्थापना केली स्वराज्याची तेजस्वी वाणी बाळ शिवबाची. शिवबाला नवीन दृष्टी मिळाली, लोक कल्याणाकरिता राजमुद्रा घडविली. शिवबाला नवीन दृष्टी मिळाली, लोक कल्याणाकरिता राजमुद्रा घडविली. रायरेश्वरच्या मंदिरात प्रतिज्ञा केली, स्वराज्य स्थापनेच्या वेळी संकटे आली. रायरेश्वरच्या मंदिरात प्रतिज्ञा केली, स्वराज्य स्थापनेच्या वेळी संकटे आली. मावळे त्यांचे साथीदार होते महान ते तेजदार. मावळे त्यांचे साथीदार होते महान ते तेजदार. शूरवीर मावळ्यांनी गड जिंकले, जगात त्यांचे नाव गाजले. शूरवीर मावळ्यांनी गड जिंकले, जगात त्यांचे नाव गाजले. आग्र्याला जाऊन औरंगजेबाला भिडला, महाराष्ट्राच्या मातीत शिवबा राजा घडला. आग्र्याला जाऊन औरंगजेबाला भिडला, महाराष्ट्राच्या मातीत शिवबा राजा घडला. शिवबा राजा घडला. माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आहे पावसाची किमया. आला होता मला कंटाळा, ओरडून ओरडून हाका मारल्या सोळा. आला होता मला कंटाळा, ओरडून ओरडून हाका मारल्या सोळा. आता आईचा चढला पारा आणि माझे वाजले बारा. आता आईचा चढला पारा आणि माझे वाजले बारा. न कळत मी उठले पटकन, पायात चपला घातल्या चटकन. न कळत मी उठले पटकन, पायात चपला घातल्या चटकन. गेली रानात फिरायला, झाडे वेली होते माझ्या स्वागताला. गेली रानात फिरायला, झाडे वेली होते माझ्या स्वागताला. तेव्हा मी स्वतःशीच हसले आणि मला असे वाटले. तेव्हा मी स्वतःशीच हसले आणि मला असे वाटले, ही झाडे वेली आपली रुसून बसले सगळी. ही झाडे वेली आपली रुसून बसले सगळी. बघता बघता आला वारा, पावसासोबत पडल्या गारा. बघता बघता आला वारा, पावसासोबत पडल्या गारा. वेलीही असल्या झाडही असले, सगळं रान हसायला लागले. वेलीही असल्या झाडही असले, सगळे रान हसायला लागले. सर्व झाडे झाले हिरवेगार, वातावरणही झाले पुन्हा थंडगार. सर्व झाडे झाले हिरवेगार, वातावरणही झाले पुन्हा थंडगार. तेव्हा मीच विचारले स्वतःला, हा जादूगार पाऊस कोठून आला. तेव्हा मीच विचारले स्वतःला, हा जादूगार पाऊस कोठून आला. धन्यवाद.
2: माझे नाव हर्षदा पंढरनाथ कुंभार. मी शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा खोर तालुका पेठ जिल्हा नाशिक इयत्ता 12वी वर्गात शिकत आहे. माझ्या पहिल्या कवितेचे नाव आहे माझे विठ्ठल रुखमाई. विठ्ठलरूपी पिता माझा, त्याची बोट धरूनही चालले मी. विठ्ठलरूपी पिता माझा, त्याची बोट धरूनही चालले मी. लहानपणी समजत नव्हते, पाठीवरी घोडा म्हणून खेळले मी. लहानपणी समजत नव्हते, पाठीवरी घोडा म्हणून खेळले मी. कष्टकरी पिता माझा, चेहऱ्यावरी हास्य ठेवणी. कष्टकरी पिता माझा, चेहऱ्यावरी हास्य ठेवणी. तेव्हा कुठे गोड गोड साखर भात खायले मी. तेव्हा कुठे गोड गोड साखर भात खायले मी. वाईट प्रसंग आठवल्यावर हमसून हमसून रडते मी. वाईट प्रसंग आठवल्यावर हमसून हमसून रडते मी. त्यांना झालेल्या वेदना मनापासून जाणल्या आहेत मी. त्यांना झालेल्या वेदना मनापासून जाणल्या आहेत मी. माझ्या डोळ्यात येते पाणी, तेव्हा कोपऱ्यात जाऊन रडतो माझा पिता. माझ्या डोळ्यात येते पाणी, तेव्हा कोपऱ्यात जाऊन रडतो माझा पिता. मला तळहाताच्या फोडासारखं जपताना त्यांना रोज पाहिले आहे मी. मला तळहाताच्या फोडासारखं जपताना त्यांना रोज पाहिले आहे मी. त्यांना साथ देणारी माझी आई जशी पहाटेची अंगाई. त्यांना साथ देणारी माझी आई जशी पहाटेची अंगाई. तिच्यात रखमाचे रूप रोज पाहिले आहे मी. तिच्यात रखमाचे रूप रोज पाहिले आहे मी. विठ्ठलरूपी पिता माझा रखमाईसारखी माझी आई. विठ्ठलरूपी पिता माझा रखमाईसारखी माझी आई. या दोन्ही दैवतांच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म घेऊ शकेन का मी. या दोन्ही दैवतांच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म घेऊ शकेन का मी. पुन्हा जन्म घेऊ शकेन का मी. माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आहे निर्धार. त्या अज्ञानाच्या काळात होई स्त्रीचा अपमान. त्या अज्ञानाच्या काळात होई स्त्रीचा अपमान. घर असो वा समाज नव्हता स्त्रियांना मान. घर असो वा समाज नव्हता स्त्रियांना मान. त्या सावित्रीबाई फुले धीर व आशेची ज्योत. त्या सावित्रीबाई फुले धीर व आशेची ज्योत. दुःख सहन करून केली शिक्षणाची पोत. दुःख सहन करून केली शिक्षणाची पोत. येई स्त्रियांच्या स्वप्नांना अडथळा पण आता. येई स्त्रियांच्या स्वप्नांना अडथळा पण आता. काळ आहे बदलत काळ हा स्त्रीचा दाता. काळ आहे बदलत काळ हा स्त्रीचा दाता. नाही घाबरत मुली स्वप्न उद्याचे पहाया. नाही घाबरत मुली स्वप्न उद्याचे पहाया. घेतील निर्णय स्वतःचे पायी उभे राहावया. घेतील निर्णय स्वतःचे पायी उभे राहावया. दोन्ही सांभाळते पोरं घरं आणि करिअर. दोन्ही सांभाळते पोरं घरं आणि करिअर. पुढे प्रत्येक क्षेत्रात जिंकी यशाचे शिखर. पुढे प्रत्येक क्षेत्रात जिंकी यशाचे शिखर. स्त्री पुरुष रथ चाके दोघे जगाचे आधार. स्त्री पुरुष रथ चाके दोघे जगाचे आधार. दोघांशिवाय अपूर्ण जीवनाचा हा निर्धार. दोघांशिवाय अपूर्ण जीवनाचा हा निर्धार. जीवनाचा हा निर्धार. धन्यवाद.
1: माझे नाव भूमिका प्रल्हाद भोये असून मी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोहोर तालुका पेठ जिल्हा नाशिक या शाळेत इयत्ता 12वी वर्गात शिकत आहे. माझ्या पहिल्या कवितेचे नाव आहे शेतकरी. करी मेहनत खूप पोट जगाचे भरतो. करी मेहनत खूप पोट जगाचे भरतो. सारा जन्म शेतकरी गरिबीतच जगतो. सारा जन्म शेतकरी गरिबीतच जगतो. नाही पडला पाऊस डोळे भरून राहिले. नाही पडला पाऊस डोळे भरून राहिले. एकाएका डोळ्यातून झरे अश्रूंचे वाहिले. एकाएका डोळ्यातून झरे अश्रूंचे वाहिले. नांगरून शेत सारे जीव शेतात पेरतो. नांगरून शेत सारे जीव शेतात पेरतो. जागे सारी सारी रात्र पाणी शेतात भरतो. जागे सारी सारी रात्र पाणी शेतात भरतो. जेव्हा उगवते रोप होते हिरवे शिवार. जेव्हा उगवते रोप होते हिरवे शिवार. हिच चिमुकली रोपे जीवनाला हो आधार. हिच चिमुकली रोपे जीवनाला हो आधार. जेव्हा मोठे होते शेत डुले छान वाऱ्यावरी. जेव्हा मोठे होते शेत डुले छान वाऱ्यावरी. पाही हिरवे ते सोने होतो आनंदी शेतकरी. पाही हिरवे ते सोने होतो आनंदी शेतकरी. असा माझा शेतकरी कसे फेडू त्याचे पांग. असा माझा शेतकरी कसे फेडू त्याचे पांग. किती गाऊ त्याचे गुण देवा तुचं मला सांग. देवा तुचं मला सांग. माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आहे आयुष्याच्या वाटेवरती. आयुष्याच्या वाटेवरती अंधार काळोख दिसतो आहे. आयुष्याच्या वाटेवरती अंधार काळोख दिसतो आहे. भरती ओहोटीत आयुष्याचा संसार माझा दसतो आहे. भरती ओहोटीत आयुष्याचा संसार माझा दसतो आहे. काय करावं कसं करावं पुढे काय समजत नाही. काय करावं कसं करावं पुढे काय समजत नाही. अंधारात जळणारा दिवा आधार मला देतो आहे. अंधारात जळणारा दिवा आधार मला देतो आहे. जीवनाला दिशा देणारा संघर्षातील तो साथीदार. जीवनाला दिशा देणारा संघर्षातील तो साथीदार. आयुष्याच्या शर्यतीमध्ये दौडणार तू सांगतो आहे. आयुष्याच्या शर्यतीमध्ये दौडणार तू सांगतो आहे. जिकडे तिकडे चोहीकडे स्पर्धा आणि संघर्ष जीव घेणा. जिकडे तिकडे चोहीकडे स्पर्धा आणि संघर्ष जीव घेणा. आयुष्याच्या स्पर्धेमध्ये कठोर तो मला करतो आहे. आयुष्याच्या स्पर्धेमध्ये कठोर तो मला करतो आहे. अंधाराची नेहमी भीती वाटे मनात नेहमी हुरहुर दाटे. अंधाराची नेहमी भीती वाटे मनात नेहमी हुरहुर दाटे. अंधाराला आव्हान देणारा दिवा साकार होणे शिकवितो आहे. अंधाराला आव्हान देणारा दिवा साकार होणे शिकवितो आहे. नाही वाटत भीती आता त्या अंधाराची.
3: नाही वाटत भीती, आता त्या अंधाराची डोळ्यांमध्येच उजेड दिसतो, कारण नजर माझी तो होतो आहे, कारण नजर माझी तो होतो आहे.
0: तर मंडळी, आजच्या बालविश्व ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोहोर, तालुका पेठ, जिल्हा नाशिक या शाळेतील काही विद्यार्थिनी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: वाला हूँ मैं।
1: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं शेवटचा मालुसरा या चित्रपटामधलं गीत। गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300200888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.
2: बखारीत माकडाचा दवाखाना.
3: माकडाचा दवाखाना.
2: माकडाचा दवाखाना. लाकडाच्या बखालीत माकडाचा दवाखाना. खरं म्हणा खोट म्हणा तिथे येते रोगी नाना. माकडाचा थाट डोक्यात हॅट पायात जर तोंडात सिगार. एक आली काळीबाई. एक आली काळीबाई तिचं नाव कोकळाताई. तिचा बिळला गळा बारीक बारीक येतो का. माकड म्हणाला धीर धरा. माकड म्हणाला धीर धरा जरा थोडा आ करा. कोकळीन केला आ. माकड म्हणाले पहा. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून. बरं का. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून काय म्हणाले कोकळा. माकड म्हणाले गंड मारा टॉन्सिल टॉन्सिल. 4 महिने गाऊ नका. 4 महिने गाऊ नका. पुन्हा तान्हा जाऊ नका. आंब्याचा मोहर खाऊ नका. थोडा तरी विसावा ध्यान 12 कैरा आणून द्या. बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि म्हणून तरी गाड्या दवाखान्यात आल्या. माकड म्हणाला या ताई बसाशा शेजारी. मोकोबाची टिल्लू टिल्लू कोण आहे आजारी. मनू म्हणाली पैसे बुवा नाश्त्यासाठी दवा हवा. काय झालंय भोगोवाला. मनू म्हणाली खोकला. आपण म्हणाल ताई ना भंगा तुमच्या यजमाना. दूध दही पिऊ नका. उंदीर बिंदीर खाऊ नका. अडगळे जाऊ नका. गोळ्या देतो बडगा छाप तसा तसा निकळून घ्या.

0: मर आलम बखार वाला यार रोग आला डॉक्टर भ्याला
1: रोग्याने घातली काठी खाडली केली पाठी रोगी मात्र राहीना मागला उठता येईना
2: डिब्बे डिब्बे डिब्बम.

0: हो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटीवशर
4: रसिक हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 2 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. हमासच्या निशस्त्रीकरणासाठी करार, ट्रम्प यांची घोषणा. गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेचे निशस्त्रीकरण आणि इस्रायली सैन्य मागे घेण्यासाठी एका ऐतिहासिक करारावर सहमती झाली असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी घोषित केले. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धबंदीला 9 महिने पूर्ण झाले असताना ही घोषणा करण्यात आली आहे. मात्र या कराराच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अटी, अडथळे आणि दीर्घ कालावधीची आव्हाने कायम आहेत. दरम्यान हमासच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी या कराराला दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांच्या 20 मुद्द्यांवर युद्धबंदी योजनेनुसार हमासला आपली शस्त्रे टाकावी लागतील आणि भुयारांचे जाळे नष्ट करावे लागेल. या बदल्यात इस्रायली सैन्य गाझातून मागे येईल आणि एका आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलाच्या मदतीने नवीन तंत्रज्ञाना आधारित पॅलेस्टिनी सरकार गाझाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले, हा करार टप्प्याटप्प्याने पार पडेल. निशस्त्रीकरण पूर्ण होताच इस्रायली सैन्य मागे हटेल. आता वळूया पुढील बातमीकडे. माजी लष्कर प्रमुख विश्वनाथ शर्मा यांचे निधन. देशाचे माजी लष्कर प्रमुख निवृत्त जनरल विश्वनाथ शर्मा यांचे शुक्रवारी वयाच्या 96 वर्षी निधन झाले. भारतीय लष्कराने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. जनरल विश्वनाथ शर्मा यांनी 30 जून 1988 ते 30 जून 1990 या कालावधीत भारतीय लष्कर प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. 1965 भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी मेजर म्हणून लाहोर क्षेत्रात शौर्याने लढा दिला. त्यानंतर त्यांनी बख्तरबंद रेजिमेंटचे नेतृत्व केले, तसेच विविध महत्वाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विषयक पदांवरही काम केले. 1965 युद्धानंतर त्यांची ब्रिगेडियर या पदावर बढती झाली. त्यांनी नक्षलग्रस्त आणि बंडखोरग्रस्त पर्वतीय भागात माउंटन ब्रिगेडचे नेतृत्व केले. पुढे लेफ्टनंट जनरल म्हणून 1984 पश्चिम क्षेत्रातील एका कोअरचे नेतृत्व स्वीकारले. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते. आता वळूया पुढील बातमीकडे. शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 78,000 पार. जुलैच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आणि गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर बाजाराने शानदार कामगिरी नोंदवली. आधीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सने 1966 अंकांची उसळी घेत 78,094 या विक्रमी पातळीवर व्यवहार बंद केला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50.66 अंकांनी वाढून 24,383 पातळीवर स्थिरावला. विशेषतः ऑटो आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याने बाजाराला चांगला आधार मिळाला. महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सने उत्कृष्ट कामगिरी करत नफ्यात आघाडी घेतली. आता वळूया पुढील बातमीकडे. नाशिकला रेड अलर्ट, 8 तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी. भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत अतिवृष्टी, ढगफुटी सदृश पाऊस आणि संभाव्य पुराचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात आदेश काढत 1 ऑगस्ट रोजी 8 तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही सुट्टी जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये मालेगाव, नांदगाव, बागलण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा यांचा समावेश आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंगणवाड्या, आश्रमशाळा, अनुदानित आणि विना अनुदानित खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना हा आदेश लागू पडणार आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठक या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

हॅलो हॅलो बालमित्रांनो नमस्कार. मी सुमती पवार. हो, एक गोष्ट आणि एक गाणं, हो अशा दोन गोष्टी मी घेऊन आलेले आहे. तर यात उषा जोशी आणि माझ्यासमोर आहे मेचा छावाचा अंक पुण्याचा. हो, मेचा सुट्टी विशेषांक 2024. तर या छावाच्या अंकामध्ये उषा जोशींचा हा लेख आहे आणि फारच छान आहे. तो तुम्हाला आधी वाचून दाखवते. मी लेखाचं नाव आहे प्रदूषण. प्रदूषण म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे? माहीत नसेल तर ते आत्ता कळेल, एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. ऐका, गोकुळ कोऑपरेटिव्ह सोसायटीत वर्षातून 3 गॅदरिंग किंवा गेट टुगेदर म्हणा, पण अगदी निश्चित आणि आनंदाने होतच असे. मुलांच्या दिवाळी आणि मेच्या सुट्ट्या आणि गणपती उत्सव त्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा होत असत. उद्देश हाच की लहान मोठ्या सर्वांच्याच कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी. पण त्यात हार जीतपेक्षा महत्व असे ते भाग घेणे. हार जीतपेक्षा महत्व कशाला? तर भाग घेण्याला महत्व. त्यासाठी कसून प्रयत्न करणे आलेच. यंदाच्या सुट्टीत मुलांसाठी मराठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता प्रदूषण. सोसायटीतील बहुतेक मुले मराठी माध्यमाच्या प्रथित यश शाळांचे विद्यार्थी आहेत. 8वी ते 10वीच्या वयोगटातील हा विषय जवळजवळ 20 ते 22 ते 25 स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. परीक्षक पण सोसायटीचे 2 लेखकच होते. बहुतेक सर्वांनीच चांगले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रज्ञा ओक या 9वीतल्या विद्यार्थिनीने पहिले बक्षीस पटकावले. आता बघूयात पहिले बक्षीस पटकावलं तो लेख कसा येतो. तिच्या शाळेत अर्थातच ही बातमी पोहोचली. तिच्या वर्गातल्या शिक्षकांनी तिला तो निबंध वर्गात वाचून दाखवायची संधी दिली. प्रज्ञाने निबंध वाचायला सुरुवात केली. आदरणीय शिक्षिका आणि माझ्या मैत्रिणींनो असे म्हणत निबंध वाचायला सुरुवात केली. दूषणे म्हणजे बिघडवणे, दूषणे म्हणजे बिघडवणे, दोष देणे, अपवित्र करणे, आणि प्रदूषण म्हणजे जास्तीत जास्त बिघडवणे. कळलं का मंडळी? प्रदूषण म्हणजे आहेत त्या गोष्टी जास्तीत जास्त बिघडवायच्या. खरे तर निसर्ग आपल्याला गोष्टी देताना स्वच्छ चांगल्या स्वरूपात देतो, पण माणूस तो बिघडवतो. आकाशातून स्वच्छ पावसाच्या धारांच्या रूपात आपल्याला पाणी मिळते. ते नद्या समुद्र साठवतातही, पण आपण त्याच नदीत धुणी धुतो, आंघोळी करतो, केरकचरा टाकतो, मलमूत्राचे पाणी देखील सोडतो आणि जलप्रदूषण करतो. हो, नद्या आणि समुद्र आपण बिघडवतो. सतत सातत्याने वाहनांचे भोंगे, मोठमोठ्या आवाजात वाजवणे, आरडाओरडा करणे, गणपती उत्सवाच्या वेळी DJ-सारखे त्रासदायक वाद्य वाजवणे, मिरवणुकीदरम्यान मोठमोठ्या आवाजात वाद्य वाजवणे, मोठ्या आवाजात गाणी लावून त्यावर अंगविक्षेप करत नाचणे वगैरे सर्वच गोष्टींनी आपण ध्वनी प्रदूषण करतो. आधी पाहिलं जलप्रदूषण, आता ध्वनी प्रदूषण. कळलं का मग? हो, आपण ध्वनी प्रदूषण करतो. त्या आवाजांनी लहान मुले, आजारी माणसे, म्हातारी माणसे यांना खूप त्रास होतो. रस्त्यात आजकाल इतकी वाहने असतात की पायी चालणाऱ्यांना त्यातून वाट काढत चालणे मुश्किल होते. सर्व वाहनांचे पेट्रोल डिझेलच्या धुरांनी आपण हवा प्रदूषित करतो. आजकाल प्रत्येक घरी 2-3 वाहने असतात, त्यात सायकली कमीच. तसेच पूर्वी कचरा कुंड असायच्या, तेव्हा कचरा एका जागी साठत असे. आता सगळा रस्ता म्हणजेच कचरा कुंडी असते. झाडे लावण्यापेक्षा तोडणेच जास्त. झाडे हवा शुद्ध करतात, आपल्याला दिवसा ऑक्सिजन देतात. झाडे पाने, फुले, फळे, भाजीपाला, धान्य सर्व काही देतात. स्वतः खात नाही तर इतकेच नाही तर लाकूड आणि सावली पण देतात. एकूणच काय, देतो तो निसर्ग आणि घेतो तो माणूस. पण झाडे लावावी, वाढवावी आणि जपावी हे खरे आपले कर्तव्य आहे. नद्या समुद्राचे पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे. प्रत्येकी एका धुराच्या वाहनापेक्षा सायकली वापरणे, शक्य तिथे चालत जाणे हेही करता येईल. यापेक्षा एक नवीनच प्रदूषण, मनामनांचे प्रदूषण, हे आजकाल जास्त दिसून येते. सतत काहीतरी मिळवण्याची हाव आणि मग त्यामागे धाव, कसले तरी ईर्षा
स्पर्धा यातून एकमेकांविषयीचा मत्सर वाढणेही दिसते. मग त्यातून पक्षपात, भ्रष्टाचार यासारखे परिणाम दिसतातच. सतत दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा आणि त्यातून मनस्वास्थ्य बिघडवण्यापेक्षा आपण आपल्याशीच तुलना करावी. कालपेक्षा आज मी माझ्या सर्वच बाबतीत प्रगती करेन अशी मनाची धारणा केली की आपोआपच मनस्वास्थ्य मिळेल. दुसऱ्यांच्या आनंदातही आनंद घेतल्यास आनंद आणि स्वास्थ्य मिळेल. आजकाल घरी येणाऱ्या नातेवाईकांकडून, पाहुण्यांकडून, मित्रमंडळींकडून ऐकू येते की आमच्या सोसायटीत असे एकत्र जमून कार्यक्रम वगैरे होत नाही. तर खरे सांगायचे तर शेजारी कोण राहते हे सुद्धा अनेक ठिकाणी माहीत नसते. तेव्हा या सर्व प्रदूषणावर परमेश्वराने माणसाला दिलेल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून चांगल्या मार्गाचे पर्याय शोधायला हवे. धन्यवाद मैत्रिणींनो. निदान आपण आपल्या वर्गात तरी खेळीमेळीचे, मैत्रीचे, सहकार्याचे वातावरण निर्माण करूया. प्रज्ञाच्या या वेगळ्या निर्णयाचे मुलींनी आणि बाईंनी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले आणि तास संपल्याच्या घंटेने त्यांना जणू प्रतिसाद दिला. काय मंडळी, कळलं का? आपण जेव्हा म्हणतो प्रदूषण वाढलंय, तेव्हा आपण स्वतःला विचारावं की आपण ते वाढवलं आहे का. मी कमीत कमी वाहने वापरतो का? मी नदीत कचरा टाकतो का? मी झाडे तोडतो का? हे प्रश्न स्वतःला विचारा. मी सायकल वापरतो का? मी कचरा कुंडीतच टाकतो का? हो, मी एखादं तरी झाड कधी लावलं आहे का? हे प्रश्न स्वतःला विचारा. आणि या प्रश्नांची उत्तरे जर नकारात्मक असतील तर सकारात्मक कार्य करण्याचा प्रयत्न करा. बालमित्रांनो, आजपासून निश्चय करा, तुम्ही स्वतः तर नदीत काही कचरा घाण टाकणार नाहीच आहात, पण जो कोणी तुम्हाला टाकताना दिसेल त्याला प्रतिबंध घाला. प्रसंगी वाकडेपणा घ्या, त्याला रोखा आणि ती कृती करण्यापासून त्याला परावृत्त करा. तुम्ही स्वतः जास्तीत जास्त सायकल वापरा, त्याच्याने काही नुकसानी व्यायामही होतो आणि प्रदूषणही होत नाही. पायी चालणे शाळा जवळ असेल तर सगळ्यात उत्तम. आमच्या लहानपणी हे काहीच प्रकार नव्हते, प्रदूषण नव्हतं आणि वाहनही नव्हती. आमचं वाहन म्हणजे पाय, फक्त पाय आणि पाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा प्रत्येक ठिकाणी आम्ही पायानेच जात होतो. रिक्षाही तेव्हा नव्हत्या आलेल्या नव्हत्या, नंतर आल्या. म्हणून मग बघा, गंगापूर रोडपासून तर पंचवटीत जायचं असेल तर पायीच, CBSला जायचं असेल तर पायीच, परीक्षेला जायचं असेल तर पायीच, कॉलेजला जायचं असेल तर पायीच, मुलांना शाळेत जायचं असेल तर पायी पायीच जायचं आणि पायी पायीच यायचं. व्यायामही व्हायचा, काही मुलांजवळ सायकली असायच्या, काही जण पायी पायीच जायचे. आम्ही स्वतः आमच्या घरापासून प्रत्येक काम, हो मी कॉलेजलाही पायी पायीच जात होते आणि पायी पायीच येत होते. वाहनं नंतर आली. तर लक्षात ठेवा, आपण स्वतः या प्रदूषणाला कितपत कारणीभूत आहोत हे प्रत्येकाला विचारा. आपल्या कुटुंबियांना विचारा, आपल्या आईवडिलांना, भाऊ बहिणींना विचारा. आपण कचरा गाडीतच देतो की नाही? आपण नदीत निर्माल्य टाकतो का? निर्माल्य कुठे टाकायचं? आपल्या बाहेर जे गार्डनमध्ये प्लांट्स असतात कुंडीमध्ये, त्यांना खत म्हणून निर्माल्य टाकलं की झाडांना त्याचा फायदा होतो. हो, मोठ्या आवाजाने बोलणं, मोठ्याने भोंगा वाजवणं, सतत हॉर्न वाजवणं एकदम चुकीचं. इंग्लंडमधल्या 4 महिन्याच्या वास्तव्यात मी एकामागे एक तास, 2 तास जेव्हा ट्रॅफिक जाम होत असे तेव्हासुद्धा एकही हॉर्न वाजलेला मी ऐकला नाही. तिथे इंग्लंडमध्ये कुणीही हॉर्न वाजवत नाही, कुणीही नाही. किती ट्रॅफिक जाम असो, काही असो, लोक शांतपणे गाडीत बसलेले असतात. काय साध्य होतं भ्या करून? पुढचा माणूस का वेडा असतो थांबलेला? त्याला माहीत असं पुढे प्रॉब्लेम आहे म्हणून तो थांबलेला असतो. आपण भोंगी वाजून त्याला का बेजार करायचं? मुळीच करायचं नाही.
आणि मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं मी की पावसाळा सुरू आहे, कुठेतरी कमीत कमी एक झाड लावा, एक कमीत कमी एक. 10 लावले तर अधिक आनंद आहे, 100 लावले त्याहून आनंद आहे, दुसऱ्याच्या शेतात लावले त्याहून आनंद आहे. कुठेही लावा पण झाडे लावा, झाडे नसतील तर आपल्याला जगणं मुश्किल होईल. तर हा निसर्ग आपल्याला फक्त देतो, घेत काहीच नाही. झाडं सर्वस्व देतात, सूर्यप्रकाश देतो, चंद्रप्रकाश देतो, वारा श्वास देतो, झाडे ऑक्सिजन देतात. आणि झाडं तर कण आणि कण अर्पण करतात, स्वतः काहीच घेत नाही, काहीच घेत नाही. 1000 आंबे आले तरी आपले, 100 आले तरी आपले, लक्षात ठेवा. एकही आंबा स्वतःसाठी नसतो, उलट त्याच आंब्याच्या कोया तुम्ही लावल्या तर 1000 पटींनी आंबे वाढतात, लक्षात ठेवा. तर असा हा निसर्ग तो उपकार करतो. तो निसर्ग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? बघा, माझीच कविता आहे, छावातल्याच अंकाची आहे, 2024 अंक आहे, आणि त्याच अंकातली माझी कविता निसर्ग म्हणजे काय ही तुम्हाला मी वाचून दाखवते. निसर्ग म्हणजे काय हो? पाने, फुले, झाडे, वेली आणखी असते काय? निसर्ग म्हणजे काय हो? पाने, फुले, झाडे, वेली आणखी असते काय? रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी, रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी, झुकू झुकू त्याच्या मागून जाते आग गाडी, खळा खळा वाहता झारा तिथून वाहत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? पाने, फुले, झाडे, वेली आणखी असते काय? वाऱ्यावरती डोलतात पहा सुंदर शेते माळ, वाऱ्यावरती डोलतात पहा सुंदर शेते माळ, हसून जवळ बोलावते उंच उंच झाड. दोतावरती दवबिंदू दिल खुलास हसतात, दोतावरती दवबिंदू दिल खुलास हसतात, आणि पाण्यामध्ये कमळे मनसोक्त डोलतात. फुल पाखरेणी भुंगे रुंजी घालत जाय, फुल पाखरेणी भुंगे रुंजी घालत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? पाने, फुले, झाडे, वेली आणखी असते काय? उद्याने जेथे बहरती मधमाशा तेथे गाती, उद्याने जेथे बहरती मधमाशा तेथे गाती, हिरवेगार दिसतात बांध सळसळणारी शेती, भिरभिरणारी पाखरे तेथे रोतात आपले पाय. निसर्ग म्हणजे

असतात झाडे वेली, फक्त पक्षी बोलतात तेथे मिठी गोड बोली। झाडे लावा, पाणी घाला, संवर्धन करा, हाय निसर्ग म्हणजे काय हो। पाने फुले झाडे वेली आणखी असते काय, एक झाड वाचवते एक एक मानव। लक्षात घ्या, एक झाड वाचवते एक एक मानव, प्राणवायूच देते झाड, बनू नका दानव राक्षस। प्राणवायूच देते झाड, बनू नका दानव। पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय, पर्यावरण रक्षणार्थ करावे काय काय। निसर्ग म्हणजे काय हो, पाने फुले झाडे वेली आणखी असते काय। बघा, निसर्ग हो, निसर्गच आपल्याला वाचवणार आहे। निसर्ग दाता आहे, तो देतो देतो देतो आणि फक्त घेतो। हो, सूर्य म्हणतो का, एवढी किरण एवढी उष्णता दिली मी आज, चला किलोभर सोनं द्या मला। झाडं म्हणतात का, इतकी फुलं दिली द्या पैसे, इतके आंबे दिले द्या पैसे, इतकी पानं दिली पूजेला द्या पैसे। अजिबात नाही, निसर्गातला कोणताच घटक काहीच मागत नाही। वारंवार स्पर्श करतो, प्राणवायू घेऊन येतो, सुगंध घेऊन येतो, पण वाराने कधी मागितले तुमच्याकडे काही? अजिबात नाही। तो आल्याने तर जीव कासावीस होतो। हो, नद्या, समुद्र, झरे, तळी, विहिरी भरभरून वाहतात। कोरड्या विहिरीमध्ये जरी तुम्ही बादली टाकली तरी थोडंफार पाणी मिळतंच। आटलेल्या नदीमधल्या वाळू कोरले तर खाली पाणी असतंच, म्हणजे अगदी तळाला पाणी गेलं तरी ही माध्यमं आपल्याला निराश करत नाही, लक्षात ठेवा। झाड किती हाडकुळ असेल, झाडाकडे जाऊन बसलात तरी थोडीशी का असेना थंडगार वाऱ्याची झुळूक तुम्हाला देईलच। आणि मोठं वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, उंबराचं झाड असेल, वा वा वा वा, काय सावली असते त्याची, काय सावली असते हो। आणि किती पक्षी किती किलबिल करतात, त्यांच्या अंगा खांद्यावर मस्त नाचतात डोलतात। बघा, पशुपक्षी गाई वासर या सगळ्यांचं आश्रयस्थान ते झाड असतं, आपलंही आश्रयस्थान ते झाड असतं। झाडं सुंदर दिसतात, डोलतात, नाचतात आणि आपल्याला सुखावतात। मग ही जी सगळी मंडळी आपल्याला सुख देते, त्यांचं आपण रक्षण करायचं की त्यांना मारायचं तोडायचं? अजिबात नाही। झाडं तोडली तर आपल्याला भविष्य उरणार नाही मंडळी, लक्षात ठेवा। पावसाळा भरपूर दिवस आहे अजून, आई वडिलांना सांगा, मित्रांना सांगा, आणि प्लीज जिथे जमेल तिथे झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा। बाय बाय मित्रांनो, बाय बाय।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: काय ग सुनीता,
1: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
3: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
4: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तांबडी माती ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता शेळके यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रामराम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.
2: मथन पोत अश्रू घाम हवा, घाम हवा मज घाम.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचा. आणि हे गीत ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, शांता शेळके यांचं महानंदा या चित्रपटामधलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
2: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस मायार पंचा नखराग, धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवराग, ग ग ग ग माझे राणी. हुंडे वाल्या पोरी सोडून बायको ही केली देखनी ग, अन तुली मोरची रा

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे
2: कार्यक्रमात आता ऐकूया तांबडे माते या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत। गीताला संगीत आहे आनंद घन यांचं।

कार्यक्रमातलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. बरं, आजच्या घडीला मला एक सांगा, ठोकताळा ज्याला म्हणतो ना आपण, की दिवसागणिक किंवा एका दिवसाला एका म्हशीला एवढा खर्च लागू शकतो, तुमचा अनुभव सांगायचा आहे, खर्च इतकं लागू शकतो आणि हे सगळं वजा जाता एवढा नफा असं सांगता येईल का तुम्हाला?
2: सांगू शकतो मी. वजा जाता म्हणजे साहेब म्हणजे ढेप वैरण लागते, ते वैरण गिरण ढेप गिफ्ट जाऊन आपल्याला 400-300-400 रुपये उरू शकतात.
1: अच्छा,
2: बस
1: दररोज पूर्ण मशी पाठीमाग
2: पूर्ण म्हणजे आमचं त्याचे वळणं झालं, आमच्या घरातला खर्च स्वतःचा झाला, ती ढेप झाली, तिची वैरण झाली, पूर्ण झालं, तितक्यातून आपल्याला 200-300 रुपये राहू शकतात.
1: अच्छा, या सहा मशी पाठी मागे. आता आणखीन एक असा प्रश्न मला पडतो की भाकड काळेक असतो मशीन, त्यावेळेस तुमचं नियोजन कसं असतं? एक दुधाचं म्हैस असेल, त्याचं काही दिवसानंतर 9-10 महिन्यानंतर दूध बंद होतो, ती गाभण झाल्यानंतर, तर त्यावेळेस त्या मशीला ठेवता
2: ते विकून, त्यावेळेस आपण म्हैस विकून टाकतो, ती त्यावेळेस आपण ती म्हैस विकतो 1/2 किमतीत, म्हणजे 30 घेतली ती 16-17 हजाराला विकते, डबल आपण 10-15 हजार टाकून डबल घ्यायची असं आपलं परंपरा चालू आहे.
1: म्हणजे नवं जुनं करतात.
2: सलाल मशी मी 6-7 मशी विकू शकतो, 6-7 गाभण्या घेऊ शकतो. 2 लाखाचा माल मी भरतो, 1.25 लाख विकतो, 75 हजार डबल देऊन टाकून मी डबल 2 लाखाचा माल आणखीन घेतो.
1: पण याच्यामध्ये नुकसान होतो का?
2: नाही, नुकसान काही नाही.
1: बरं, अशी भाकड म्हैस सामान्यमध्ये नुकसान होतो का?
2: भाकड म्हैस पुरतू शकत नाही, ती तिला वरण घालू शकत नाही आपण, ती पुरत नाही ती. ते बी एक वेळ करून पाहिलं, त्याच्यातले मी एक वेळ याच्यातल्या 4 म्हशी तशा ठेवल्या, दुसऱ्या 4 म्हशी घेतल्या, 4 म्हशीची सोय भरपूर झाली दूध असल्यामुळं, यायला शेवटी ह्या 30 जे विकायच्या त्या गाभण राहून मी 22 जिंकल्या, 22-22 हजाराच्याच. त्याच्यामुळं मी 18 मागून दिल्या नाही, तर 22 गाभण करून दिले, म्हणजे मी 10 महिने सांभाळल्या, पुढलं नाही.
1: अच्छा, आता शेळके साहेब आणखीन काय असं सांगा मला की जेव्हा आपण हा व्यवसाय करतो याचं नियोजन आवश्यक आहे, कुठल्याही व्यवसायाचं नियोजन. आता शेतकरी बांधव जरी असले तरी की शेतीसाठी असो किंवा कोणत्याही व्यवसायासाठी जिद्द महत्वाची, चिकाटी महत्वाचं, परिश्रम महत्वाचं आणि नियोजन सर्वात. तर तुमचा हा जो व्यवसाय आहे, तुम्ही याचं नियोजन कसं काय लावलं? सकाळी किती वाजता उठता, त्यांना खाद्य किती द्यावं लागतं, त्याचं टायमिंग आहे का की बेटायमिंग देता तुम्ही, असं दूध काढायचा टाइम ठरलेला आहे का हे सांगा.
2: संध्याकाळचं आपण 6 दूध काढणे, 5:30 दूध काढणे झालेच पाहिजे, शेण वगैरे झालेच पाहिजे, इदोळा द्यायला खायला चारा पाणी भेटलंच पाहिजे. इदोळाचा 6:00 नंतर मी दूध घेऊन जाणार, सकाळी मी 6:30 दूध घेऊन जातो ते सोडले.
1: म्हणजे वेळेवर दूध काढणे, म्हशीला एक सवय लागली की त्यानुसार तुम्ही दूध काढाल, तर जे काय तुमचं 5 लिटर असेल, 6 लिटर असेल, ते त्याच्यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकत नाही का असं तुम्हाला म्हणायचं. वेळोवेळी आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र करडा आहे, त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर रामटेके साहेब आहेत, तर तुम्ही यांचं मार्गदर्शन घेता का?
2: हो ना, ते घेण्याच लागतं साहेब, डॉक्टर साहेब त्याला दाखवत लागते, त्याचे कॅम्पशन कमी होऊन जाते म्हशीचं, म्हैस दुधाहून कमी होऊ शकते, मग माणूस म्हणते म्हैस पाणावे ना काहून, म्हैस दूध देत काहून नाही, त्याच्यामुळे ते कॅल्शियम जे आहे ते आम्हाला नंतर 1-1.5 महिन्यानंतर हमेशा बाजारात.
1: म्हणजे ही माहिती तुम्हाला डॉक्टरांकडून मिळाली? ही तांत्रिक माहिती सुद्धा पशुपालकांना आवश्यक आहे. निव्वळ फक्त म्हैस घेतली आणि दूध काढायचं आणि बाजारामध्ये विकायचं, आता
2: असे किती घेत ना हे बा शेळके करते, हे असे माझ्याबरोबरच्या पोरांनी भलतेने करून पाहिलं, पण ते फेल गेलेले त्याच्यातून, त्याला जमलं नाही. त्याला मी सांगत जाऊ ना, अरे तुम्ही असे करा, तुम्ही असं करा, तर ते नाही जमले त्याला.
1: अच्छा, यांच्या फेल जाण्यामध्ये तुम्हाला काय कोणता कारण महत्वाचं वाटतं?
2: त्याला फेल जाण्याचं कारण म्हणजे साहेब त्यानं दूध न्यायचं 10 लिटर करा, 10 लिटर जे यायचे 200 रुपये आणि करायचे 250 रुपये खर्च, जायला काय होणार?
1: म्हणजे शोक पाणी,
2: शोक पाणी.
1: म्हणजे गुंतवणुकीची त्यांना आवड नाही, सवय नाही, फक्त गेले दूध विकलं काहीतरी आपलं तिकडेच रिसोर्ट मध्ये जे काय भेटत असेल ते शौक पाणी करायचं
2: करायचं. पन्नास आणायचं कुठून, 200 दूध विकायचा, 250 खर्च करायचा, त्या मशील काय द्यायचं आणि वरण काय द्यायचं, मग आणायचं कुठून, मग शेवटी ती म्हैस विकून टाकायची. तीच म्हैस विकता विकता 25 घेतलेली म्हैस महिन्यात विकायची, महिन्यात विकायची की ती 15,000 म्हैस मीच घ्यायचो त्याच्या, 25 आपणच द्यायची घेऊन आणि 15 आपणच घ्यायची त्याच्या. बाबा देत नाही दूध तुला, मी घेतो मार्केट भाव, काय भाव मागायला पाहिजे एवढं, मग घेवढा एवढे ती आणायची म्हैस, ती म्हैस त्याच्या इथं द्यायची 3 दूध, आपल्या इथं द्यायची 7 दूध.
1: हे सगळं अनुभवावर नाही का? अच्छा, मार्केटचे काय काय प्रॉब्लेम आहेत सांगता येतील का? जेव्हा तुम्ही दूध घेऊन जाता मार्केटमध्ये, की गेल्या बरोबर दूध विकतो, किंवा लोक उधार ठेवतात आणि उधारी बुडते, किंवा आणखीन काय प्रॉब्लेम?
2: बुडत नाही साहेब, महिन्याचे पैसे भेटतात, काही हप्त्याला भेटतात, काही काही नगदी रोज भेटतात, पैसा कुठेही बुडत नाही, फक्त दम धरावा लागते. कोणाचे 3 येत नाहीत, पण त्या माणसाला असं म्हणायचं जमत नाही बाबा तुमच्याकडे 3 झाले म्हणून. 3 ते एक वेळ एक खडा पैसे आपल्याला आग मारून देतात.
1: अच्छा, म्हणजे बिलकुल इमानदारीने हा व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये घाटा नाहीच?
2: नाहीच. त्याचं शेण साहेब मी 1 वॉरंट टाकून 1 मी 30-35,000 रुपयाचं त्याचं शेण विकतो.
1: अच्छा,
2: झालाच.
1: बरोबर आहे. म्हणजे पहा, ती त्याची जी विष्ठा आहे म्हशीची, त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला पैसा मिळतो. आणि आणखीन तुम्ही जर प्रयत्न केला, त्याचा जो राहिलेला चारा वगैरे असेल, कचरा वगैरे, तर जातेच. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आणखीन दुसरे प्रकल्प आहेत, कृषी विज्ञान केंद्र कडाला जर तुम्ही भेट दिली, तिथल्या सायंटिस्ट लोकांपासून जर माहिती घेतली, तर गांडूळ खताचा एखादा प्रकल्प आपण घेऊ शकतो. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ जे म्हणतो ना आपण, अशा प्रकारे अनेक त्या पदार्थापासून आपण फायदे घेऊ शकतो. अच्छा, आता मला थोडक्यात सांगा की पशुपालकांना किंवा शेतकरी बांधवांनी दुग्ध व्यवसाय हे करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, या व्यवसायापासून फायदा होतो का तोटाच होतो? आणखीन आणखीन एक, यापूर्वी या प्रश्नाच्या पूर्वी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की अनेक पशुपालक किंवा शेतकरी बांधव म्हणतात की पशु किंवा दुग्ध व्यवसाय करायला काहीच हरकत नाही, पण चारा टंचाई खूप असते, याबद्दल काय सांगाल तुम्ही? याचं नियोजन तुम्ही कसं?
2: चारा टंचाई खूप असते साहेब, पण ती एक वेळ सुरुवातीलाच आपल्याला भरून ठेवा लागती. सुरुवातीला जे आपले सोयाबीनचे कुटार येतात, हरभऱ्याचे कुटार येतात, तेव्हा त्यावेळेस आपण आपला भरपूर साठा करून ठेवायचा आणि तो आपल्या पद्धतीने आपण चालायचं.
1: डॉक्टर साहेब काही सांगतायत याबद्दल, आपण विचारूया. हा डॉक्टर साहेब काय म्हणाल तुम्ही?
3: मला सांगता येईल की बा यांनी बरोबर म्हटलं की आपल्याजवळ जनावरं किती आहेत, त्या हिशोबाने जर आपण अगोदरच नियोजन केलं चाऱ्याचं, तर ते चारा नियोजन झाल्यानंतर आपल्याला जे म्हणतात चारा टंचाई, तर त्याच्यावर मात करता येईल. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे. असं केलं तर बऱ्याच म्हणजे दुग्ध व्यवसाय चांगलं होऊ शकते.
1: आता आणखीन एक प्रश्न, हे जे म्हशी आहेत यांना कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्यावेळेस तुम्ही काय करता?
2: खुरी होऊ शकतात, या गटसर्पाची बिमारी होऊ शकते, ताप बी घेऊ शकते. मग डॉक्टरला बोलवल्याच्या नंतर त्याला इंजेक्शन, सलाईन हे असं चालू करून देतो आम्ही.
1: लसीकरण वगैरे करता की नाही तुम्ही?
2: हो ना, करतो.
1: अच्छा, बरं. तुम्हाला लक्षणे वगैरे कळतात की आपली म्हैस बिमार पडली, हे कसं तुम्हाला
2: कळतं? एका मिनिटात बिघडू शकतात. म्हैस आली ती तेव्हाच समजू येते, इकडे आज वारात चरली नाही, ती अशी कोकडा उभी राहते, थोडी थोडी कोकडा उभी राहते, एखादी फुकते, तर तेव्हाच आमचं म्हणजे कसं, घरी आम्ही शेतीतून आल्यानंतर आम्ही पहिले लक्ष देतो म्हशीकडे, व आपल्या म्हशी कशा काय तब्येतील, तर त्या एखादी जर नाराज वाटली जर सुकेल, तर त्यावेळेस म्हणतो आपण बिमार आहे की आम्ही ताबडतोब डॉक्टर लेबल होऊन तिला इंजेक्शन गोळ्या देऊन
1: डॉक्टर रामटेके आपण थोडंसं सांगा याबद्दल, माहिती द्या आमच्या पशुपालकांना, शेतकरी बांधवांना, की जनावर जेव्हा आताच यांनी सांगितलं की शेतातून आल्याबरोबर पशुपालक जे अनुभवी पशुपालक असतात त्यांना लगेच लक्षात येते, तर आणखीन काय काय लक्षण असतात रोगी जनावर ओळखण्यासाठी?
3: रोगी जनावर ओळखण्यासाठी नाकावरचं जे मोतीबिंदू असतात ते नसते त्याला, म्हणजे ताप आला असं जनरली शेतकऱ्यांचं म्हणणं असते, ते बघून घ्यायला पाहिजे. थोडं तिला चालून पाहायला पाहिजे, त्याची डावी कूस सुजली आहे की नाही ते बघून तपासून घ्यायला पाहिजे, म्हणजे डाव्या कुसीमध्ये पोटफुगी सारखे आजार बाहेरून चरली की नाही, किंवा मग रवण करत आहे की नाही, बागुल करत आहे की नाही, याकडे थोडंसं शेतकऱ्यांनी संध्याकाळी जेव्हा म्हशी येतात तेव्हा बघायला पाहिजे. याच्यावरून आपल्याला त्यांना म्हणजे लगेच कळू शकते आणि त्याच्यावर उपाय करून व्यवस्थित करता येईल त्यांना.
1: आपल्या कृषी विज्ञान केंद्र करडा या ठिकाणी जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्यामार्फत शेतकऱ्यांना पशुपालनाबद्दल योग्य मार्गदर्शन दिलं जातं, नाही का?
3: हो हो.
1: तर वेळोवेळी किंवा कशा प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं?
3: शेतकऱ्याच्या गरजेनुसार जे त्यांना म्हणजे ट्रेनिंग आपण देतो त्याच्यामध्ये पशुपालकाच्या याच्यामध्ये, मग ते लसीकरणाच्या संदर्भात असो जनावरांच्या, किंवा मग पोल्ट्रीच्या संदर्भात असो या शेळीच्या संदर्भात असो, किंवा मग अजून बरेचसे चाराच्या संदर्भात असो, या सर्वांचं तिथे आपण त्यांना लोकांना ट्रेनिंग देत असतो.
1: बरोबर आहे. तर केव्हीके क्रडा या ठिकाणी पशुपालकांसाठी शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी सायंटिस्ट आहेत ते मार्गदर्शन करतात. मी सुरुवातीला विचारलेला प्रश्न की शेतकरी बांधवांनी किंवा पशुपालकांनी हा व्यवसाय करायला पाहिजे किंवा नाही, तोट्याचा आहे का फायद्याचा आहे?
2: हे साहेब जे करणार आहे त्याला फायद्याचा आहे, न करणाऱ्याला तोट्याचा असेल. जो करल शोकबाजी न करता जो धंदा करल त्याला तो धंदा म्हणजे कधीच आता नणार नाही. आणि समजा जर तो आपल्याला इकडे निकार माहीत बनवून 2 वाजेला बांधेल ते रिसोडात तर ती दूध देऊ शकणार नाही, त्याच्यामुळे ती घाट्याचा येणार तो फायद्याच नाही.
1: शेळकेजी, तुमच्या या मुलाखतीवरून निश्चितच आमचे जे शेतकरी बांधव आहेत, पशुपालक बांधव आहेत, किंवा नवीन व्यवसाय सुरू करू पाहणारे जे आमचे शेतकरी बांधव पशुपालक आहेत, त्यांच्यासाठी निश्चितच ही तुमची मुलाखत एक मार्गदर्शन ठरणार आहे. आणि नक्कीच त्यांना हुरूप आलेला असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की बाबा खरोखरच आपण हा व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही जसा करता व्यवसाय प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे कसर ठेवत नाही, कसूर करत नाही, सकाळी बरोबर उठता, वेळेवर त्यांना खाद्य देता, त्यांची निगराणी करता, आंघोळ घालता, त्यांची काळजी घेता, आरोग्याची काळजी घेता, वेळेवर मार्केटला दूध जाऊन विकता, पैशाचा दुरुपयोग करत नाही, त्याचा सदुपयोग करता, म्हणूनच तुमची प्रगती ही झालेली आहे. आणि त्याला कारणीभूत फक्त हा दुग्ध व्यवसाय असं तुमचं म्हणणं नाही का?
2: त्याच्यात कसं साहेब, जेव माणूस समजा आता बापदाद्याची विष्ठेटी त्याला जर म्हणले तुम्ही दुग्धाचा व्यवसाय कर तर तो काही करू शकत नाही त्याचा, म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचे अनुभव नसतात, त्याच्यामुळे तो काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे कसं याला स्वतः गरिबीतूनच वर आलेला माणूस करेल आणि त्याच्यातून बी त्यानं जर असं याच्यावर ध्यान दिलं तर तो बी करू शकत असेल.
1: तर श्रीयुत अण्णा भगवान साहेब शेळकेजी, आज तुम्ही हा जो आपला FM केंद्र आहे, कम्युनिटी रेडिओ आहे, त्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली. छोटे मोठे उद्योग करणारे आहेत, रोजमजुरी करणारे आहेत, शेतकरी आहेत, महिला आहे, बालक आहेत, यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर आज तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि केंद्रातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत खोत यांचं गीत. यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना साडी व्यवसाय ब्युटी पार्लर गृहउद्योग हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 विश्वास बँक तुमच्या यशाचा आधार.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपटांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांचं गीत घरकुल या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, योगेश यांची शब्दरचना. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग. दी. पाडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: राज, आपण लग्न कधी करायचं?
6: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
5: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
6: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
6: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
5: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
6: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
7: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ॲप.

0: मंडळी, आताच 31 जुलैला मोहम्मद रफींची 43वी पुण्यतिथी झाली. घनश्याम पटेलांनी त्याबद्दल 31 तारखेला कार्यक्रमही केला, चांगला झाला, जोरदार झाला. आणि आज आपण पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहोत. मोहम्मद रफी माणूस म्हणून कसे होते? घनश्याम, तुझं मोहम्मद रफींच्या मुलाशी चांगली दोस्ती आहे, त्यांच्या घरी जाणं येणं आहे नेहमी. आता मला आज फक्त मोहम्मद रफी माणूस म्हणून कसा होता हे सांगायचं.
1: रफी साहेब माणूस म्हणून फार फार फार मोठे होते. आयुष्यात त्यांनी माणूस म्हणून माणुसकी उडी जपली, किंवा पैशाला त्यांनी कधी किंमतच दिली नाही. त्यांनी एवढं नाव जगात कमवलं आणि माणूस म्हणून ते तितकेच मोठे. म्हणजे कित्येक संगीतकार जे बी ग्रेडच्या सिनेमामध्ये संगीत द्यायचे, ज्यांच्याकडे रफी साहेबांना देण्याकरता 500 रुपये सुद्धा नसायचे, अशा संगीतकारांकडून त्यांनी विना मोबदला घेऊन त्यांनी गाणी म्हटली आहेत. असे कितीतरी संगीतकार की जे भीत म्हणजे जर लक्ष्मीकांत प्यारेलालला जर आज सगळ्यात मोठं जर उभं केलं असेल तर ते रफी साहेबांनी फारस म्हणे सिनेमापासून. आणि रफी साहेब इतके उदार अंतकरणाचे होते, म्हणजे ज्या ज्या वेळेला त्यांचे परदेशात दौरे व्हायचे त्यावेळेला मुंबईमध्ये त्यांना एकदा कळलं की इथं डायलिसिस करता फार लोकांची जरूर आहे, डायलिसिस करता मशीन नाही, असंख्य पेशंट किडनीने डायलिसिसचा प्रॉब्लेम म्हणत आले. त्यावेळेला त्यांना परदेशातून जे मानधन मिळालं त्या मानधनासमोर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला सगळे डायलिसिसची मशीन्स पुरवली होती. आणि कित्येक जण ज्यांच्याकडे अडला नडला ना, रफी साहेबांच्याकडून दर महिन्याला मनी ऑर्डर द्यायची 200 रुपयाची, आणि त्याला माहिती नसेल की आपल्या घरी 1 तारखेला मनी ऑर्डर 200 रुपयाची येते, एक ठराविक रक्कम दिली जायची. पण त्यांना कळायचं नाही की हे आपल्याला कोण पाठवते, इतके ते फरिश्ता होते. म्हणजे त्यांचा एक किस्सा, असे बरेच किस्से आहेत की एकदा ते आणि त्यांचा शाहिद रफी चालले होते गाडीमधून रेकॉर्डिंग करून. सिग्नलजवळ एखादा भिकाऱ्यांनी आला असेल तिथं पैसे मागितले, रफी साहेबांनी खटकन खिशातून पाकिट काढलं. नॉर्मली आपण पाकिटातून एखाद्या पैसे वगैरे नोट घेतो, रफी साहेबांनी अक्काच्या अक्क पाकिट त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवलं. मुलगा म्हणाला, अब्बा कुछ नोट देते, पूरा पाकिट क्यों दे द्या. तर रफी साहेबांनी एवढं सांगितलं, जब बेटे जब देने वाल्याने मुझे जब देख कर नाही दिया तो मैं देने में क्यों हिचकिचाऊ बोले. आणि फक्त गाणं गाण्याबद्दल आणि गाण्याची चांगली धून असेल, त्या धूनला त्याने छोट्या मोठ्या संगीतकारांना सुद्धा सांगितलं की तुमच्याकडं चांगली धून असेल मला ऐकवा, मला आवडतं, मी तुमच्या गाणं म्हणेन. आणि 1 रुपया सुद्धा घेऊन त्यांनी गाणं म्हणतात. कित्येक टाईमकडे त्यांनी चॅरिटी शोज केले. त्यांचा एक मोठा किस्सा म्हणजे शशी कपूरनी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरच्या स्मृतीमित्त सिलीगुडीला एक संगीत महोत्सव ठेवला होता. 1-8 दिवसाचा कार्यक्रम होता. दररोज प्रत्येक गाणाऱ्यांची एक मैफिल असायची. एक दिवस रफी साहेबांची संगीत मैफिल होती. रफी साहेबांची संगीत रचना आटपली. रफी साहेब सिलीगुडीला फ्लाईटने जायला निघाले. त्या समोरच्या फ्लाईटने सुलक्षणा पंडितचा ग्रुप येणार होता त्या दिवशी कार्यक्रम करायला.
0: सिंगर होती, सिंगर
1: ऍक्टर होती. त्यांना कळलं की ती फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे ही मुंबईची मंडळी काही येत नाही, मग आता करायचं काय. आज प्रेक्षकांना सांगितलंय, मग त्यांना कळलं की रफी साहेब अजून पोहोचले नाही. अमिताभ बच्चनला त्यांनी एअरपोर्टवरती पाठवलं. अमिताभ बच्चन फटाफट गाडी घेऊन रफी साहेब फ्लाईटमध्ये बोर्डिंग करणार होते, तितक्यात अमिताभ बच्चन आले. त्यांना त्यांनी विनंती केली की असं असं झालंय, फ्लाईट कॅन्सल आहे, तर तुम्ही आज रफी साहेब म्हणे माझे मुक्ती म्हणे मोठ्या अंतकरणाचे. त्यांनी ताबडतोब मुंबईला फोन केला, माझे आजचे रेकॉर्डिंग कॅन्सल करा. आणि परत उलट्या पावलाने आले आणि ती संध्याकाळ सुद्धा त्यांनी केली. शशी कपूरनी त्यांना मोठं मानधन देण्याचं पाकिट दिलं. रफी साहेबांनी हात जोडून सांगितले, पृथ्वीराज कपूर जसे तुमचे वडील होते तसे माझे पण वडील होते. म्हणजे पैसा हा रफी साहेबांकरता कधीही मोठा विषय ना, माणुसकी म्हणून त्यांच्या मित्रांकरता. त्यांचा त्यांची गंमत सांगतो, एक त्यांच्या म्हणजे पडत्या काळामध्ये त्यांचा एक मित्र होता. पडत्या काळ म्हणजे उभरता काळ, ज्या वेळेला त्यांची म्हणजे ती स्ट्रगल करत होती त्यावेळेला, तर त्यावेळेला त्यांचा एक मित्र होता. आणि तो मित्र रफी साहेबांच्या घरी ईदच्या दिवशी आला त्यांना भेटायला. त्यावेळेला त्याच्या अंगावरचं शर्ट होतं असं ठिगळ लावलेलं, फाटकं शर्ट. रफी साहेबांनी काही बोललं नाही, त्याला बोलवलं, प्रेमाने खाऊपिऊ घातलं. आणि दुसऱ्या दिवशी रफी साहेबांचा माणूस ड्रायव्हर त्यांच्याकडे 4 बॅगा घेऊन त्या माणसांच्या मित्राच्या घरी गेला. त्याच्यामध्ये सगळे चांगल्या सगळे शर्ट्स कोट बीट दिले होते. एवढे सगळे कपडे दिल्यानंतर त्याच्या मित्राने सांगितलं, तर रफी साहेबांचं की नाही, मेरे दोस्तों को वही हक है जो मैं जो कपडे पहनता हूँ, मेरे दोस्तों को वही हक है वही कपडे पहनने का. असं त्यांचं उदार व्यक्तिमत्व होतं. रॉयल्टीवरून तर तुम्हाला माहितीच आहे की त्यांचा मोठा वाद झाला होता.
0: काय काय एक्झॅक्टली
1: काय झालं की रॉयल्टीवरून लता मंगेशकर आणि यांनी एकदा ठरवलं की आपण एवढी गाणी म्हणतो, आपल्याला आपल्या जीवावर हे सगळे रॉयल्टी काय म्हणतात आपण ते रेकॉर्ड कंपन्या लाखो रुपये कमवतात, तर आपल्याला पण या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला एक हिस्सा मिळायला पाहिजे. म्हणजे आपल्या उतारवायामध्ये उद्या आपल्याला काही झालं, आपला गाणं बंद झालं, तर आपल्याला याच्यातून एक सोर्स उदरनिर्वाह करता आपल्याला मिळायला पाहिजे. बाकीचे सर्व कलाकार, बाकीचे सर्व सिंगर म्हणजे त्यांच्या बाजून होते. रफी साहेब नाही म्हणाले, रफी साहेब म्हणे बघा तुम्ही प्रॉफिटमध्ये हिस्सा मागतायत, तो सिनेमा नाही चालला, ते गाणं नाही चाललं, तुम्हाला 5,000 मिळत, तुम्ही नुकसानीमध्ये भागीदार आहात का? मला हे पटत नाही, तुम्हाला कोणी अडवत नाही, तुम्ही तुमचं घ्या. मग तिथून त्या दोघांमध्ये वाद झाले.

0: बोलला चालीमध्ये लतादी आणि मुकेश यांची रफी साहेब यांची मीटिंग झाली. सगळ्या कार्यामध्ये मोठी एक दिवशी मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये हाच विषय चर्चेला, त्याच्यामध्ये सर्व किशोर कुमार मुकेश सर्व दिग्गज गाणारे सर्व होते मन्नाडेंपासून. त्या मीटिंगमध्ये मग हा विषय परत निघाला. सगळे एका बाजूला नाही आपण रॉयल्टी घेतलीच पाहिजे. रफी साहेब एकदम नाही नाही मी घेणार नाही, मला 5,000 मिळाले, माझं काम संपलं, तू सिनेमा चालला नाही चालला, तू गाणं चाललं नाही झालं, आपण आपल्या मेहनत मिळा, मी त्याच्यात मी तुमचा सहभागी नाही, तुम्ही पाहिजे तर घ्या. मग त्याच्यात काही बोलताना लता दिदींकडून बोललं गेलं ये खुद को महाराजा समजताय. मग रफी साहेब म्हणजे ये खुद को महाराणी समजते असं काही ते बोला चाललेली. 3 वर्ष दोघांमध्ये गॅप पडले.
1: गाणं म्हटली
0: त्यावेळेला लता दी म्हणजे मी आजच्या आपके साथ नाही गाऊंगी.
1: लता मंगेशकर एस्टॅब्लिश झालेली होते.
0: लता दिदींचा आवाज म्हणजे आवाज होता
1: एस्टॅब्लिश झालेला होता
0: का? फार ग्रेट. लता दिदींचा आवाज म्हणजे लता दिदी मेन प्लेबॅक सिंगर होता ना त्यावेळेला.
1: ओके.
0: आणि रफी साहेबांचे त्यांचे ड्युएट तर खूप होते. मग रफी साहेबांनी मी आपके साथ नाही गाऊंगा. जवळ 1962-65 पर्यंत 3 वर्ष लगभग हे एकमेकांपासून गात होते.
1: मग त्यावेळेस मोहम्मद रफी बरोबर सहगायिका कोण होत
0: सांगतो ना. बऱ्याच वेळ अशी काही बरीच गाणी आहेत की ज्यांनी ड्युएट म्हटलंय पण अगोदर रफी साहेब येऊन त्यांचं गाणं म्हणून गेले, नंतर लता दिदी आल्यात आणि त्यांनी पॅचअप केलेले.
1: ओके.
0: म्हणजे एकमेकासमोर उभं न राहतात त्यांनी तुमचा तुकडा म्हटला. यांनी यांचं म्हणतात गाणं अशी किती गाणी आहेत. काय झालं याच्यानंतर, काय झालं की ज्या वेळेला हे सगळं झाल्यानंतर रफी साहेबांना तर पर्याय नव्हता. कारण त्यावेळेचे सगळे सुपर डुपर हिरो होते. दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, शशी कपूर, शम्मी कपूर, हे राजेंद्र कुमार सगळे जुबली स्टार, सगळ्यांना रफी साहेबच पाहिजे. रफी साहेबांचा आणि एक रफी साहेबांना एक काय म्हणतात पर काया प्रवेश शक्ती होती, परमेश्वराची देणगी होती. मी सांगतो ना की त्या रफी साहेबांचं तो सिनेमातलं हिरो कोण आहे त्याच्या शिष्यावर त्याला पूर्णपणे अंगात घेऊन ते गाणं म्हणाले. तुम्हाला पडद्यावरती जर तुम्ही बघितलं एकाच पिक्चरमध्ये मधुमती सिनेमा ज्यावेळेला आला त्या मधुमती सिनेमामध्ये जॉनी वॉकर ज्याचं नाव जमालुद्दीन बदरुद्दीन कादरी होतं त्याला नंतर गुरुदत्तांनी जॉनी वॉकर नाव दिलं. ते जंगल मे मोरनाचा किसीने ने देखा हे गाणं जॉनी मुकरच्या आवाजामध्ये असं वाटतं की जॉनी मुकर स्वतः गातोय. आणि त्याच सिनेमातलं एक वेगळं गाणं दिलीप कुमारच्या आवाजामध्ये मधुमती सिनेमातलं रेकॉर्ड केलं. दोघांच्या आवाजामध्ये किती मोठा फरक होता. मी व्हेरिएशन सगळे व्हेरिएशन त्या गाण्यामधले असं रफी साहेबांचे कॅरेक्टर. आणि मग एकदा काय झालं की SD बर्मननी एक कॉन्सर्ट आयोजित केली होती. त्यावेळेला उपिन अय्यर आणि लता आशा भोसलेंचं 14 वर्षाचं ट्युनिंग होतं एकत्र होते. आणि लता दिदीने म्हटल्यानंतर ताबडतोब सुमन कल्याणपूरकर आणि आशा भोसले यांना एवढी गाणी मिळाली की रफी साहेबांबरोबर. आणि मग काय झालं की लता दिदी एकट्या बाजूला पडल्या. बरं इथं रफी साहेबांशिवाय काय पर्याय नाही. लता मंगेशकरला त्यामुळे आशा भोसलेनं एवढी मोठी लिफ्ट मिळाली आणि त्याच्या जोडे सुमन कल्याणपूरकर. आणि कोणाला कळे ना की सुमन कल्याणपूरकरचा आवाज लता दिदी गात आहेत का सुमन कल्याणपूरकर गात आहेत, एका दोघांचा आवाज सिमिलर. मग शेवटी प्रोड्युसरांनी जाऊन त्यांना विनंती केली की ताई तुम्ही हट्ट सोडा, रफी साहेबांना पर्याय नाही, तुमच्या समोर 2 जण ऑपोजिटमध्ये आले तर तुम्ही. मग मला वाटतं एकदा SD बर्मनची एक लाईव्ह कन्सर्ट होती, त्या कन्सर्टमध्ये रफी साहेब लता दिदी दोघं होत्या. नर्गिस स्वतः उठल्या नर्गिसजी आणि त्यांनी दोघांना हात धरून स्टेजवर नेलं आणि त्यांचा पॅचअप केलं. त्या पॅचअप केल्यानंतर मग त्यांचा याचा दिल पुकारे आरे आरे हे त्यांचे पहिलं ड्युएट त्या दोघांनी एकत्र म्हटलं. म्हणजे असे त्यांचे किस्से आहेत. एकदा तर रफी साहेबांच्या आवाजाचं कसं की एकदा रफी साहेब एकदा गाणं रेकॉर्ड करत होते आणि अचानक त्या म्युझिक डायरेक्टर रफी साहेबांना थांबवलं. रफी साहेब रुके आप ये क्या गा रहे. रफी साहेब म्हणे गा रहे अरे साहेब ये शम्मी कपूर नाही आहे इसका हिरो, इसका हिरो राजेंद्र कुमार आहे. रफी साहेबांना वाटलं की याचा हिरो शम्मी कपूर म्हणून त्यालाच मरून रफी साहेब गात होते असं. परत एकोणी म्हणे थांबा आणि लगेच राजेंद्र कुमारला स्मरून मग कौन है जो सपनो मे आया कौन है जो दिल मे समाया लो झुक गया सुमा भी. हे गाणं लगेच रफी साहेबांनी कॅरेक्टर बदलून आवाज म्हणजे कॅरेक्टर मध्ये घुसून त्यांनी गाणं म्हणजे
1: एक प्रकारचा अभिनेताच होता असं म्हणायला हरकत नाही.
0: रफी साहेबांनी बऱ्याच सिनेमामध्ये गाणं सुद्धा केलं नाही आणि गाताना असं वाटायचं नाही की राजेंद्र कुमारचा असेल तर त्यांना. शम्मी कपूरचा एक किस्सा आहे की आसमान से आया फरिश्ता ओ जाने मन हे गाणं रफी साहेबांनी त्यावेळेला शम्मी कपूरची एक पद्धत होती. ज्या ज्या वेळेला शम्मी कपूरला रफी साहेबांचे गाणं स्टुडिओमध्ये रफी साहेब शम्मी कपूर व्हायचा आणि मग आसमानचा आया फरिश्ताच्या वेळेला ज्यावेळेला हे गाणं रेकॉर्ड झालं शम्मी कपूर बाहेर होते. जेव्हा शम्मी कपूरने गाणं ऐकल्यानंतर रफी साहेबांना विचारलं की हे गाणं आपण कैसा गाणं रफी साहेबांनी सांगितलं मुझे मालूम आहे तुम कैसे हरकत करोगे, ऐसा उछलोगे वैसा करोगे, ये असा हात उपर करोगे वैसे टांग उपर करोगे, तुमचे हावभाव माझ्या डोक्यात आले आणि त्यानुसार मी हे गाणं म्हटलं अशा पद्धतीने.
1: ए आणि घनश्याम त्यावेळेस असं म्हणतात की गाणं एका वेळेस रेकॉर्ड व्हायचं, आता जसं एक एक शब्द रेकॉर्ड होतो, एक एक लाईन रेकॉर्ड होतो, त्यावेळेस म्हणजे काहीतरी श्वास जरी चुकला तरी पूर्ण गाणं रेकॉर्ड करावं लागायचं.
0: हो मेहनत खूप असायची. रफी साहेबांचं ज्या वेळेला ज्यांना या फिल्म फेअर बद्दल रफी साहेबांना अवॉर्ड मिळलं ब्रह्मचारी दिल के झरो के में, त्यावेळेला
1: ऐकव ना
0: त्याचा किस्सा मी सांगतो.
1: ऐकव ना.
0: दिल के झरो के में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं जुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास मत हो मेरी जाऊदा. हे गाणं शम्मी कपूरने त्यांना आड घातली. म्हणे हा जो स्टांजा आहे हे राग शिवरंजनीवरती गाणं आहे शंकरजी किसनचं. शम्मी कपूरनी त्यांना आड घातली म्हणे रफी साहेब माझी इच्छा आहे की हे एका श्वासामध्ये तुम्ही हे गाणं म्हणा.
1: काय बोलतो.
0: आणि रफी साहेबांनी त्याची आट पूर्ण केल्यानंतर त्याला हात जोडले म्हणे बाबा एक दिवशी तू माझा जीव घेशील याच्या पुढे मला असं काही सांगू नको की असं एका श्वासात गाणं म्हणायचं.
1: ए घनश्याम मला एक सांग, रफीजी जेव्हा लाहोरहून मुंबईला आले मुंबईला त्यांनी कोणाकडे शिकले का नंतर त्यांना वेळच नाही मिळाला
0: नाही शिकायला त्यांना वेळच मिळाला नाही कारण तेच ऑलरेडी त्यांचं शिकून बिकून त्यांच्या सगळ्या रिया त्यांच्या भावानी लाहोरमध्ये करून घेतो होता उस्तादांकडून. आता ते फक्त त्यांच्या भावाने ओळखलं की आपला भावामध्ये खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे पण याचं जर हा लाहोरमध्ये राहिला तर हा याचं आयुष्य काही होणार नाही याला पुढे लिफ्ट मिळणार नाही म्हणून त्यांच्या भावाने त्यांचा एक खास मित्र होता हमीद त्याला पुढे यांना लाहोरला पाठवलं मग तिथून ते स्ट्रगल करीत करीत हळूहळू सगळीकडे.
1: मोहम्मद रफींनी किती गाणी म्हटली असतील.
0: 5,000 त्यांनी गाणी म्हटलीत आणि त्यांची सगळ्यात जास्त डुएट आशा भोसले बरोबर जवळ 800-900 काहीतरी डुएट त्यांनी आशा भोसले बरोबर म्हणाले.
1: लता मंगेशकरपेक्षा जास्त आशा भोसले बरोबर
0: कारण त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर आशा भोसले बरोबर त्यांनी किती गाणी सगळे सुपर डुपर हिट सगळी गाणे त्यांची सगळी गाणे त्यांची सुपर डुपर हिट होते. सुमन कल्याणपूरकर म्हणे शमशाद बेगम बरोबर गाणे म्हटले, नूरजहानबद्दल गाणे म्हटले, सूर्याबद्दल गाणी म्हटले, सगळ्यांबरोबर त्यांनी गाणी म्हटली
1: आणि डेथ लवकर झाली ना.
0: हो काय चाचा आहे बघा परमेश्वराचा संकेत कसा असतो. त्यांचा शेवटचा सिनेमा होता आसपास लक्ष्मीकांत पॅरल ज्या लक्ष्मीकांत पॅरल बरोबर त्यांनी पारसमती पासून सुरुवात केली. पारसमतीच्या सिनेमाला लक्ष्मीकांत पॅरलला म्युझिक आला कारण ते बी ग्रेडचा सिनेमा होता. त्यावेळेला लक्ष्मीकांत पॅरलालजींनी इतकं छान म्युझिक दिलं त्याच्यावरती सगळे त्यांची गाणे सुपर डुपर हिट झाली तर त्या गाण्याकरता त्यांना मानधन म्हणून त्यांनी फक्त 500 रुपये रफी साहेबांना दिले. 501 रफी साहेबांनी 1 रुपया फक्त हातात घेतला. लक्ष्मीकांत पॅरलच्या हातात एक कव्हर ठेवलं म्हणे तुमची दोघांची जोडी अशीच कायम ठेवा खूप मोठे व्हा अशीच चांगली चांगली गाणी मायका धून बनवा मी तुमच्याकरता विना मोबदला गाईन मला गाईन बस एवढं रफी साहेबांचं मोठा पण. ज्या वेळेला रफी साहेब गेले त्या
1: दिवशी वय किती होतं
0: 56 वयाच्या 56 वर्षी त्यांना भयंकर खायची आवड. बरं रफी साहेबांची गंमत खाण्याचे शौकीन होते. रिया 7-8 तासच करायची फार कमी बोलायचे म्हणजे जर तुम्ही रफी साहेबांना विचारलं ना शिकलेलं कमी बोलायचे म्हणजे त्यांचा आवाज कसा कोणी म्हटलं ना कैसा अच्छा अच्छा अल्ला क्या बात है अच्छा एवढंच बोलायचे फार कमी हळू बोलायचे अतिशय मृदभाषी अतिशय शांत. आणि फिल्म इंडस्ट्रीपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी वेगळं ठेवलं होतं. घरामध्ये आल्यानंतर ते आमची लुंगी घालून बसायचे मुलांबरोबर कॅरम खेळ बॅडमिंटन खेळ टोटली एक वडील म्हणून आपलं नातं वेगळं आणि करिअर म्हणून त्यांचं पूर्ण मुलांना त्यांनी कधीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन दिलं नाही. आणि त्यांना या करिअरपासून म्हणजे मुलं त्यांचे सांगतात की आम्हाला एखादा सिनेमा बघायचा असेल तर अब्बा हमको लेके जाणे की पिक्चर सुरू झाल्यानंतर आम्ही जायचो पिक्चर सुरुवात माहिती एंड आणि पिक्चर संपायचं आम्ही बाहेर निघायचो म्हणजे कारण सुरुवात कधी शेवट कारण लोकांना कळू नये फक्त आमचं असंच असायचं म्हणे अशा पद्धतीने.
1: त्यांचा मुलं वगैरे किती
0: त्यांना पहिल्या बायकोपासून त्यांना जो मुलगा झाला तो शेवटी त्यांच्या दुसऱ्या बायकोने शेवटपर्यंत सांभाळला.
1: हो का तो मुंबईला आला.
0: मुंबईला आला पहिले त्यांना एकंदर 7 मुलं होते त्यातल्या ते 4 मुलं गंभात तुला सांगतो मी ओळख काय योगायोग असतो. त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा जो होता त्यांनी सगळ्या मोठ्या मुलांना लंडनला पाठवलं शिकायला. तिने रफी साहेब वयाच्या 56 वर्षी गेले त्यांचा पहिला मुलगा 56 वर्षी गेला ऍक्सिडेंटमध्ये. दुसरा मुलगा लंडनला. दुसरा मुलगा त्यांचा वयाच्या 45 वर्षी हार्ट अटॅकने गेला. आणि दोन्ही मुलींची आता लग्न केलं. तिसरा जो होता तोही पहिला तो आता फक्त त्यांचा एकच वारसदार आहे शाहिद रफी त्याला मी नेहमी भेटतो मुंबईला. जो रफी साहेबांचा बंगला होता तो आता तोडून तिथं शाहिद रफी मंजिल झाली आहे. त्यांच्या दोन्ही मुली आहेत आता त्यांच्या 80-80 वर्ष नसरीन आणि यास्मिन बानो त्यांचे लग्न झालेत. प्रवेश भाई जे त्यांचे रफी साहेब जावेत, ते बरेच रफी साहेबांच्या रफी फाउंडेशनचे सर्व कार्यक्रम बघतात, पण त्यांची सुद्धा आता वय वगैरे सर्व झाली आहेत.
1: मग त्यांच्या मुलांमध्ये गाणं नाही आलं?
0: नाही, काय झालं आता गंमत सांगतो. एकदा शाहिद रफी लहान असताना शाळेमध्ये गाण्याची कॉम्पिटिशन होती, तर रफी साहेबांना म्हणे मी आब्बा तुमचं गाणं म्हणतो. त्यांनी म्हणून दाखवलं, तर रफी साहेब नाही म्हणे तुला नाही जमायचं तू गाणं. त्यांनी किशोर कुमारचं गाणं म्हटलं, त्याला दुसरं बक्षीस मिळालं शाळेत. आणि रफी साहेबांनी आपल्या मुलांना ऍक्च्युली वास्तविक रफी साहेबांची जी दोन नंबरची मुलगी नसेल तिचा आवाज चांगला होता. पण मग रफी साहेबांनी काय विचार केला की आज त्यांचं एवढं गायक म्हणून नाव होतं, आपल्या मुलांचं करिअर सगळे अख्खं जग मग मुलांबरोबर कम्पेअर करतील. वडिलांचा आवाज जसा आता किशोर कुमार अमित कुमारचं कम्पॅरिझन व्हायचं, तसं माझ्या मुलांबाबत होऊ नये, त्यांची हेटाळणी होऊ नये म्हणून त्यांनी कधीच मुलांना इंडस्ट्रीमध्ये येऊ दिलं नाही. आता त्यांचा वारस म्हणून त्यांचा ते दोन मुली तर आहेत, आणि शाहिद रफी तेवढे आहेत. शाहिद रफीचा एक मुलगा आहे तो अमेरिकेत असतो, शाहिद रफी ते मुंबईला असतात.
1: गाण्यामध्ये कोणी?
0: गाण्यामध्ये कोणी?
1: बरं, मला एक सांग, मोहम्मद रफी पीकला होते आणि मग त्यावेळेस किशोर कुमार आले, मग किशोर कुमारांची स्टाईल एकदम वेगळी, मोहम्मद रफीची स्टाईल वेगळी, मग ते गणित कसं जुळलं त्यावेळेस?
0: नाही, त्यावेळेला असं झालं,
1: कॉम्पिटिशन होती त्यांच्यामध्ये?
0: नाही, कॉम्पिटिशन कधीच नाही. बाळू तुला मी सांगतो, किशोर कुमार रफी साहेबांना, रफी साहेब बंगालपर्यंत त्याला किशोर कुमारला दादा म्हणायचे. म्हणजे एका कार्यक्रमाच्या वेळेला, किशोर कुमारच्या कार्यक्रमाला एक जण लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये हातात रेडिओ घेऊन चालतात, किशोर कुमार रफी साहेबांचं गाणं ऐकलं, तर त्यांनी किशोर कुमारला बघितलं, गाणं थांबवलं. किशोर कुमार म्हणे बजाव बजाव बोले गाणे असली गायक तुझे हम तो बसाती मेंढके बोले.
1: काय बोलले
0: असं किशोर कुमार त्यांना सांगितलं. आणि तुला सांगतो, रफी साहेबांनी किशोर कुमारवरती कदाचित माहिती आहे की मला माहित नाही, 1919 ज्यावेळी इमर्जन्सी आली त्यावेळेला संजय गांधींनी इमर्जन्सी डिक्लेअर केली, आणि त्यांनी आपल्या तुमचं त्यावेळेला आपला जो आकाशवाणीवरती सर्व गायकांना सांगितलं की तुम्ही गाण्यांचे इथं कार्यक्रम करायचे फ्री ऑफ कॉस्ट, रफी साहेबांनी केले. किशोर कुमार म्हणजे दोघांमध्ये सांगतो, किशोर कुमार ग्रेट गायक होते पण पैशाशिवाय ते त्यांचं पान हलत नव्हतं,
1: प्रॅक्टिकल होते,
0: प्रॅक्टिकल फार प्रॅक्टिकल. म्हणजे पैसा असेल पैसा, आणि त्यांचं काय होतं, सेक्रेटरीला सांगितलं असेल चाय पी म्हणजे त्यांचा डायलॉग असेल, म्हणजे पैसे मिळाले की नाही, त्याच्याशिवाय ते गाणं म्हणलं जायचं. त्यावेळेला आपले ते दबाव आणि केंद्राचे जे होते त्यांनी त्यांना ऑर्डर दिली किशोर कुमारला की तुम्ही सरकारी कार्यक्रम तुम्हाला यायचं आणि गाणं म्हणायचं. किशोर कुमार म्हणे मी 1.5 लाख रुपये घेतल्याशिवाय कार्यक्रम करत नाही, माझे पैसे द्या तर मी तुमच्याकरता कार्यक्रम करेल. त्यांनी सांगितलं सरकारचा हुकूम ऐकत नाही, त्यांनी लगेच आकाशवाणीवरती रेडिओ सगळे यांचे किशोर कुमारचे गाणे जवळ 1.5 वर्ष बंद केले. रफी साहेबांना कळल्यानंतर रफी साहेब स्वतः गेले दिल्लीला, स्टुडिओमध्ये सगळ्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं तू म्हणे आम्हाला PM ऑफिसमधून आम्हाला वरतून त्यांची गाणी बंद करा. रफी साहेब स्वतः त्यावेळेला मग आपल्या इंदिरा गांधीजीने पंतप्रधान त्यांचे, इंदिरा गांधी सुद्धा त्यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या, जवाहरलाल नेहरू तर होतेच, त्यांना पहिलं स्वर्णपदक त्यांनी त्यांना चर्चांनी मिळालं. तिथं गेले आणि त्यांनी इंदिरा गांधींना रिक्वेस्ट केले की कलाकार म्हणून तो मोठा आहे असेल स्वभाव असतो, मी त्याच्या वतीने माफी मागतो पण त्याच्यावरची बंदी उठवा. लगेच मग त्यांनी हुकूम सोडला, बंदी उठला. किशोर कुमारची गाणी सुरू आली तर किशोर कुमार आनंद झाला, वा वा आपली गाणी सुरू केली आता आपण जाऊन त्यांचे आभार म्हणू. म्हणून किशोर कुमार गेले दिल्लीला आणि दिल्लीला जाऊन भेटल्यानंतर ते म्हणे आम्हाला काय नाही, आम्हाला PM ऑफिसमधून फोन आला होता यांची गाणी सुरू केली म्हणून सुरू केली. परत ते तिथं गेले PM ऑफिसला, तेव्हा त्यांना सांगितलं की तुमची रफी साहेब स्वतः इथं येऊन मॅडमला भेटून गेले आणि त्यांनी तुमची बंदी उठवली आहे. किशोर कुमार
1: म्हणजे मोहम्मद रफींनी किशोर कुमारला जाणू सुद्धा दिलं,
0: जाणू दिलं नाही,
1: किती मोठेपणा,
0: इतके मोठेपणा. आणि त्याच्यानंतर किशोर कुमारला ज्या वेळेला हे कळलं की ते स्वतः मग रफी साहेबांना भेटले, रफी साहेबांनी अगदी ते रडले आणि रफी साहेब त्यांना अगदी छोटा भाव. आणि मग त्यांनी सांगितलं की रफी साहेबांनी वचन घेतलं त्यांच्याकडून की जोपर्यंत मी जिवंत आहे तू जिवंत आहे ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे, कोणालाही सांगायची नाही.
1: काय होतं
0: आणि ज्या वेळेला रफी साहेब गेले, किशोर कुमार त्यांच्या अचेतन देहाच्या जवळ त्यांचं डोकं मांडीवर घेऊन 4 तास लहान मुलासारखा रडत होता.
1: अरे बापरे.
0: आणि मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं की असं असं त्यांनी केलं. फार माणूस म्हणून मी सांगतो ना की अगदी गहिवरून येतं की त्यांचे एक एक किस्से महानतेचे उदारतेचे की त्यांनी माणूस म्हणून इतक्या उंची ओढती होती की पैसा कधी त्यांनी बघितला. गाणं आणि एखाद्या संगीतकाराचं गाणं रिटेकमध्ये जरी झालं चुकलं जरी वाटतं सांगायचं बरोबर नाही झालं तर 4-4 वेळेला 10-10 वेळा रिटेक केले पण कधी पैसे घेतले नाही त्या रिटेकचे किंवा कुठं नाही. वेळेवरती स्टुडिओवरती जाऊन हजर व्हायचे आणि त्या रेकॉर्डिंग त्याचं चुकवून नाही त्याला नुकसान होऊ नये बघायचे. आता एक किस्सा सांगतो की ती कव्वाली ह्या पिक्चरमधली राज की बात धर्मा सिनेमातली जी कव्वाली सोनिक भूमी होमी कोमी त्याचे म्युझिक डायरेक्टर, ती कव्वाली ज्यावेळेला रेकॉर्ड झाली त्याच्या आधी रफी साहेब अमेरिकेला गेले होते आणि तिथून त्यांनी 20,000 मोठे स्पीकर आणले होते. तर सोनी कोमी ते रफी साहेबांना म्हणाले की ही जी कव्वाली तुम्ही म्हणते ना, मला वाटतं याला आपल्याला परत रेकॉर्डिंग करायचं का, जरा बरोबर झाली नाही आशाजींचा आवाज. रफी साहेबांनी ऐक म्हणे, मला नाही वाटत की रेकॉर्डिंग होतं, गाणं चांगलं झालंय म्हणे. पण रफी साहेब देव माणूस होते, रात्रभर झोप आली नाही. जेव्हा म्युझिक डायरेक्टर म्हणतोय की काहीतरी आपण परत रेकॉर्डिंग करू, रफी साहेबांनी काय केलं, सकाळी सकाळी त्यांचे ते 20,000 आणलेले स्पीकर होते मोठे, ते घेऊन सोनी कोमीच्या घरी गेले. म्हणे काम करा, आता ती जी रेकॉर्ड केलेली टेप आहे त्यावेळेला ती याच्यावरती लावून ऐकू बरोबर कस काय. ती लावल्यानंतर अरे म्हणे फार छान मस्त रेकॉर्डिंग झालं, काही जरूर नाही, पण तुमचं समाधान झालं. कारण रफी साहेब असे देव माणूस होतं की त्यांचा मनामध्ये शंका आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं नाही म्हणे एकदम छान गाणं झालं, आता काही रेकॉर्डिंगची जरूर नाही, ठीक आहे असं म्हणून रफी साहेब निघाले. निघाल्यानंतर सोनी कोमी म्हणे रफी साहब आपके स्पीकर तो लेके जाओ, नाही बोले ये आपको गिफ्ट मेरी तरफ से.
1: बाप रे,
0: ज्या गाण्याला रफी साहेबांना सोनी कोमीने 2,000 दिले होते फक्त, तिथे रफी साहेबांनी 20,000 गाणे ठेवले. एक फार मोठा किस्सा म्हणजे माझं घरून की संगम सिनेमाचा किस्सा आहे भाऊ. संगम सिनेमाचे सगळे गाणे झाले. आता राज कपूरला रफी साहेबांबद्दल काही दुमत नव्हतं, राज कपूरची टीम फिक्स असायची, राज कपूर, शैलेंद्र, हसरत जयपुरी, मुकेश, शंकर जयकिशन यांची टीम. रफी साहेब एका गाण्याकरता त्यांची गाडी अडली. मुकेश म्हणे हे गाणं फक्त रफी साहेब, हसरत जयपूर म्हणे फक्त रफी साहेब, शैलेंद्र म्हणे हसरत जयपूर, सगळे म्हणे रफी साहेब. राज कपूर साहेबांचा नाईलाज झाला, रफी साहेबां बर ठीक आहे. मग ते रफी साहेबांच्या घरी गेले.
1: तोपर्यंत बरोबर त्यांनी केलंच नाही गाणं,
0: नाही त्याच्या आधी राज कपूर साहेबांकडे त्यांचं, आता त्यांचं रफी साहेबांनी राज कपूर साहेबांकडे बरेच गाणी म्हटली आहेत, पण नंतर मुकेशजी आल्यानंतर त्यांचा आवाज येतात तसा, आता शम्मी कपूर, रफी साहेब तसा त्यांचा, म्हणजे मुकेश म्हणजे राज कपूर गाळा,
1: व्हॉइस ऑफ राज कपूर,
0: राज कपूर त्यांचा तो गाळा, म्हणजे त्याच्यामध्ये राज कपूरचं त्यांचं काही होतं पण एकत्र गाणं, त्यांची टीम फिक्स होती ना. तर मग तिथं राज कपूर आले आणि मला म्हणलं ठीक आहे. त्यावेळेला त्यांचे जे 5,000 घ्यायचे त्यांचे सेक्रेटरी त्यांचे मिळून होते जयूर भाई, ते म्हणे भाई आता आलेत ना, यांची गाडी अडली ना, त्यांनी लगेच जयूर भाई त्यांना सांगितलं आकडा 20,000 किती, रफी साहेब गाणं म्हणतील पण आकडा 20,000 ठीक आहे. रेकॉर्डिंगला रफी, आणि ते गाणं कुठलं होतं, ये मेरा प्रेम पत्र पढ़कर के

0: हिमपत्र पडकर. अख्ख्या सिनेमामध्ये फक्त एकच गाणं जे राजेंद्र कुमारने सगळं सुपर डुपर हिट झालं, गाणं रेकॉर्ड झालं. रेकॉर्ड झाल्यानंतर रफी साहेबांच्या हातामध्ये ते पाकिट दिलं गेलं आणि सगळ्यांना रफी साहेब भेटले. गाणं छान झाल्यानंतर रफी साहेब आजूबाजू बघतात, राज कपूर साहेब दिसत नाही. तर त्यांना कळालं की राज कपूर साहेब गाणं झाल्यानंतर घरी निघून गेले, कारण त्यांचा सगळ्यात लहान मुलगा चिंटू हा आजारी आहे, तापलाय, म्हणून ते घरी निघून गेले. रफी साहेबांनी ताबडतोब तिथून गाडी काढली आणि राज कपूरच्या घरी गेल्या. राज साहेबांच्या घरी गेल्यानंतर राज साहेबांना आश्चर्य वाटलं, अरे रफी साहेब आले का, त्यांना पैसे बिशे मिळाले. रफी साहेब नाही नाही पाकिट आहे, पैसे मिळाले, पण मला कळलं की चिंटूची तब्येत बनली म्हणून मी खास भेट. अरे नाही, फार आले, आदर तिथं केले, त्याच्या बेडरूममध्ये गेले, त्याच्या उशाशी बसले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, तब्येत चौकशी, चहा पाणी घेतला. राज कपूर स्वतः रफी साहेबांना बंगल्याच्या बाहेर गेटवर गाडीपर्यंत आले सोडायला. रफी साहेब निघून गेले, राज कपूर परत आले. परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं त्याचे जे 20,000 पाकिट त्यांना दिलं होतं ते जसं तसं त्यांनी त्याच्या मुलाच्या उशीशी ठेवून रफी साहेब निघून गेले. 20,000 पाकिट जे राज साहेब दिलं त्यावेळेला जसं तसं त्यांच्या डोक्यावरती ठेवून रफी साहेब निघून गेले.
1: वेगळाच माणूस यार,
0: पैसा त्यांच्याकरता कधीच नव्हता. माणूस की कित्येक म्युझिक डायरेक्टरला. आणि काय झालं, रफी साहेब गेल्यानंतर ज्या लोकांना रफी साहेबांची मदत मिळायची, महिन्याला मनी ऑर्डर यायची, ती बंद झाल्यानंतर त्यांना कळलं की आपली मनी ऑर्डर, मग त्यांना कळ की रफी साहेब, मग ते जाऊन बंगल्यावरती येऊन त्यांना भेटलं की आपल्याला, त्यांना वाटलं की आपल्याला हे पैसे पाठवणारा फरिश्ता दुसरा तुसरा कोणसून, रफी साहेब
1: देवच माणूस,
0: देव देव त्यांच्या. मी एकच सांगेन ना, त्यांच्यासारखा गायक कोणी झाला ना, त्यांच्यासारखा माणूस. सगळे गाणे खूप सगळे होते, पण रफी साहेबांसारखा देव माणूस आणि माणूस म्हणून कोणीच नाही. आणि त्यांच्या गाण्यांची उंची जी होती त्याची अचीवमेंट कोणीच करू शकत नाही. कुठलाही गाणं असू द्या, क्लासिकल, सेमी क्लासिकल, गझल, कव्वाली, कोणी असू द्या, कव्वाली म्हणा किंवा पडदा आहे, पडदा आहे. ऋषी कपूर तयारच नव्हते, कारण त्यांचे सिनेमे हिट झाले होते, पण प्रोड्युसर म्हण नाही म्हणे ही कव्वाली. ज्यावेळेला रफी साहेबांवर उतरून जी कव्वाली ऐकली, वा वा वा, त्यावेळेला ऋषी कपूर जाऊन त्यांनी पाया पडलं, म्हणे काय ती कव्वाली, म्हणते पडदा आहे, पडदा आहे, म्हणजे सगळ्या बाबतीत. किंवा ती भजनं सुद्धा म्हणू द्या, तुमचं हे सिनेमाच्या गाय

0: गाण्याचं सुद्धा आपलं जे भजन औषध साहेबांनी रफी साहेबांबद्दल जे भजन रेकॉर्ड केलं होतं त्यावेळा सुद्धा सकाळी स्टुडिओमध्ये सर्व संगीतकारांसंगे आपण सर्व अंघोळ मिंघोळ करून शुद्ध होऊन ते ओम हरिओम ते गाणं जे भजन रेकॉर्ड केलं त्यासुद्धा अशा पवित्र जागी औषध साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी अंघोळ वगैरे करून याचं भजन रेकॉर्ड करायचं. म्हणजे जातीने मुसलमान असून सुद्धा हिंदू गाण्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं परमेश्वराची देणगी. आणि काय झालं, रफीज साहेब हजला गेले, तिथून आल्यानंतर त्यांचा काय मत परिवर्तन झालं, त्यांनी गाणं बंद करून टाकलं. ते म्हणजे आता मी गाणार नाही हे गात्यात. नौशाद साहेबांनी त्यांना अक्षरशः 1-1.5 वर्ष ते गाणं म्हणत होते. त्यांना समजलं की आपकी आवाज अल्लाह की देन आहे, आपकी आवाज के ऊपर पुरे कायनात कहा की आप इसको चुन. मग त्याच्यानंतर रफी साहेब गायला लागले.
1: आणि त्यांचं मराठी गाणं एक म्हटलंय ते पण किती गाजलं.
0: बऱ्याच मराठी गाणं त्यांचं काय झालं, श्रीकांत ठाकरेंनी सिनेमा केला शोधीसी म्हणा, तर रफी साहेबांचे शब्द जरा कच्चे असायचे. त्यामुळे पण रफी साहेब इतके काय असं की जोपर्यंत गाणं प्रफुल्ल त्यांनी पूर्णपणे ते सगळं गाणं ते शब्द इतकं त्याची रियाज करून आत्मसात करून घेतला आणि ते सगळे भजनं इतकी छान म्हटलीत. म्हणजे रियाजाच्या बाबतीत आणि जोपर्यंत प्रोड्युसर त्या संगीतकाराचं समाधान होत नाही तोपर्यंत ते गाणं कित्येक वेळ टेक होतं ते.
1: वा वा गंजम मजा आली तुझ्याबरोबर मोहम्मद रफींबद्दल एवढं मोठ्या गप्पा ऐकून. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर कलाकार म्हणून मोठं व्हायचं असेल तर तुम्ही पहिले माणूस म्हणून मोठं असलं पाहिजे.
0: माणूस अंतःकरणातच माणूस मोठा.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद.
1: मंडळी जाता जाता मोहम्मद रफींचं मराठीतलं गाणं ऐकूया.
2: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21. व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
3: आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये विजय आनंद यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घोंगरू की आवाज या चित्रपटामधलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमातलं यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत इंदिवर यांचं, जॉनी मुखर्जी आणि सपना मुखर्जी यांनी गायलेलं. दयावान चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. नक्षलालपुरी यांची गीतरचना, तर संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत जिए तो ऐसे जिए या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना

0: फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आपल्या सावित्री या पॅकेजच्या या विशेष कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपण आज गप्पा मारणार आहोत कविता यशवंत यांच्याशी। या एक प्रेरणादायी महिला आहेत,

0: स्वतः घर संसार नोकरी आणि त्याचबरोबर अबॅकसचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत. तर त्यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणा असणार आहे. चला तर मग त्यांच्या अनुभवातून काही प्रेरणादायी गोष्टी जाणून घेऊयात. कविता मॅम, आपले रेडिओ विश्वासवर मनापूर्वक स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: मला आपल्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल.
1: माझं नाव कविता यशवंत आहे. हिंगोली जिल्ह्यातली वसमत येथे राहणारी आहे. माझं डीएड बीएससी कम्प्लीट झालेले. अभ्यासा बद्दल बरच म्हणजे इंटरेस्ट वाटायचा. अभ्यास कसं असतं यासाठी मी बरच चौकशी सुद्धा केली मॅडम. त्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा मला बाळ झालं आणि त्याच्यामुळे म्हणजे मला त्यामध्ये वेळ आला नाही आणि मग मी पुढे असाच विचार करत असताना मला सहज व्हिडिओ पाहत असताना मला नरेंद्र निकुम सर यांचे ब्रेन ट्रेन अबॅकस म्हणून म्हणजे पाहायला मिळाली. मी त्यांचा पूर्णपणे व्हिडिओ ऐकला. मला इतकं छान मार्गदर्शन त्यांचं आवडलं, इतकं छान वाटलं, मी लगेच सरांना कॉल केला. यापूर्वी मी या बऱ्याच संस्थांना भेट दिली होती, त्यांना विचारपूस केली होती की अबॅकस बद्दल काय आहे, पण मला तेवढी अशी फारशी त्याच्याबद्दल माहिती नाही मिळाली किंवा आपल्याला तो कोर्स कसा कम्प्लीट होतो याबद्दल. म्हणजे बरंच कॉस्टली मला त्याच्यामध्ये लागत होत. मी अशी एक दोन ठिकाणी चौकशी केल्याच्या नंतर मी जेव्हा नरेंद्र निकुम सरांशी बोलले तेव्हा मला इतकं समाधानकारक त्यांच्याकडनं उत्तर मिळालं आणि एकदम छान पद्धतीने सरांनी समजून सांगितलं की मॅडम अबॅकस म्हणजे काय, किती लेवल असतात त्यात, तुम्हाला म्हणजे इतकं खर्चिक होण्याची सुद्धा गरज नाही आणि तुम्ही जेव्हा वाटलं तेव्हा म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि एकदम फ्रीली तुम्ही पहिल्यांदा माझे क्लासेस जॉईन करून म्हणजे समजून घेऊ शकता. आणि असं ही या पद्धतीचं मला आधी कुठल्याही क्लासेस मी ऑफर केलं नव्हतं. ते सरांनी मला एकदम छान पद्धतीने समजून सांगितलं आणि त्यानंतर मी सरांच्या क्लासमध्ये काही दिवसानंतर जॉईन केली आणि एकदम छान पद्धतीने सरांनी जो लेडीज साठी हा का प्रोग्राम उभारलेला आहे आणि सर जे लेडीज साठी महिला सक्षमीकरणासाठी जे काम करतात मला त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो. आणि त्यातून म्हणजे त्यांना जे मिळालं नाही या गोष्टी सुद्धा मिळतात. ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम आहे किंवा सर्टिफिकेशन आहे, एकदम छान पद्धतीने सरांनी अरेंज केलेलं आहे. तसेच वेगवेगळ्या पद्धतीनं मान सन्मान देणं किंवा नारी शक्तीचा जो पुरस्कार देणार आहे तो सरांकडनं, तो सुद्धा म्हणजे आयुष्यात कधी न घडलेल्या गोष्टी या सरांच्या क्लासेस मधून एकदम छान पद्धतीनं मिळतात. आणि सरांचं योग्य मार्गदर्शन लाभल्याच्या नंतर माझा हा सर्टिफिकेशनचा प्रोग्राम कम्प्लीट झाला आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली मी गुरु अबॅकस ब्रेन ट्रेन एज्युकेशन चे असे क्लासेस काढले गुरु अबॅकस म्हणून आणि ते एकदम छान पद्धतीनं मला चालू आहेत. आणि सरांचा सुद्धा भरपूर गायडन्स असतं. मी जेव्हा वेळेला म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा मी सरांना कॉल करते किंवा सरांशी चर्चा करते. त्याचप्रमाणे सरांनी त्याच्यामध्ये बरेच कोर्सेस ऑफर केलेले आहेत, जसे रुबिक क्यूब, वेदिक मॅथ, त्याच्यामध्ये रोबोटिक्स पण आहे, हँड रायटिंग क्लासेस आहे. एकदम कमी दरामध्ये किंवा कमी खर्चामध्ये आपल्याला परवडेल अशा पद्धतीनं सरांनी हे क्लासेस त्यामध्ये कोर्सेस उपलब्ध करून दिलेले. आणि खरं म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच लेडीजचा सहभाग आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बऱ्याच ठिकाणून लेडीज याच्यामध्ये म्हणजे कोर्सेस कम्प्लीट केलेल्या आहेत आणि एक अबॅकस टीचर म्हणून एक छान किंवा व्यवस्थित अबॅकस टीचर म्हणून तिथून बाहेर पडतात लेडीज आणि मला सरांचा खूप आदर वाटतो.
0: खूप छान प्रेरणा तुम्हाला सरांच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि खूप छान अबॅकस शिकवण्याचं काम तुम्ही करत आहात. तर मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतं की अबॅकस क्षेत्रात येण्याची जी प्रेरणा आहे ती नेमकं तुम्हाला कशी मिळाली?
1: खरं तर काही काही गोष्टी आपल्याला लहान मुलांमधूनच कळतात. मला एक दोन मुलं असे भेटले होते की जे अबॅकस क्लासला जायचे आणि त्यांचं जे व्हिज्युअलायझेशन करण्याची पद्धती आहे, फिंगर काउंटिंग आहे, या सगळ्या मेथड्स अबॅकस मध्ये होतात. आणि मला एक सांगावं असं वाटतं की आपण जे मुलांवर बाकीच्या गोष्टींचा खर्च करतो किंवा बर्थडेला वगैरे गिफ्ट देणं किंवा इतर व्हिडिओ गेम्स वगैरे याऐवजी जर आपण त्यांना एक अबॅकस किट घेऊन दिली किंवा अबॅकस टूल आणून दिलं तर एकदम चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांचा मॅथ्सचा तर प्रोग्रेस होतोच, परत जे मेंटल पॉवर जी आहे किंवा व्हिज्युअलायझेशन करण्याची जी पॉवर आहे ती सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होते. हे ज्या मुलांचं मी पाहिलं त्यातून मला खरंच वाटलं की एक मला मॅथमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे, तर एक आपणही शिकायला पाहिजे. आणि माझा मुलगा जो सध्या युकेजी मध्ये आहे, मला तर खरं तर त्याच्यासाठी पण मला ते ट्राय करून पाहायचं होतं. आणि त्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले, असं अवघड त्यात काहीच नाहीये. पण असं वाटायचं की बापरे किती अवघड असेल, कारण हे मुलं इतकं फास्ट कॅल्क्युलेशन करतात, ते पण मेंटली. पण याची पण मला उत्सुकता होती की यामध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला पाहायलाच पाहिजे. मग यातनं मला प्रेरणा मिळाली. आणि असं झालं की मला सरांचाही व्हिडिओ दिसला आणि एकदम करेक्ट म्हणजे मार्क, व्यवस्थित मार्क मला मिळाला. आणि माझा डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट झाला आणि एकदम छान पद्धतीने माझा अभ्यासच हा कोर्स कम्प्लीट झाला.
0: वा छान, अगदी छान जिद्दीने तुम्ही तुमचा अबॅकसचा कोर्स पूर्ण केलेला आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की अबॅकस म्हणजे नेमकं काय आणि ते मुलांसाठी किती उपयुक्त आहे.
1: अबॅकस म्हणजे जे आपण गणिती आकडेमोड करतो किंवा पूर्वीपासून जे गणित असायचे त्यामध्ये वैदिक मॅथ वगैरे या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत, त्याचंच हे रूपांतर अबॅकस मध्ये झालं. फक्त याच्यामध्ये एवढंच आहे, आपण मुलांना स्टार्टिंग पासनला म्हणजे पहिली दुसरी आपण बेरीज वजाबाकी शिकवताना बोटांवर आकडेमोड करायला, फक्त 10 आपले जे फिंगर्स आहेत 10 फिंगर्स त्याचा वापर करून आपण मुलांना आकडेमोड सांगतो. पण अबॅकस मध्ये आपण 100 पर्यंतचे नंबर फिंगर वरती काउंट करू शकतो. हे तर मला अबॅकस मध्ये आल्याच्या नंतर कळालं. आतापर्यंत जेव्हा मी पहिली दुसरी शिकले तेव्हा मला फक्त 10 फिंगरचा वापर हा फक्त 10 पर्यंतचे डिजिट मोजण्यासाठी व्हायचा. पण जेव्हा अबॅकस मध्ये मी आले तेव्हा 100 पर्यंतचे नंबर आपण काउंटिंग, ऍडिशन, सबट्रॅक्शन हे सगळं आपण फिंगर्स वर करू शकतो. आणि त्यामध्ये जे टूल असतं त्या टूलमध्ये एक मिडल लाईन असते आणि 4 बिट्स हे खाली असतात आणि वर 1 बिट्स असतो. वरच्या बिट्समध्ये 5, 50, 500 रेंजमध्ये 1, 10, 100 या पद्धतीने रॉड्स असतात, बिट्स ठेवलेली असतात. आणि जे खालचे बिट्स असतात ते 4 त्याच्यानंतर 10, 20, 30, 40, 100, 20 म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काउंट करतो. आणि जेव्हा हा मुलगा सराव करायला जातो, सराव केल्याच्या नंतर एकदम जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्याच्या नंतर मुलं मेंटली व्हिज्युलायझेशन करायला लागतात. जेव्हा आपण पटपट पटपट असं त्यांना सांगायला लागतो की 14 + 14 - 20 + 4 - 3 असं जेव्हा सांगायला लागतो तेव्हा मुलं ते बेसची हालचाल ही मेंटली करतात आणि त्यातून त्यांचा आपल्याला करेक्ट आन्सर मिळतो. हा फायदा आपल्याला अभ्यासामुळे एकदम छान पद्धतीने होतो.
0: वा नक्कीच, म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि मॅथ्स मध्ये सुद्धा या अबॅकसमुळे इंटरेस्ट येत आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की अबॅकस शिकल्यामुळे मुलांमध्ये नेमकं कोणते सकारात्मक बदल तुम्ही पाहिलेत का.
1: हा मॅडम, जेव्हा मुलं हे अबॅकस जॉईन करतात तेव्हा बऱ्याच मुलांना म्हणजे मी हे टेस्टिंग केलेलं आहे की त्यांना वेळ दिलाय आणि मी जे माझे 2 + 2 + 5 - 3 + 4 - 7 असे जे 10 डिजिट नंबर्स दिलेले आहेत ते मुलांना ऍडिशन करायला लावले त्यांना बरंच 5-10 मिनिटाचा वेळ लागायचा. आणि हे जेव्हा मी अबॅकस शिकवलंय मुलांना की कशा पद्धतीने तुम्ही फिंगरने त्याचे काउंटिंग किंवा आकडेमोड करताय तेव्हा हे त्यांचं 2 सेकंदात उत्तर आलेलं आहे. एक तर फिंगरनी असो व्हिज्युलायझेशन करून असो ही सुद्धा मेथड व्हिज्युलायझेशनची जी आहे यातून मुलांना एक तर त्यांच्या ब्रेनची व्यवस्थित पद्धतीने ग्रोथ होते, दुसरी गोष्ट योग्य पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन करणे किंवा एक मेडिटेशनची सवय मुलांना लागते आणि त्यांची एकाग्रता बाकी अभ्यासामध्ये सुद्धा एकदम छान पद्धतीने वाढते. त्याच पद्धतीने मुलांना एक वेगळ्या प्रकारचा इंटरेस्ट निर्माण होतो की जिथे नंबर्स आहेत किंवा काउंटिंग होते अशा ठिकाणी त्यांची उत्सुकता दिसते की मी हे करून दाखवते. अभ्यासामुळे मुलांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस होतो.
0: बरोबर आहे, खूप छान सकारात्मक बदल मुलांमध्ये अबॅकसमुळे मिळत आहेत. म्हणजे मुलांचं ब्रेन डेव्हलपिंग होत आहे, मुलांना कॅल्क्युलेशन जास्त फास्ट करता येत आहेत. मला सांगा की महिला म्हणून या प्रवासामध्ये कोणकोणती आव्हानं आली आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती कशी मात केली.
1: तसं बघायला जाऊ तर लेडीज म्हटल्याच्या नंतर सगळ्या गोष्टींना तोंड देऊन सामोरं जावं लागतं. एक तर घरचे काम असतात, बाहेरचा असतो किंवा इतर गोष्टी, फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे, तसं तर माझ्या घरून मला एकदम म्हणजे मोटिवेट होते मी, कारण घरच्यांचा चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स होता. माझे हसबंड टीचर म्हणून आहेत, त्याच्यामुळं याची मला कुठली अडचण नव्हती. दुसरा प्रॉब्लेम एक होता की माझं बाळ लहान होतं आणि मला खूप इच्छा होती की मला अभ्यास कम्प्लीट करायचं. सरांचा एक खूप व्यवस्थित टायमिंग होता की सर दिवसभर किंवाच म्हणजे क्लासेस वगैरे नाही घ्यायचे. त्यांना माहिती होती की लेडीजला एकच टाइम मिळू शकतो सगळे काम आवरल्याच्या नंतर, रात्री 9 ते 9:30 नंतर व्यवस्थितपणे वेळ देऊ शकतील हे सरांना माहित होतं. त्यामुळे एक फिक्स टायमिंग असतो क्लासचा 9:30 तेव्हा एक छान पद्धतीनं व्हायचं. पण त्या मुलाला घेत किंवा सांभाळत अशा गोष्टी दुपारच्या वेळी वगैरे नाही होऊ शकत. घरचे काम करत हे करत मग मी रात्री 9:30 टाइमला वगैरे एकदम छान पद्धतीने क्लास हँडल करायचे, म्हणजे व्यवस्थित माझं लेक्चर्स व्हायचे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे असं काही जणांचं म्हणणं असायचं की बाबा हे क्लासेस वगैरे घेणे किंवा आपण विनाकारण मुलांमध्ये एक घरी बॅकग्राऊंड चांगला असताना विनाकारण असं मुलांमध्ये टाइम घालवणं हे करणं एक बाकीच्यांचं म्हणणं मला कळायचं. पण मला असं वाटतंय की जी गोष्ट आपल्याला पटतीये किंवा आपल्यामध्ये काही स्किल आहे किंवा आपल्याला शिकण्याची जिद्द आहे तर आपण त्या गोष्टीच्या मागे लागलंच पाहिजे. आणि आपण कुठल्याही गोष्टीचा किंवा आपल्याला त्यातनं काहीतरी प्रॉफिट मिळते किंवा आपल्याला फक्त पैसाच कमवायचा आहे या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे आपण. कारण आपण देतोय ज्ञान कारण सर एक निस्वार्थ पद्धतीने आम्हाला शिकवतात, कारण ते कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाहीत किंवा पैशाचा विचार आधी येत नाही. या पद्धतीचाच विचार आपण करून मुलांना हे ज्ञान दिलं पाहिजे.
0: सगळ्याच महिलांसाठी तुम्ही एक प्रेरणा आहात. जे काही संकट तुमच्यावरती आलेलं आहे त्या संकटावर मात करून तुम्ही एक यशस्वी पद्धतीने अबॅकस मुलांना शिकवत आहात. खरंच तुमच्याबद्दल खूप कौतुक. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की अशा काही महिला आहेत ज्यांना लग्नानंतर पण आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, आपल्या पायावरती उभं राहायचं आहे, तर त्यासाठी आपण काय संदेश द्याल?
1: हा, बऱ्याच लेडीज अशा असतात त्यांना लग्नानंतर म्हणजे जॉब करता येत नाही किंवा घरच्या काही गोष्टी असतात, घरचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना लग्नानंतर जॉब करता येत नाही किंवा फॅमिली प्लॅनिंग असेल, त्यांची मुलं लहान असतील, फॅमिली मोठी असेल. म्हणजे लेडीजसाठी हा खूप फायदेशीर मार्ग आहे. इतर कोणत्याही गोष्टी करण्यासाठी ठीक आहे तुम्हाला जॉब करता येत नाही तर मग हे एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही हा क्लास जॉईन केलात सरांचा असो किंवा इथं कुठलाही असो, अभ्यासाचा क्लास तुम्ही जॉईन केलात तर जसे तुम्ही ते लेक्चर कम्प्लीट केले, तुमचं कम्प्लिशन झालं, तर तुम्ही एकदम कमी वेळामध्ये अभ्यास तुमचा क्लासेस स्वतःच स्टँड करू शकता. म्हणजे असं कुठलंही अति वेळ द्यावा लागेल स्कूल किंवा कॉलेजेस सारखा असं नाहीये. तुम्ही एक तास जरी तुमचे क्लासेस घेतले तर एकदम चांगल्या पद्धतीनं मुलांची प्रॅक्टिस होते. आणि एक तर तुमचा एक पर्यायी फायनान्शियल एक तर तुमचं स्टँड होतं आणि तुमची विचार करण्याची शक्ती वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही ट्रेन होता. आणि एक तुमचं व्यवस्थित फॅमिली सेटअप पण चांगल्या पद्धतीनं होऊन जातं.
0: खूप छान मार्गदर्शन आपण आमच्या या रेडिओ विश्वासच्या माध्यमातून केलेलं आहे. खरंच खूप सुंदर झाली आजची ही मुलाखत. आजच्या संवादातून एक गोष्ट नक्की समजली आहे की इच्छाशक्ती आणि योग्य नियोजन असेल तर महिला घर संसार नोकरी आणि स्वतःची ओळख या सर्व गोष्टी यशस्वीपणे सांभाळू शकतात. कविता मॅडम, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद मॅडम. रेडिओ विश्वास आणि नरेंद्र निकुम सर ट्रेंड एज्युकेशन या संस्थेशी मी जोडल्या गेलेली आहे आणि याचा पण मी खूप मला आनंद होतो की मेन म्हणजे जे नाशिकचे माझे फ्रेंड्स आहेत जे की अनपेक्षित म्हणजे त्यांच्या भेटी झाल्या आणि त्यांचे मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आजही आहे आणि त्यांचं पण छान पद्धतीने एक फ्रेंडशिप माझ्याशी झालेली. आज मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. धन्यवाद. खरंच मनापासून मी रेडिओ विश्वासचा पण आभार मानते आणि नरेंद्र निकुम सरांचं पण आभार मानते.
0: श्रोते हो, अशाच शोघाता घेऊन पुन्हा भेटूयात सावित्री अबॅकच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आरजे मुग्धा तुमचा निरोप घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आभार.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
4: जरूर ऐका. तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
5: श्रीनिवास आणि स्वर्णलता यांनी गायलेलं दिल हे दिल में या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार ए आर रहमान.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं धडकन या चित्रपटामधलं गीत. प्रेम धवन यांच्या गीताला संगीत आहे रवी यांचं.
2: अरे अरे अरे अरे, नहीं नहीं नहीं नहीं, ओ हो, मैंने पहली

0: लेफ्ट राइट
1: चुप
0: चुप
1: मैं हूँ एक

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अशांती चित्रपटामधलं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे इंदिव यांची. ऐकणार आहोत गिरफ्तार या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार बप्पी लहरी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
2: कुमार सानू यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत. समीर यांची गीतरचना, नदीम श्रवण यांचं संगीत. हे गीत आहे दीवाना या चित्रपटामधलं.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, सुरेश वाडकर यांच्या आवाजात. ऐकूया मेरा दोस्त मेरा दुश्मन या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दिलवाले या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत किशोर कुमार यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे पप्पी लहरी यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: आशा भोसले यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट बल्मा, संगीतकार नदीम श्रवण.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: कर्नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
7: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना भेटत असतो. अर्थातच ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेला आहे अशा शिक्षकांशी आपण गप्पा मारतो. संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप, ज्यामध्ये शिक्षकांनी शेअर केलेल्या पोस्ट त्यांना पोस्ट ऑफ द मंथ नावाचं रिवॉर्ड मिळत असतं. आणि अशा शिक्षकांशी आपण आज गप्पा मारणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सहभागी झालेल्या आहेत श्रीमती सुनीता खंडेराव बोडके मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी सिन्नर नाशिक या ठिकाणाहून. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया. मॅडम, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत.

0: मनपूर्वक धन्यवाद.
1: तर किती वर्ष झाले आपण शिक्षिका म्हणून कार्यरत आहात?
0: मी 17 वर्ष झाले, 2009 जॉईन झाली होती.
1: बर, मग घरून काही प्रोत्साहन मिळालं शिक्षिका होण्यासाठी की काही तुमचंच स्वप्न होतं? काय नेमकं निमित्त ठरलं?
0: निमित्त म्हणजे माझे वडील, आम्ही 3 भावंड आहे, घरात सगळ्यात मोठी मी असल्यामुळे त्या काळी शिक्षिका हा जॉब फेमस होता मुलींसाठी. त्यामुळे पहिलं आपत्य म्हणलं की मुलीला शिक्षिकाच बनवायचं. वडिलांची खूप इच्छा होती, त्यासाठी ते म्हणे तुझा नंबर जिथे लागेल तिथे मी पाठवणार, अगदी रायगडला लागला तरी मी तुझ्या डीएड करण्यासाठी पाठवणार, पण शिकायचं म्हणे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं ही त्यांची इच्छा होती, तिन्ही मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची. ते आता नाही आहेत, पण मग त्यांनी तिन्ही आम्हाला तिन्ही भावंडांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि माझं डीएड केलं. त्यांनी डीएड झाल्यानंतर जॉबसाठी पहिली बॅच आमची सीईटीची होती. जॉबची ऑर्डर आली, पण नंतर सीईटीची अट लागल्यामुळे पुढे म्हणजे ती ऑर्डर कॅन्सल होऊन आम्हाला सीईटी द्यायला लावली. तर त्यावेळेस माझं लग्न झालेलं होतं, तर माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला की ठीक आहे जाऊ दे अभ्यास कर तू म्हणे. लग्नानंतर मग मी सीईटी दिली आणि त्याच्यानंतर लग्नानंतर 1 वर्षाने मी जॉईन झाले. माझे वडील आणि माझे मिस्टर हे दोघं माझ्या शिक्षक होण्यामध्ये महत्वपूर्ण घटक आहेत दोन्ही पण. त्यांच्यामुळेच आज मी इथे शिक्षिका म्हणून उभी आहे.
1: बर बर, म्हणजे सासरचा पण तेवढाच पाठिंबा माहेरचा होता.
0: हो
1: बर. मग पण मग शिक्षिका हा पेशा तुम्हाला मनापासून आवडायला लागला की वडिलांची इच्छा म्हणून? मग
0: नाही, त्यांची इच्छा होतीच आणि मला पण सुरुवातीपासून, म्हणजे असं जेव्हा आमच्या माझं शिक्षण जे आहे ते शहरी भागात नाशिक रोडला, मी जेल रोडला राहत होती, नाशिक रोड मध्ये नवीन मराठी शाळा, इथे 4th पर्यंत शिक्षण झालंय आणि रजत चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल ही माझी 10th पर्यंतची शाळा. तर तिथले जे शिक्षक लोक होते ते खूप छान होते, म्हणजे ते बघितल्यानंतर असं आपोआप वाटायचं की नाही आपण पण कुठेतरी शिक्षक झालो पाहिजे. आणि थोडासा स्वभाव पण बडबडा असल्यामुळे ना सगळे म्हणायचे नाही तू शिक्षिका झालीच पाहिजे. आणि मग ते डोक्यात फिट झालं होतं की नाही मी शिक्षिकाच होणार वो असं. त्यामुळे मी इतर फील्डचा कधी विचारच केला नाही, म्हणजे शिक्षिकाच व्हायचं या दृष्टीनेच मी अभ्यास करत राहिले.
1: बरं, म्हणजे मग नोकरीची सुरुवात ही लग्नानंतर झाली?
0: हो, लग्नानंतर 1 वर्षाने.
1: मग निवासी राहावं लागलं?
0: हो, म्हणजे निवासी म्हणजे इंटर्नशिप होती आमची. जानेवारी 2008 माझं लग्न झालं आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट पर्यंत आम्हाला इंटर्नशिप दिली होती 6 महिने. मग करावं लागायचं थोडस अपडाऊन करण्यात असं लग्नानंतर, पण मग सहकार्याने, सासरच्यांच्या सहकार्याने ते पण पूर्ण झालं असं, पूर्ण सपोर्ट असल्यामुळे.
1: बरं, किती ठिकाणी बदली झाली आतापर्यंत?
0: तर माझी 3री शाळा आहे ही. पहिली शाळा माझी दापूरची जिल्हा परिषद शाळा बेलगायमा, जिद्वी शिक्षकी होती आणि तिथे पहिल्याच जेव्हा जॉईनिंग झाले तेव्हाच माझ्याकडे मुख्याध्यापक हा चार्ज आलेला होता. त्यानंतर 2री शाळा माझी दोडी बुद्रुकची, माझं सासर येते आणि तिथेच मला जॉईनिंग भेटली होती. तिथे मी 6.5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर आता माझी दिवाळीमध्ये बदली झाली होती जिल्हा परिषद शाळा निमणीचा मळा वावी इथे.
1: बरोबर. मग किती शिक्षक आहात तुम्ही आणि पटसंख्या किती आहे?
0: आम्ही दोघं जण आहे. शासनाच्या धोरणानुसार आमचं 1 युनिट झालं ह्यावेळेस बदलीमध्ये आणि आमच्या शाळेचा पट हा 27 आहे, जो की मागच्या वर्षी थोडा कमी होता पण मग वाढला ह्या वर्षी वाढला.
1: बरं, मग पालकांना कन्व्हिन्स करण्यात वगैरे बऱ्याच वेळेला त्रास होतो कधी?
0: हो, बराचसा होतो. कारण कसं, समाजाचा दृष्टिकोन जो आहे जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा तो एकंदरीत वेगळाच आहे. म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा कशा आहेत आणि खासगी शाळा कशा आहेत हे लगेच ते तफावत दाखवतात. पण पुढे माणूस 10वी नंतर किंवा 11वी नंतर बाहेर पडल्यानंतर त्याच शाळेतले मुलांचा डिफरन्स हा आम्ही दाखवतो की बघा की खासगी शाळा आणि मराठी शाळा, हा मराठी शाळेचा विद्यार्थी आणि हा खासगी शाळेचा विद्यार्थी आहे. मग तेव्हा त्यांना त्याचा पस्तावा होतो. मग आम्ही आता जीव तोडून सांगतोय की आमच्या शाळेत शिकवा, आमची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा आणि माझी स्वतःची मुलं मी दोन्ही पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवलेली आहेत. माझी मुलगी 10वीला टॉपर होती आणि आता ती जेईची तयारी करते, तर ती क्लासमध्ये तिथे पण टॉपर आहे. म्हणजे असं काही नाही की जिल्हा परिषद शाळेतले मुलं पुढे जात नाही. आणि मुलगा सुद्धा माझा 9वीसाठी सिलेक्ट झालाय, तो आता 8वीला आहे. म्हणजे दोन्ही मुलं जिल्हा परिषदेतून शिकून पुढे जात आहेत. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत किंवा अधिकारी ऑफिसर आहेत जे जास्त करून जिल्हा परिषद शाळेतच शिकलेले आहेत किंवा सरकारी शाळेतच शिकलेले. त्यामुळे आपण असं म्हणू नाही शकत की जिल्हा परिषद शाळेचा दर्जा खूप खालचा आहे असं.
1: बरोबर, तुम्ही हे खूप छान उदाहरण दिलं तुमच्या मुलांचं. बरं, आता थोडस विनोबाबद्दल बोलूया.
0: हो,
1: विनोबाबद्दल कधी समजलं?
0: विनोबाबद्दल मी जेव्हा माझी बदली दोडी बुद्रुकच्या शाळेत झाली त्यानंतर विनोबाचं एक सेशन झालं होतं तेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं, पण त्याच्यावरती काम करायचं म्हणजे त्यावेळेस थोडंसं अवघड वाटायचं. ऍप व्हिडिओ करा, अपलोड करा, असं थोडंसं अवघड वाटायचं. मी काय त्याच्याकडे एवढं लक्ष नव्हतं दिलं. पण त्यानंतर आमचे वर्गमित्र आहेत श्री भोसले सर, यांना पण पोस्ट ऑफ द मंथ वगैरे अवॉर्ड मिळाले. मग ते म्हणाले मॅडम तुम्ही करू शकता, तुमचे उपक्रम मी व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवायची, व्हिडिओ करायची, फोटो पण काढायची. खूप म्हणजे आवड असल्यामुळे मी ते करायची. पण कधी विनोबावरचा हा प्लॅटफॉर्म माहीत म्हणजे युज केला नव्हतं, त्याच्यामुळे वापरत नव्हते. पण मग त्यांनी सांगितल्यानंतर मी विनोबावर पोस्ट करायला लागले आणि त्याचं ऍप्रिसिएशन सर्वांकडनं यायला लागल्यानंतर आणखीन आवड तयार झाली की आपण घेतोय खरंच उपक्रम, पण ते दाखवणं पण गरजेचं आहे. आणि विनोबाचं मी खरंच थँकफुल आहे की त्यांनी एक शिक्षकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. खूप शिक्षक काम करतात पण मग त्यांना ते प्रेझेंट नाही करताय, दाखवता येत नाही की आम्ही हे काम करतोय. आणि ह्या माध्यमातून काय होतंय की सर्वांना आपले उपक्रम दिसताय, अगदी आपले महाराष्ट्रातले असो, बाहेरच्या राज्यातले असो, ते उपक्रम आपल्याला बघायला भेटतायत. आणि ते ऍक्टिव्हिटी बघून आपण शाळेत पण राबवू शकतोय. म्हणजे हा एक विनोबाचा बेनिफिट आहे. आणि मेन म्हणजे कसं कौतुकाची थाप मिळते ह्या ऍपच्या माध्यमातून. आपल्याला काम केल्याबद्दल शिक्षकांना एक कौतुकास्पद काही बक्षिसं असतात, प्रोत्साहनपर काहीतरी बक्षिसं असतात. त्यामुळे काय होतं कुठेतरी एक मनाला पण बरं वाटतं की नाही आपण जे काम करतोय ते कोणीतरी अप्रिसिएट करतंय, बघतंय बो असं. त्यामुळे हे एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे शिक्षकांसाठी आणि प्रत्येकाने ह्याचा वापर करावा असं मला वाटतं.
1: नक्कीच. बरं, मग विद्यार्थ्यांमध्ये कधी काही चढावड बघायला मिळाली का की मॅडम माझा पण व्हिडिओ करा?
0: हो हो बरोबर. म्हणजे मी ना पहिला जे टाकायला सुरुवात केली ते म्हणजे स्पेलिंग बीच्या स्पर्धेसाठी. आणि तुम्हाला सांगते जिल्हा परिषदेचे जे आपले स्पर्धा असतात ना त्यामध्ये स्पेलिंग बी, मॅथ बी ह्या असतात, त्याच्यामध्ये त्याचा इतका उपयोग होतो मुलांचा. म्हणजे अगदी पहिलीच्या मुलांसुद्धा आता स्पेलिंग बी, आम्हाला पण स्पेलिंग द्या आम्ही पण पाठ करू असं म्हणतात. म्हणजे त्याचा मला खूप उपयोग झाला. आणि मुलं आहेत ना, व्हिडिओ करायचा म्हटलं की स्वतःहून उद्याच मी पाठ करणार असं असतं. मी दोन दिवस नाही लावणार, मी उद्याच पाठ करणार, आज तुम्ही दिलं मी लगेच उद्या पाठ करणार. म्हणजे तो एक आठवड्याचा असतो, सोमवार दिलं की शनिवारपर्यंत वेळ असतो. पण तरी मुलं माझा व्हिडिओ एक नंबर झाला पाहिजे त्यामुळे पटापट अभ्यास पण करतात. त्यानिमित्ताने मुलांचा अभ्यास होतो, चढावड होतो. कविता सादरीकरण असते, कविता सादरीकरणाचे पण व्हिडिओ असतात असे. त्यामुळे मुलांमध्ये चढावड असते की मग व्हिडिओ पण तयार करतात आपले टीचर, तर आपण मग केलं पाहिजे असं.
1: आणि सणवार कसे साजरे होतात आपल्या शाळेत?
0: सणवार पहिल्यापासून मला आवड पण आहे. संस्कृती आपली ही आपण जपलीच पाहिजे. प्रत्येक जणाला अभिमान असतो आपल्या संस्कृतीचा. आणि काय होतंय आपण फक्त म्हणजे धर्माविषयी नाही बोलत मी, पण आपण पण आपल्या मुलांना काही संस्कार देणं गरजेचं असतं. तर मी दोडीच्या शाळेमध्ये माझ्या पसायदान पहिली दुसरीच्या मुलांचं पसायदान पाठ करून घेतलं होतं. त्यानंतर आता 15वा अध्याय वगैरे सुरुवात करायची मला आमच्या शाळेत पण इथे 15वा अध्याय वगैरे पाठ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आषाढी वारी असते तर आम्ही दिंडी वगैरे काढतो, त्याच्यामध्ये रिंगण प्रकार असतो, तो रिंगण वगैरे मुलांना शिकवतो. म्हणजे प्रत्येक सण जो रक्षाबंधन असेल तर मग आपण झाडांना पण राखी बांधली पाहिजे. म्हणजे तो एक उपक्रम आहे की झाड सुद्धा आपले रक्षण करतात. म्हणजे आपण ते त्यांना सुद्धा आपण बांधणं आपली बांधील की बो असं. म्हणजे असे सणांच्या निमित्ताने पण विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि मुलं पण त्याला रिस्पॉन्स करतात चांगलं असं. त्यातून संस्कृती पण जपली जाते आणि मुलांवर संस्कार पण होतात असं.
1: मस्तच, खूपच छान. बरं, मग आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या?
0: माझ्या जवळजवळ 70-एक पोस्ट झाल्यात आतापर्यंत.
1: आणि पुरस्कार किती मिळाले?
0: पुरस्कार 7-1 झालेत. स्पर्धा अवॉर्ड पण मिळालेत 5-6.
1: आणि मग काय काय शैक्षणिक साहित्य मिळालं होतं तेव्हा?
0: शैक्षणिक साहित्यामध्ये मुलांना मला ना म्हणजे त्यांनी स्माइली दिलेल्या होत्या, वह्या वगैरे दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर पेन आहे, कलर पेन आहेत, सुडोकू असतं ते सुडोकूचं आहे ते पण भेटलेलं आहे. त्याच्यानंतर कोरे पेजेस आहेत, असं बरंच शैक्षणिक साहित्य आहे जे मुलांना खूप आवडतं आणि मुलं यूज करतात. मुलांना बक्षीस स्वरूपात आम्हाला ते देता येतं, त्यामुळे मुलं पण आनंदाने म्हणजे अभ्यास करतात. त्यातल्या साहित्याचा काही बक्षीस स्वरूपी वापर करतो किंवा आता नवीन मुलं आले त्यांच्या वेळेस आम्ही स्माइली लावून त्यांचं स्वागत केलं. त्यांना खूप छान वाटलं, ते दररोज लावून येतात स्माइली की आमचं छान. म्हणजे मग त्यांना तेच सांगितलं की ह्या स्माइल सारखं तुम्ही दररोज स्माइली करायची आणि शिकायला शिकण्यासाठी आपण शाळेत येतोय, ह्या स्माइलकडे बघून आपण हसतच शाळेत यायचंय. त्यांना खूप आवडतं ते. आणि दर महिन्याला आम्ही ते पण ठेवलंय की जेवढे मुलं म्हणजे दरमहा ज्याची उपस्थिती जास्त आहे त्याला आपण दर महिन्याला एक स्माइली एक्स्ट्रा देणार, त्यामुळे ते पण एक बेनिफिट होतो बक्षिसांचा.
1: बर, मग दफ्तर मुक्त शनिवार मध्ये आपण काय काय ऍक्टिव्हिटीज घेत असतो?
0: दफ्तर मुक्त शनिवार मध्ये मुलांचं वाचन असेल किंवा मग ऍक्टिव्हिटी असतात. आता माझं युट्यूबला स्वतःच चॅनल आहे, इन्स्टावरती पण मी शाळेचा अकाउंट उघडलेला आहे आणि त्याच्यावरती मग मी जे गेम्स वगैरे असतात आनंदाई शनिवारचे तर ते पोस्ट करत असते. ह्या शनिवारीच मी आषाढी एकादशीसाठी मेहंदीचा उपक्रम घेतलाय मुलांची आषाढीची तयारी म्हणून, मेहंदी काढणे वगैरे. त्याच्यानंतर मनोरंजक खेळ असतात, मनोरंजक खेळच्या ऍक्टिव्हिटी घेते किंवा परस बाग वगैरे जर आम्ही तयार केलेली आहे त्याचं काही काम असेल तर ते आपण आम्ही आनंदाई शनिवारमध्ये करतो. त्यानिमित्ताने श्रम प्रतिष्ठा हे मूल्य पण रुजवलं जातं. म्हणजे मूल्य शिक्षणासाठी हा शनिवार आम्ही ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये खेळ पण आणि असं अदर ऍक्टिव्हिटी पण घेतो.
1: बरं, पालकांचा दृष्टिकोन काही बदललाय का विनोबामुळे की मुलं आमची हुशार झाली आहेत किंवा त्यांचे स्पेलिंग पाठ होत आहेत, तर असं काही त्यांचे काही अभिप्राय तुम्हाला येतात का?
0: हो हो, बरेच अभिप्राय येतात. म्हणजे माझ्याकडे जे दुसरीचे मुलं आलेत आता इंग्लिश मीडियम मधून आलेत, म्हणजे जेव्हा त्यांनी बघितलं ना की माझ्याकडे पहिलीच आणि दुसरीचा वर्ग होता, तर पहिलीचे ज्या मुली आहेत दोन्ही आराध्या आणि काव्या यांचे व्हिडिओ तेव्हा त्यांनी बघितले तर त्यांना असं वाटलं की माझे मुलं म्हणजे त्यांच्या बरोबरचे मुलं ते इंग्लिश मीडियमला होते, तर मग आमचे मुलं तर एवढे फास्ट बोलत नाही, म्हणजे अर्थासहित ते स्पेलिंग पाठ करतात. आणि मी ते व्हिडिओ ग्रुपवर पण टाकते शाळेच्या, जेणेकरून पालकांना पण कळायला पाहिजे की आपली मुलं शाळेत काय करताय किंवा काय चाललंय यांचं. तर ते बघितल्यानंतर त्यांना इतकं आवडलं, मग त्यांनी ते डायरेक्ट इंग्लिश मीडियम काढून आपल्याकडे दुसरीला टाकलेत. आणि एक देवांश भूपी नावाचा मुलगा आहे जो मागच्या वर्षी फक्त येऊन बसायचा, 5 वर्षाचा होता तो, पहिलीला नव्हता, पण छोटी शाळा असल्यामुळे आम्ही त्यांना अलाउड करतो. म्हणजे तो येऊन बसायचा तर त्याने सुद्धा अक्षरशः पहिलीचे पूर्ण स्पेलिंग पाठ केलेले. म्हणजे ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटला की तो उपक्रम कुठेतरी सत्कारणी लागतोय. तो आता ह्या वर्षी पहिलीला आहे पण त्याचे सगळ्या स्पेलिंग पाठ आहेत. मग हे बघितल्यानंतर म्हणजे त्या मळाची वस्ती असल्यामुळे मळ्यामध्ये लगेच प्रचार प्रसार झाला. 6 महिन्यातच त्यांना पण आवडलं की नाही म्हणजे मुलांकडे लक्ष असतं शाळेचं आणि चालू शाळेत काहीतरी उपक्रम वगैरे पण चालू असतात, त्यामुळे पालकांचा दृष्टिकोन बदलला आणि आमचे बरेच इंग्लिश मीडियमचे ऍडमिशन आमच्याकडे आढलेत आणि त्याचा फायदा पण होतोय. असं वा,
1: मस्तच. बरं, जाता जाता काय सल्ला द्यावा असं वाटतो विनोबा वापरण्याविषयी?
0: विनोबा खरंच छान ऍप आहे बरं का. म्हणजे प्रत्येक शिक्षकाने हा यूज केला पाहिजे असं मला वाटतं. आणि कसं आपण खूप काम करतो पण जेव्हा आपण मुलांना कसं मुलांचं कसं असतं आपण नुसतं शाबास जरी म्हटलं तरी मुलांना छान वाटतं, तसं हे विनोबा ऍप मधून जेव्हा आपल्याला कौतुकाचे शब्द किंवा एखादं प्रमाणपत्र जरी भेटलं, बक्षीसच नाही पण मग नुसतं कौतुक जरी भेटलं, एखादं फोटो पोस्ट वगैरे आपल्याला जर निघते की स्पर्धा अवॉर्ड भेटला वगैरे, तरी पण आपल्याला छान वाटतं. म्हणजे कुठेतरी एक शाबासकीची थाप मिळवण्यासाठी हे विनोबा ऍप पण छान आहे. आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी विनोबाचे मी खरंच खूप खूप आभारी आहे की ते असं म्हणजे शिक्षकांसाठी कार्य करताय. म्हणजे आजकाल शिक्षकांच्या कामाचं कुठेच कौतुक होत नाही असं मला वाटतंय बरं का. पर्सनली फक्त काम करा एवढं आहे, पण मग काम करून त्याचं आउटपुट काहीच नाही मिळत की शिक्षक एवढं काम करताय मग तुम्ही म्हणजे खरंच करताय असं अप्रिशिएशन कोणीच देत नाही. म्हणजे विनोबा ऍपच्या माध्यमातून शिक्षकांना मिळतंय, त्यामुळे शिक्षकांनी सर्वच शिक्षकांनी विनोबाचा वापर करावा. स्पेलिंग बी असेल, कविता गायन असेल, स्पोकन इंग्लिश असेल, हे उपक्रम खरंच विनोबाचे खूप छान आहेत ज्याचा मुलांच्या शिक्षणासाठी आपण चांगला प्रगतीसाठी पण चांगला उपयोग करून घेऊ शकतो.
1: मस्त, खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तर मनपूर्वक आभार तुमचे आणि इथून पुढील वाटचालीसाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा.
0: हो, तुमचे पण मनपूर्वक आभार, मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद.
1: तर असे कहो, आज आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारल्या श्रीमती सुनीता बोडके यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी सिन्नर या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
2: नरेंद्र चंचल, चंद्राणी मुखर्जी आणि आरती मुखर्जी यांच्या स्वरात हे भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत. वर्मा मलिक यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट

0: शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रत्येक गाण्यामागे असते एक आठवण, प्रत्येक सुरामागे असते एक भावना आणि प्रत्येक फरमाईश सांगते एक सुंदर नात्यांची गोष्ट. अशाच गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी घेऊन आलो आहोत आपला आवडीचा कार्यक्रम आपकी फरमाईश. मी तुमचीच आरजे मुग्धा. चला तर ऐकूयात आजची पहिली फरमाईश.
1: हॅलो रेडिओ विश्वास.
2: नमस्कार ताई.
1: नमस्कार, बोला.
2: मी पंढरीनाथ कुंभार बोलतोय, कास्ती तालुका लोहारा जिल्हा धाराशिव.
1: अच्छा, बोला बोला.
2: हा, आपला कार्यक्रम रेडिओ विश्वास जे आहे ना, आमच्याकडे फार छान माहिती येतो आणि सकाळी जी 5 ते 4 वाजता जी गाणी लागते ते आपल्या पशी भक्तिसंगीत मला फार आवडतो मॅडम, कारण का मी 5 ते 4 वाजल्यापासून रेडिओ आपलं ऐकतो.
1: अरे वा, मस्त.
2: हो, कारण का सकाळी माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची पूजा असते ताई.
1: हो का?
2: आणि पूजा करीत करीत आपला रेडिओ लावत असतो.
1: छान
2: ऐकू येते आणि भक्ती संगीत छान लागते. आम्ही समजे घरात कंटिन्यू रेडिओ ऐकतो आपला रेडिओ विश्वास.
1: अरे वा, मस्त.
2: हो,
1: तुम्ही
2: छान आहे, छान आहे. आता पाऊस पडला आमच्याकडे बी चांगलं, मधी 1 महिना गॅपच होता पावसाचा ताई. आणि सध्या आमचं आता गणपतीचं काम चालू आहे.
1: हो का?
2: हा, गणपती रंगवाला आता सध्या.
1: हो, पुढच्या महिन्यात
2: आहे. हा, गणपती सीझन चालू आता सध्या. हो, मला एक गाणं ऐकत होत ताई.
1: हो, बोला ना.
2: मेती बाईच लगीन निघाल, दुधा भोपळा नवरा झाला. मराठी जे जुनं गीत आहे ना. हा, जुनं गीत आहे, छान आहे. आमच्या घरी आईला आवडतं रेखाबाई कुंभार, ज्ञानोबा कुंभार, हो स्वाती कुंभार, आमचे काका आहेत तुकाराम कुंभार. हो, आम्ही समजे घरात बसून गाणं ऐकतो आपल्या.
1: नक्कीच, मस्त.
2: हो हो, चालते. ओके, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो, अरे
1: डेली
0: काय चालू
1: विश्वास
0: आहे काय?
1: मधून हो फरमाइश से कॉल चालू.
0: हा, लाल बंगल्याचं गाणं बाय. लाल बंगला, लाल
1: हे
0: बंगला,
1: हाँ
0: लाल बंगला चित्रपटाचं नाव आहे. हसीन
1: हाँ
0: वादिये हो, फिजाओ से कहे दो, हवाओ से कहे दो. हा चालेल चालेल.
1: हो
0: हा चला, जुड़े ऑन बोलतोय मी बरं का?
1: हो कसे आहात
0: प्रकाश,
1: तुम्ही?
0: प्रकाश शिंपी. हा, नाव देतोय मग मी.
1: हो
0: कल्पना शिंपी, प्रकाश शिंपी, तुषार शिंपी, सोम आणि प्रिशा.
1: ओके
0: चला, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार
0: हां,
1: मॅडम.
0: नमस्कार नमस्कार, बोला, कशा आहात तुम्ही?
1: एकदम सुंदर. तुमच्यामुळे आम्हाला केवढा आनंद मिळतोय.
0: हो का? थँक्यू.
1: एक गाणं द्यायचं होतं, जय शारदे वाघेश्वरी.
0: अच्छा वा, मस्त गाणं आहे. जय शारदे वाघेश्वरी.
1: दोन ओळी म्हणू का?
0: हो म्हणा ना.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-239-3921.
1: हॅलो
2: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हा नमस्कार मॅडम, मी माळगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव खानदेश मधून बोलतोय, भरत सोनवणे पाटील.
2: हा सर बोला.
1: हा तर आपल्याला पावसाळ्याच्या अनुषंगाने गाणं द्यायचं आहे. धरणी आईच्या माया कशी जाईल वाया, हे गाणं द्यायचं. कारण की आपला रेडिओ माध्यम म्हणा टीव्ही माध्यम किंवा सोशल मीडियावरून असं सांगण्यात येत होतं की या वर्षी दुष्काळ राहणार आहे, कमी पडणार आहे, त्या हिशोबाने आपण शेतीचं नियोजन करावं. पण पाऊस खरंच खूप काही मोठा नाही आहे, आज सुद्धा झडी चालू आहे आमच्याकडे आणि आजपर्यंत शेती असे काही वाहून निघाले नाही. पण आमच्याकडे गिरणा पट्टा आहे, आमचा जो गिरणा डॅम आहे मालेगाव तालुक्यात नाशिक जिल्ह्यात, चनकापूर भरल्यानंतर जे गिरणा डॅम मध्ये पाणी येतं ते पाणी आमच्या जळगाव जिल्ह्याला पूर्ण वरदान आहे, म्हणजे आमची जीवनदायी नाही गिरणामाई म्हटले तर. आम्हाला गिरणा डॅम मधून जामनाडावा कासोदा तळी हा कालवावाटे पाऊस मिळतो पाणी आणि आमचं धरण 100% भरण्यावर आलेलं आहे. आज हे पाहिलं 92-93% झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने धरणे आईची माया कशी जाईल वाया, तर म्हणजे विज्ञानला सुद्धा निसर्ग किंवा आपण देव म्हणू तर थोडं खोटं ठरू पाहतोय काय असं वाटतंय, म्हणजे पिकं वगैरे सर्व काही समाधानकारक आहे. आजपर्यंत तरी आमच्याकडे कपाशा ज्वारी मका 2-2 महिन्याचे झालेले आहे, पेरणी मागच्या जून मध्ये झालेली आहे. तर त्या अनुषंगाने हे गाणं द्यायचे आणि माझे श्रोता मित्र बहादूरपूरचे संतोष सोनार आणि पाडदीचे संजय पाटील, चाळीसगावचे एकनाथ गोपणे, सुनील दापोरेकर आणि जानकीराम काटोजे आणि सर्व श्रोते मित्र यांचे नाव घेऊ इच्छित नाही, पण आपले जे नेहमीच श्रोते मित्र आहेत यांच्या वतीने आपण ऐकाय गाणं.
2: अच्छा अच्छा.
1: हो आणि थोडी मला पद्मालय बद्दल माहिती देऊ इच्छितो का, मी आमच्या आता महिना येतोय
2: जळगाव.
1: हो जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात एरंडोल पासून 12 किलोमीटरवर पद्मालय तीर्थ आहे मॅडम, मोठ्या पहाड पर्वत रांगांमध्ये. तिथं रिद्धी सिद्धी एकाच व्यासपीठावर 2 गणपती आहेत आणि आजूबाजूला असे 9 गणपती आहेत तिथं आणि महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं जो तलाव आहे मोठा नैसर्गिक तलाव आहे खोदलेला आणि काही
2: नाही.
1: हो 7 प्रकारची कमळ आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे 7 कमळ त्याच्यामुळे पद्मामुळे याचे कमळाला पद्म सुद्धा म्हणतात, त्याच्यावर पद्मालय नाव पडलं असेल. आणि तिथं बकासुर व त्यांचे काही लहान भीमकुंड पण आहे पाहण्यासारखं, खोल दरीत उतरून जावं लागतं की एक वेळेस तुम्ही पद्मालयाला भेट द्यावा. एरंडोल येऊन 12 किलोमीटर आहे.
2: बरोबर आहे.
1: ठीक आहे मॅडम, माझं मनोगत ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.
2: हो थँक्यू.

0: हेलो रेडियो विश्वास.
1: हाँ, गुड मॉर्निंग मॅडम.
0: गुड मॉर्निंग, बोला.
1: हा, मी जुने कुटुंब राजू इंगोरे बोलतो.
0: अरे हो, बोला बोला, कसे आहात तुम्ही?
1: बरं आहे. तुम्ही?
0: मी मस्त, मजेत. बोला.
1: हा, फरमाईश द्यायची होती.
0: हो हो, द्या ना.
1: पिक्चरचं नाव आहे मौसम. त्यातले बोल आहे, तीर थोंडता आहे हय फिरवही, गाण्याची बोल आहे.
0: हो,
1: संजीव कुमार, शर्मिला टागोर यांचं गाणं आहे ते.
0: अच्छा,
1: भूपेंद्र लता मंगेशकरांचा आवाज.
0: हो हो, बरोबर
1: आहे. हो, बरोबर ना.
0: हो हो, नक्की.
1: चालेल चालेल, थँक्यू.
0: हो, वेलकम.

0: हेलो।
1: हाँ, रेडियो विश्वास।
0: हाँ नमस्कार मैडम।
1: नमस्कार, बोला।
0: धुळ्याहून सतीश गोरख फुलपाखरे भोई बोलतोय मॅडम।
1: हाँ,
0: तर
1: क्या
0: आता
1: करते
0: येत्या
1: हैं?
0: रविवारी आपली संकष्ट चतुर्थी आहे,
1: हो,
0: तर तिसरे गणेशाला वंदन म्हणून एक भक्तिगीत आहे, गजानना श्री गणराया आदि
1: अरे वा,
0: बंधू तुझ
1: मस्त
0: मोरया।
1: वा, मस्त गाणं आहे।
0: हो, कारण आता कसं आहे, परमेश्वराच्या साक्षीने आणि सर्वात आराध्य दैवत म्हणजे गणपती,
1: हो, बरोबर।
0: त्या निमित्ताने ते गीत ऐकवा। घरातील सदस्य आहेत मीराबाई फुलपाखरे,
1: हाँ,
0: पवन फुलपाखरे, छाया फुलपाखरे, ज्योती
1: हाँ,
0: फुलपाखरे, मिलिंद
1: अच्छा,
0: फुलपाखरे,
1: हाँ,
0: नाथबाई आहे, पूर्वशी श्रुती ओवी फुलपाखरे आणि मुलगी आहे माझी अर्था प्रदीप बावने, पूर्वा बावने, अर्णव बावने। माझं ते तुमची कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी तुमची
1: हो असते।
0: हा गणेश वंदना सुख करता, खूप इतकं छान वाटतं ना मॅडम। सकाळचा दिवस ऐकलं ते दिवस इतका छान जातो ना, तर सगळं दुःख सुख सगळं हरपलं जातं त्याच्यामुळे।
1: अरे वा, मस्त।
0: एवढं म्हणजे हा रेडिओ विश्वास खरंच म्हणजे खरंच 24/7 खरंच विश्वास आहे त्याच्यात।
1: हो
0: ओके, धन्यवाद मॅडम।
1: हो धन्यवाद।

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार नमस्कार, कसे आहात?
1: हो
0: गाणं
1: मी ऋषय वेळकर बोलतोय.
0: हो हो,
1: श्री कुटुंबात बोलतोय ऋषय वेळकर. आम्हाला गाणं लिहिलं भक्तिगीते. आम्ही जातो आमच्या गावाच्या पिक्चरमध्ये आणि ब्रह्मा विष्णू महेश सोला आणि सामोली बसवली. मला हे गुरु दिसले हे गाणं ऐकायचं.
0: हो हो, खूप छान भक्तिगीत आहे.
1: हो बरोबर. हो ना.
0: हो हो हो
1: गायिका अशा गोष्टी आणि संगीतकार सुनील फडके आणि कुलकर्णी पलेवाल आणि शहस्त्रवर्धन पलेवाल काही नाव सांगतो मी आणि आमची वेद पलेवाल.
0: हो ठीक आहे.
1: तिने पलेवाल गाणं ऐकायचं आमचं.
0: हो नक्कीच.
1: ओके, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: ऊनही पडत नाही, धडपाऊसही पडत नाही अशी स्थिती आहे नाशिकला. थंडी पण वाजायला लागली आहे, थंडी पडायला लागली आहे.
1: बरोबर
0: बरोबर.
1: आणि मित्रांचे नाव सांगू का मॅडम?
0: हो हो सांगा ना.
1: प्रशांत पवार, केतन जाधव, किशोर जाधव, कार्तिक तोरवणे, शरद, शरद तोरवणे,
0: अच्छा
1: प्रशांत पवार, प्रकाश पवार, कार्तिक तोरवणे, ओम तोरवणे, शिवसाई, गणेश विद्या मंडळ, कासार. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: नमस्कार मॅडम।
7: नमस्कार, बोला।
6: मी बहादरपूर जिल्हा जळगाव येथून बोलतोय, संतोष कुमार सोनार।
7: हो बोला ना।
6: तर मला आज गाणं ऐकायचं होतं।
7: हो बोला ना।
6: तर जुना बाजी चित्रपट रेखा आणि धर्मेंद्रचा।
7: अच्छा।
6: मेरे साथियो जीवन साथियो मेरा साथ निभाना, लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार, सखी सहेली महिला बचत गट। कारण की आम्ही येत असतो भावाकडे नाशिकला, तर नक्की भेट देण्याचा प्रयत्न करू। ओके ओके,
7: धन्यवाद।
6: हो धन्यवाद मॅडम।

0: हेलो रेडियो विश्वास।
1: हेलो
2: हेलो।
0: हाँ बोला बोला
2: ना, द्यायचे आहे।
0: हो हो डन।
2: पावसासाठी गाणं द्यायचे, दिल मिळते तारो का अंगण होगा जीवन मृत्यू।
0: हा हा
2: हो हो धन्यवाद।

0: हॅलो भरमाईश मॅडम.
1: हो बोला ना.
0: एक भरमाईश द्यायची होती.
1: हो द्या ना.
0: टीचरचं नाव आहे सुरज. नाव फुलवारचा.
1: ठीक आहे.
0: ओके.

0: हेलो, बोल
1: बोला।
0: रहा हूँ। मला गाणं देत होते बॅन
1: हो, बोला ना।
0: उपकार चित्रपटातलं, ओ मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती।
1: अरे वा, मस्त गाणं आहे।
0: ओ
1: 15 ऑगस्ट
0: चालेल,
1: येतोच आहे, तर त्या अनुषंगाने एकदम परफेक्ट गाणं आहे।
0: ओ नाव घ्या ना आमचं,
1: हो।
0: राजेंद्र काळे,
1: हा,
0: सुजाता काळे,
1: अच्छा,
0: ऋषिकेश काळे,
1: ओके।

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हां बोला.
2: मॅडम, आज एक गाणं द्यायचं होतं.
1: हो हो, द्या ना.
2: हां, चित्रपटाचं नाव आहे जिंदगी और तूफान.
1: ओके.
2: आणि गीताचे बोल आहेत, एक हसरत थी के आंचल मुझे प्यार मिले, मैंने मंजिल को तलाशा मुझे बाजार मिले. गाणं अतिशय सुंदर आहे ऐकायला. ओके मॅडम.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले आहेत, आज रविवार. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात 7:05 दिनविशेष, सादर करती मुग्धा जोशी. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम अंतरंग, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम बालविश्व. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 10:30 प्रसारित होईल कार्यक्रम नातवंडांशी गप्पा, सादर करत्या सुमती पवार. सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1 प्रसारित होईल कार्यक्रम बाळू ऑन एअर, सादर करते डॉक्टर राजेश आहेर. दुपारी 2 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम सावित्री अबॅकसच्या, सादर करती मुग्धा जोशी. दुपारी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करती श्रद्धा कराळे. सायंकाळी 5 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश, सादर करती मुग्धा जोशी. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा. श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो. सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का. श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे. श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 124.

श्रोतेहो, देव भक्तांचा अभिमानी असतो आणि भक्ताची उपेक्षा तो कधीच करत नाही हे समजावून सांगत असताना समर्थ पूर्वी होऊन गेलेल्या अनेक भक्तांची उदाहरणे देतात. त्यापैकीच श्रीकृष्णाची परमभक्त भगिनी म्हणजे द्रौपदी. द्रौपदीने श्रीकृष्णाची निस्सीम भक्ती केली, त्यामुळेच तिने ज्या ज्यावेळी श्रीकृष्णाचा धावा केला त्या त्यावेळी श्रीकृष्ण तिच्यासाठी धावून आले. दशावतारांच्या कथा सांगत असताना या श्लोकात समर्थ श्रीकृष्ण या अवताराची कथा सांगत आहेत. द्रौपदीच्या संकटकाळी श्रीकृष्ण धावून आले ते द्रौपदी वस्त्रहरणाचे वेळी ही कथा सर्वांना माहितीच आहे. श्रीकृष्णाने त्यावेळी वस्त्रावतार धारण करून द्रौपदीची लाज राखली होती, पण द्रौपदीच्या आर्तहकेला श्रीकृष्ण धावून आल्याची अजून एक कथा आहे बरं का. एकदा दुर्वास ऋषी द्रौपदीकडे जेवायला येतात. आम्ही नदीवर स्नान करून येतो असे ते म्हणतात, पण त्यावेळी पांडव आणि द्रौपदीचेही जेवण आटोपलेले होते. द्रौपदीला सूर्यदेवांनी एक अक्षय पात्र दिलं होतं. जोपर्यंत द्रौपदी स्वतः त्या पात्रातून जेवत नाही तोपर्यंत त्या पात्रातून हवे तेवढे अन्न येत असे, पण द्रौपदीच्या जेवणानंतर मात्र ते पात्र रिकामे होई. आता दुर्वास मुनी आले होते, ते जेवायला येणार होते, परंतु द्रौपदीचं जेवण मात्र आटोपलेलं होतं. द्रौपदी घाबरते. ऋषींचा राग आणि शाप या भीतीने द्रौपदी कृष्णाचा आर्त धावा करू लागते. द्रौपदीने कृष्णाला आर्त साथ घातली आणि श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले. श्रीकृष्ण म्हणतात, द्रौपदी मी खूप भुकेला आहे, मला भोजन दे. त्यावेळी द्रौपदी रडत रडतच सांगते, पात्र तर रिकामे झाले आहे, मी काय करू. त्यावेळी श्रीकृष्ण पात्र हातात घेतात आणि ते पाहतात, तेव्हा त्या पात्राला एक तांदळाचा दाणा चिकटलेला असतो. तो दाणा श्रीकृष्ण खातात. हा दाणा

0: खाताच श्रीकृष्णाचे तर पोट भरतेच भरते, परंतु त्यावेळी सृष्टीतील सर्व जीवांचे पोट भरते. नदीवर स्नान करत असलेल्या दुर्वास ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना ढेकर येऊ लागतात, त्यांचे पोट तृप्त भरले जाते. आणि अशा प्रकारे दुर्वास मुनी जेवण न करताच निघून जातात. द्रौपदीची संकटातून सुटका होते. ही कथा महाभारतात येते. नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी अशा प्रकारे खरे ठरते. याच श्लोकात श्रोते हो समर्थ बुद्धावताराची आठवण करून देतात. समर्थ बुद्धांना मौनी असे संबोधन देतात. बुद्धांनी अहिंसा हे तत्व स्वीकारले होते. अहिंसा म्हणजे फक्त शस्त्राने केलेली हिंसा न करणे असे नाही, तर शब्दांनीही कुणाला दुखवू नये अशा अर्थाने मौनी हा शब्द इथे येतो. अन्य अवतारात शस्त्रांची भाषा आहे, परंतु बुद्धावतारात मात्र तपस्या, शांती, करुणा, दया या तत्वांचा आविष्कार येतो. श्रुती हो या अवतारात भगवान अत्यंत शांत आहेत. कलियुगात या गोष्टींचीच जास्त गरज आहे. शस्त्रास्त्रांपेक्षा करुणा, दया, शांती, समाधान या गोष्टींची जास्त गरज असल्याने कलियुगात भगवान गौतम बुद्धांच्या रूपात शांततेचं प्रतीक होऊन अवतरले आहेत. जीव आपले प्रारब्ध कर्म भोगत आहेत की नाहीत आणि भक्तीचा महिमा वाढवतात की नाहीत हे ते मौन रूपात पाहत होते. अशा प्रकारे अत्यंत रंजक अशा कथांनी समर्थ आपल्याला कठीण क्लिष्ट असलेले तत्वज्ञान सोपे करून समजावून सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: सुख झाला
1: मा अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584520 आणि 98349 52278.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: केवळ अद्भुत आहे हे भन्नाड गाणं. हे गाणं म्हणजे सब कुछ किशोर कुमार किशोरदा. पहा ना, गीतकार, संगीतकार, गायक, अहो एवढंच नाही तर ॲक्टर सुद्धा किशोर कुमार, वन अँड ओनली किशोरदा. तर कसा होता हा माणूस, शब्दात न मावणारा पण सगळ्यांना भावणारा, असा हा अवलिया. 4 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन. आणि याच निमित्तानं रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि किशोर कुमारचे जगभरातले चाहते, चला आपण जाऊया खंडव्याला. होय, खंडवा. खंडवा हे किशोरदांचं जन्मगाव. तिथंच अवतरला हा खोडकर आणि खट्याळ किशू. लहानपणी त्याला किशू म्हणत सगळे. मुलखाचा व्रात्य, गाणारा बजावणारा. आणि गाणं कसं तर चिल चिल चिल्ला के. हा,
1: चिल चिल चिल्ला के कजरी सुनाए, झूम झूम कौवा भी ढोलक बजाए. चिल चिल चिल्ला के कजरी सुनाए, झूम झूम कौवा भी ढोलक बजाए. अरे

आभास कुमार गांगुली हे किशोरदासचं खरं नाव, मूळ नाव. त्यांचं बालपण खंडव्यात गेलं. रम्य ते बालपण, प्रत्येकालाच वाटतं असं. पण किशोरदांचं बालपण नुसतं रम्य नव्हतं, ते खोडकर होतं. उन्हाडकी आणि टवाळकी करत मित्रासोबत गावभर फिरणं हा त्या कंपूचा दिवसभराचा उद्योग. दूध जलेबी खाणं, गाणं आणि भटकणं. खंडव्याच्या शाळेत ते चौथीपर्यंतच होते, पण त्या मजेदार दिवसांच्या आठवणी त्यांनी अगदी शेवटपर्यंत जपल्या. त्यांचं ते जुनं घर गौरी कुंज अजूनही आहे खंडव्यात. इतक्या वर्षानंतरही किशोरदा जणू भूतकाळात जात असत आणि अर्जव करत असत, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे.

किशोरदा म्हणजे पॉवर हाऊस. गाणं, ऍक्टिंग, प्रोडक्शन, डायरेक्शन, म्युझिक, गीतकार, सब कुछ किशोर कुमार. आणखीन एक निसर्गप्रेमी सुद्धा होते ते, निसर्गप्रेमी आणि वृक्षप्रेमी. गौरीकुंजमध्ये आंबा, लिंब, पिंपळ अशी कितीतरी झाडं होती. किशोरदा म्हणायचे, ये मेरे सबसे अच्छे दोस्त है, ये पैसा नहीं मांगते और धोका नहीं देते. मित्रांनो, वरवर लोभी वाटणारे किशोरदा मनाचे मात्र निर्मळ होते, प्रेमाचे भुकेले होते. बस प्यार ही प्यार पले.

दिसत तस नसत मंडळी. किशोरदांचंही असंच होतं. मुडी सनकी कधीतरी पागल वाटणारे किशोरदा आतून मात्र वेगळेच होते. जगत नारायण की जय जय बोलो, नगत नारायण को छोडो रे. हे भन्नाट भजन तुम्ही ऐकलंय का? नसेल तर नक्की ऐका आणि हो पहा सुद्धा, कारण त्यांनी

त्यांच्याच गाण्यात त्यांच्याच मजेदार नावांचा उल्लेख केलाय. किशोर कुमारम, खरंच जय जय जय हो किशोर कुमारम.

0: मित्रांनो, खंडव्यामध्ये किशोरदांनी म्हणजे छोट्या आभासनी जी दंगामस्ती केली, तीच दंगामस्ती पुढेही ते करत राहिले, कधी पडद्यामाग तर कधी पडद्यावर. पडोसन, आता पडोसन म्हणजे किशोर कुमार. ओ मेरी प्यारी बिंदू, ओ मेरी प्यारी बिंदू असं म्हणत धोत्राचा सोगा उचलून गिरक्या घेणारा किशोर कोण विसरेल. आणि हो, तोंडातून उघडणारा तो मुखरस, ओ हो, प्रत्यक्षातही किशोरदा पानाचे शौकीन होते. एक गंमत ऐका, मेरे सपनों की राणी हे प्रचंड गाजलेलं आराधनाचं गाणं जेव्हा त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं ना, तेव्हा हे रेकॉर्डिंग अर्धवट टाकून ते बाहेर निघून गेले होते. आता कुठं? तर पान खायला. आणि पान ही कसं? अहो ते असं तसं नाही, तर पान बनारसवाला.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, हिरला पान चबाए. अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म होई जा.

சொரி பவா.

0: किशोर म्हणजे हरफन मौला. गाणं कसलंही असू दे, किशोरदा त्या गाण्याचं सोनच करणार. दुखी मन मेरे असो, नाहीतर छुकर मेरे मन को असो, किशोरचा भिडास टच झाला की झालं. पण किशोरदांनी गाण्याची ट्रेनिंग किंवा शिक्षण वगैरे घेतलं नव्हतं बरं का, फक्त अनुकरण, मेहनत आणि कॉन्फिडन्स. त्यातूनच त्यांनी स्वतःची खास अशी स्टाईल, स्वतःची शैली तयार केली, स्वतःचे नियम आणि स्वतःची मनमौजी गाणी. लोक काय म्हणतील हे भूत बाजूला ठेवून ते बिंदास वागले. पहा ना, किशोरदांनी तब्बल 4 लग्न केली आणि लोकांना काय सांगितलं, यार तुम शादी मत करना.
1: ठंडा जल में नहाने से गलाठो जरा बैठ गया.

0: You shut up. फिर रोज सवेरे get out, get out, get out. Get out, get out, get go go. तू तू मैं yes no no. Get out, get go go. तू तू मैं yes no no. फिर एक रात को मैं तो तुमको दबा कर भागा. मैं तो तुमको दबा कर भागा. रास्ते में बोला मन का कागा.
1: या, या.

किशोरदांचा एकच फंडा होता मंडळी, दुनिया के रूल तोडो पर अपना सूर न छोडो. आणखी एक म्हणजे पहिले पैसा फिर गाणं. अर्धे पैसे मिळाले तर ते गाणंही अर्धच गात. जैसे को तैसा होते ते थोडक्यात. त्यांच्या दरवाज्यावर एक बोर्ड होता, बिवेअर ऑफ किशोर. मित्रांनो, खूप किस्से आणि बऱ्याच कहाण्या आहेत त्यांच्या. काही खऱ्या आहेत तर काही ऐकीव आहेत, पण ते जिवंतपणेच एक दंतकथा झाले होते एवढं मात्र निश्चित. इतकं सारं टॅलेंट आणि एवढं मल्टी टास्किंग, बापरे. खरंच किशोरदा म्हणजे आपल्या सगळ्यांना आणि हिंदी चित्रपटसृष्टीला लागलेली एक लॉटरीच होती. येस, लॉटरी.

संगीतकार राहुलदेव बर्मनचे म्हणजे पंचमचे किशोरदा अगदी फेवरेट सिंगर, आवडते गायक. ते म्हणायचे, किशोर को हँडल करना नामुमकिन है पर रिप्लेस करना उससे भी नामुमकिन है. किती खरं आहे. अशा या इररिप्लेसेबल किशोरदांना रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या असंख्य चाहत्यांची आदरांजली. किशोरदा नेहमी म्हणायचे, मैं पागल नहीं हूं, दुनिया को पागल बनाने का एक्सपर्ट हूं. खरे अख्ख्या सिनेसृष्टीला आणि जगाला वेळ करणारा किशोर नावाचा हा माणूस नेमका होता तरी कोण? एका शब्दात द्यायचं उत्तर तर तो होता झुमरू. कारण स्वतः सांगून गेले किशोरदा, जिंदगी है मेरी, जिंदगी के लिए. शुभरात्री.

मैं हूँ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
3: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
2: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत एक बेचारा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूयात मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात गीतकार कवी प्रदीप यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं. हसन कमाल यांची शब्दरचना, संगीतकार रवी.

0: हे गीत आपण ऐकलं तवायफ या चित्रपटामधलं. संगीत होतं रवी यांचं.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाची

0: च्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: बस टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या 3 भागामध्ये आपण हरिदास बुवा आणि आफळीबुवा यांच्याशी गप्पा मारतो आहोत. आफळीबुवांचं ओघवत्या शैलीतलं बोलणं ऐकून ह्या गप्पा थांबूच नयेत किंवा संपूच नये असं वाटतं. आजच्या सुद्धा भागामध्ये हे दोघंही मान्यवर आणि कविताताई असे तिघही माझ्या सोबत आहेत. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. कविताताई, तुम्हाला काय विचारावं असं वाटतंय बुवांना?
3: बुवा, तुमच्याकडे येते. कीर्तन म्हटलं की गाण्याला पर्याय नाही. तर जितके लोक फोन करतात ह्या शिबिरासाठी, तर पहिला प्रश्न तो असतो की अहो, आम्हाला गाणं येत नाही, मग आम्हाला कीर्तन करता येईल का? तर मी काय उत्तर देणं अपेक्षित आहे?
4: कीर्तनाला चटणी कोशिंबिरी पुरतच गाणं पाहिजे आहे, म्हणजे त्यासाठी तुम्ही विशारद अलंकार अशी असण्याची आवश्यकता नाही. असाल तर काही नकार नाही तुम्हाला, पण एवढं असल्याशिवाय मला कीर्तन करता येणार नाही असं नाही. तुम्ही साधारणतः रेडिओवरती गाणं ऐकून त्याच्याबरोबर नीट म्हणू शकत असाल तर तुम्ही कीर्तन करू शकता. म्हणजे सामान्यतः कीर्तनाचे पद ही पारंपरिक एक विशिष्ट चालीमध्येच बांधलेली असतात. जर तुम्हाला एक चाल ऐकल्यानंतर त्याच्या मागे ती म्हणता येते, मग प्रश्न येतोच कुठे. म्हणजे तुम्ही जर रेडिओवरती मधुमागसी माझ्या सख्या तरी असं ते लताबाईंचं गाणं चालू असतं, त्याच्या मागे तुम्ही म्हणताय, हा म्हणजे मग हे गाणं त्यांनी एकदा म्हटल्यानंतर तुम्हाला ते येतं ना. हा, आता थोडा तालासुराचा जो पुढचा प्रश्न असतो, यासाठी आम्ही पहिल्यांदा जे सादरीकरण करणारे कीर्तनकार असतात त्यांना सांगतोच की तुम्ही तुम्हाला ज्यांचा पक्का आधार आहे असे साथीदार घ्या. कारण आमच्या इकडे म्हणजे एकूणच या संपूर्ण कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा अनेक मोठमोठे कीर्तनकार असे होऊन गेले की जे गाण्यामध्ये एवढे सबळ नव्हते, मग त्यांनी पेटीवादक हा सबळ गाणारा घेतला आणि पुष्कळसा कारभार त्याला देऊन टाकला आणि मग गाण्याची बाजू थोडीशी त्यांनी सांभाळावी आणि निरूपणाची बाजू याने सांभाळावी. अशा तऱ्हेची सुद्धा अनेक प्रतिष्ठित कीर्तनकारांनी केलेले परफॉर्मन्स आहेत. त्यामुळं आपण असं हे करतोय म्हणजे खूप काही भयानक करतोय, वाईट करतोय, चुकीचं करतोय असं काही नाही. ठीक आहे, एखाद्याला चांगली बॅटिंग येते पण नाही पळता येते, त्याला रनर घ्यायची क्रिकेटमध्ये सोय आहे. सांप्रदायिक कीर्तनात सुद्धा हे मान्य आहे. हा, तालासुरामध्ये त्याला फक्त म्हणता येत असावं, माहिती असावं. हा, मग पुढचा जो काही विस्तार त्याचा आहे तो त्याचा साथीदार त्याच्या वकुबाप्रमाणे करेल न करेल. आणि पुन्हा एका कीर्तनामध्ये संख्यात्मक पाहता सुद्धा एवढी गाणी म्हटलीच पाहिजेत असंही काही नसतं. त्या प्रसंगाला परिपोष चालल्या होण्यासाठी ती जी काही एक 5-6 गाणी अपेक्षित आहेत, पण जास्तीची म्हटली तर हा तुमचा बोनस आहे. पण सहसा गाता येत नाही असा माणूस नसतो. हा, त्याला एक चांगला साथीदाराची जोड मिळणं, किंवा आम्ही जसं म्हणतो की हे बेसूर गात आहेत का, तर म्हणजे नाही तसं नाही आहे, ते सुरातच गात आहेत, पण त्या सुरात ती पेटी वाजत नाही आहे, किंवा पेटी ज्या सुरात वाजते त्या सुरात ते गात नाही आहे, पण ते सुरात गात आहेत. म्हणजे रेल्वे स्टेशनला आहेत का, आहेत, पण जिथे रेल्वे उभी आहेत त्या प्लॅटफॉर्मला फक्त नाही आहेत. इतकाच फरक येतोय की पण ह्याचा जोड देणारा असा साथीदार त्याला जर निवडता आला तर त्याची जी प्राथमिक तयारी आहे, कारण काही वेळेला एखाद्या माणसाला आपल्या साथीदाराला ती चाल सांगता येत नाही कारण त्याचं गाणं आवडत, पण त्याचं आपण गुरुजी म्हटले तर तसं आपण रेकॉर्डिंग देणार आहे ना त्याला, म्हणजे तो त्याच्या गायक साथीदाराला तरी रेकॉर्डिंग ऐकू शकतो की हे मला गायचं आहे, आता ह्यातलं मला काय काय येत नाही ते तुला माहिती आहे, मला ह्यातले एवढे एवढे येणार आहे, बाकी सगळं तू त्याच्यात भरून टाकते जे असेल ते. त्यामुळे खूप काही गाणं यायलाच पाहिजे कीर्तनासाठी अशातली गरज नाही आहे. एक सामान्यतः त्याला श्लोक, ओव्या, एक पहिलं छोटंसं मंगलाचरण, अभंग, शेवटची आरती,
3: एवढं तरी आलं.
4: आणि कीर्तनातलं एखाद दुसरं पद एवढं जरी त्याला नुसतं तालास्वरामध्ये म्हणता आलं तरी सुद्धा तो प्राथमिकतः पहिल्यांदा उत्तम कीर्तन सादर करू शकेल. मग जसं आहे की 10 दिवस आपण शिकतो ते काही 10 दिवसाचं काही आपल्याला सगळ्या आयुष्यभर पुरत नाहीच. मग आपण हळूहळू अभ्यास करून त्याचा व्यासंग वाढवतच असतो. मग जसा आपण अभ्यासाचा व्यासंग वाढवतो तसा थोडा संगीताचाही व्यासंग थोड्याशा अभ्यासाने वाढवता येतो. आणि समजा नाही वाढवता आला तर आपल्याला रनरची सोय ठेवलेलीच आहे ना, त्यामुळं ती काही कोणी नाकारलेली नाही. म्हणजे भले भले मोठमोठे कीर्तनकाराने सुद्धा चांगला गायक पेटीवादकांनी ज्याला भरपूर गाणी येतात. हा मग आता ह्या प्रसंगाला ह्या प्रसंगापुरतं आणून सोडायचं. अलीकडच्या तर बहुतांशी रामकथा आणि भागवत कथा ह्या अशाच चाललेल्या असतात. तो निरूपणकार फारच थोडस घात असतो आणि तो त्या माहोलपुरता आणला त्या ऑर्केस्ट्राला सोडून त्या पॉइंट वरती आणून तो ते गाणं सोडून देतो. पहिली वेळ तो म्हणतो की त्याला जी अपेक्षित ज्या पद्धतीनं असते पुढचं सगळं मग ते निभावून देतात. ते पण तो जो काही माहोल उभा करायचा आहे, जो काही भाव उभा करायचा आहे, तेवढा उभा करण्यापुरतं जरी त्यांनी संगीताचं सादरीकरण केलं आणि ते माणूस करू शकतो. म्हणजे तुम्ही हिंदी चित्रपट संगीत ते गीत मला रेडिओवर लागल्यानंतर जर म्हणू शकत असाल तर मला नाही वाटत की फार कोणी बेसूर असेल. एखाद दुसरा टक्का असू शकतो जिथे आम्ही त्यांना थोडा वाईटपणा घेऊन सांगतो की इतना का कष्ट करू, यानंतर काही होण्यासारखं नाहीये. हा जिथे होण्यासारखं आहे तिथे आम्ही प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करा, तुमचं होईल. उगाच त्यालाही कशाला फसवायचं की ह्या आवाजात काही होण्यासारखं नाहीये. आणि पण म्हणजे तुम्ही प्रचारक होऊ शकत नाही असं थोडीच नाही. तुम्ही व्याख्यान करा, तुम्ही प्रवचन करा, तुम्ही आणि त्याला मग होतं कसं विसंगती कुठे येते. तुम्ही ज्या स्केल ला गाताय किंवा पेटीवर जी स्केल वाजतीय त्याच्यात तुम्ही गात नाही आहात म्हणून तुम्हाला बेसूर म्हटलंय. पेटीत आपला घेऊ नका ना.
3: अच्छा,
4: तुम्ही जी स्केल घेतली ती मान्यच आहे आणि त्यात तुम्ही स्केल मध्येच गाताय असा जर विचार केला तर तुम्ही प्रबोधन जे करायचंय प्रचार आपलं ध्येय बेसिकली काय आहे आपलं जसं गुरुजी म्हटले तसं आपल्या पांडित्याचं प्रदर्शन हे आपलं ध्येयच नाही आहे. मला किती गाता येतं, मला किती ताराणे येतात, मला किती राग येतात, मग तुम्हाला हे ऐकल्यावर किती राग येतो हे आपल्याला मुळात सांगायचंच नाही आहे.
3: बरोबर.
4: जेणेकरून मूर्ती ठसावी चित्ती श्रीहरीची,
3: अगदी बरोबर,
4: त्या श्रीहरीची मूर्ती माझ्या हृदयामध्ये पक्की बसली पाहिजे. आणि हे जर त्या पद्धतीनं करता येत असेल तेव्हा ही भीती विद्यार्थ्यांनी डोक्यात काढून टाकावी. त्यांच्याकडनं जे प्रायमरी गाणं आहे ते आपण नक्की छानपैकी करून घेऊ, त्यांना थोडी साक्षरताही देऊ आणि त्या त्या प्रांतामधला मला माहीत असलेला गाणं 12 साथीदार पण आपण गाठून देऊ म्हणजे त्यांचं त्याही टेन्शन मिटेल. आणि काही आपण जर 200 साधक एकत्र आलो तर केवढा मोठा चमत्कार होईल आपल्याला कल्पना नाही करता. आपले अनेक साधकच एकमेकांचे साथीदार होतील. आणि का होऊ नये, एकमेकांचे मित्र झालेले सगळे जण. चल तुझं कीर्तन आहे ना, मला आज वेळ आहे, मी तुझ्याबरोबर येतो, मी पेटी गाण्याची सोय बघतो. मग एकमेका सहाय्य करू हे सांगण्याचा आपल्याला अधिकारही प्राप्त होईल. नाही मी कीर्तन करायचं आहे, मी कशी पेटी वाजवू पुणे अशी अड्डेतन. माझा मित्र आहे, माझ्याच मित्राचं आहे ना, जातून मी पेटी वाजवला सुद्धा.
5: मागच्याच शिबिरामधला प्रसंग जे प्रात्यक्षिक आपण कीर्तनाचं केलं होतं मागच्या वर्षीच्या शिबिरामध्ये, बुवांनी स्वतः पेटी वाजवली होती साथीदार म्हणून.
3: आम्ही म्हणजे मी जेव्हापासून शिकले त्यांच्याकडे तेव्हापासून मी त्यांना बघितलं की जे ते प्रात्यक्षिकासाठी कीर्तनकार बोलवतात त्यांना ते पटकन साथीला पण बसून घेतात. म्हणजे त्याच्यामध्ये कधीही कमीपणा त्यांनी दाखवला.
4: वर्षानुवर्ष करतोय, म्हणजे आम्ही अनेक कीर्तनकार एकमेकांची साथ करतो जेव्हा रिकामी असू तेव्हा.
3: बरोबर.
4: की मला आज कीर्तन नाहीये, भिडे बहुंचं कीर्तन आहे, मी जातो साथीला.
3: बर.
4: किंवा पूर्वीचे आपले दत्तदास घागबुवा कैलास असे अप्रतिम हार्मोनियम त्यांना येत असे. आणि नरसोबाच्या वाडीमध्ये आलेल्या भल्या भल्या मोठमोठ्या कीर्तनकारांना त्यांची साथ असे. किंवा आमचे काही कीर्तनकार, आमचे हर्षदबुवा कीर्तनकार आहेत ज्यांचा तबला खूप सुंदर आहे, ते तबल्याच्या साथीला बसतात. तबल्याची साथ करता करता गाण्याची साथ करतात. म्हणजे कीर्तनकारांमध्ये सुद्धा, म्हणजे आत्ता विद्यमान कीर्तनकारात सुद्धा ही एक छान कोऑपरेटिव्ह भावना सगळ्यांमध्ये आहे. तर असे 100-200 माणसं एकत्र आली की त्यातले 20-40 जण चांगले संगीताचे जाणकार आपल्याला सापडतातच.
3: हो,
4: आणि आपण म्हणतो तसे हॉकीला एकमेकांना रनर प्लेअर मिळाले की प्रत्येकाची मॅच चांगली होईल, तेव्हा उलट त्या भीतीला बाजूला सोडून इथे आपल्याला चांगला साथीदार कसा मिळेल म्हणूनही माणसांनी यावं आणि असे उत्तम साथीदार आपले मित्र करून ठेवावेत, त्यांनी मजा येईल.
3: तुमचं आता उत्तर ऐकून मला खरंच असं वाटलं की ऐकणाऱ्यांच्या मनातली ती सगळ्यात मोठी भीती कमी होईल की मला गाणं येत नाही तर मी कीर्तन कशाला शिकायचं. म्हणजे त्याचा मूळ मुद्दाच आता तुम्ही सांगितला की कीर्तन शिकायचं कशासाठी.
4: संगीताचा उपयोग त्याच्यामध्ये त्याची चव वाढवण्यापुरताच आहे,
3: तेवढाच आहे.
4: आणि तेवढं गाता येतं प्रत्येक, ते फक्त त्याच्या तो गातोय ते पेटीत कसं बसवायचं हे पेटीवाला फक्त चांगला बघून ते करताय.
3: गुरुजी बाल, तुम्हाला एक विचारायचं की आता आपला विषय झाला स्क्रिप्टिंगचा विषय झाला किंवा रेकॉर्डिंगचा विषय झाला, तर तुम्ही जो विषय आता या शिबिरामध्ये शिकवणार आहात हा ऐकायला सुद्धा बऱ्याच लोकांना नवीन विषय आहे. म्हणजे परंपरेने म्हणा संस्काराने म्हणा एक भगवद्गीताच सगळ्यांना माहिती असते, त्या व्यतिरिक्त इतक्या गीता आहेत हा सुद्धा विषय नवीन आहे. आणि मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही त्या गीता शिकवणार आहात तर मग त्या संबंधी आपण काय ग्रंथ बघायला हवा किंवा विद्यार्थ्यांना आपल्या जवळ काय असं देता येईल की ज्यातनं त्यांना तो निदान समोर असेल ते श्लोक म्हणा किंवा तुम्ही जे शिकवणार आहात जसं आपण पाठ्यपुस्तक हाताशी असतं, तर मग ह्या दृष्टीने तुमचं संयोजन काय असेल?
5: ज्या गीता आपण ह्या शिबिरामध्ये शिकवणार आहोत किंवा त्याचा परिचय करून देणार आहोत तर त्या सगळ्याची जी स्क्रिप्ट आहे ती देणार आहे आपण, ती देणार आहोत.
3: म्हणजे गीता देणार
5: आहोत, गीता देणार आहोत, श्लोक अर्थ ह्या संदर्भाने ह्या सगळ्या गीता आपल्याला मिळणार आहेत तिथे, आणि त्या आपण सोबतही घेऊन जाऊ शकतो किंवा त्या संदर्भातली कोणती पुस्तकं असतील तर ती पुस्तकंही आपण तिथे सांगणार आहोत की ह्या गीतेच्या संदर्भामध्ये हे पुस्तक घ्या, ह्या गीतेच्या संदर्भामध्ये हे पुस्तक घ्या, अशा पद्धतीने आपण सांगणार आहोत. कारण आपला मूळ उद्देश असतोय की किती जास्तीत जास्त ग्रंथ आपण पोहोचवू शकतो, किती जास्तीत जास्त ग्रंथांचा आपण अभ्यास करू शकतो, हाच मूळ उद्देश असल्या कारणाने हे आपण देणार आहोत.
6: तर तुम्हा दोघांकडूनही इतकी छान वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. पण आता मूळ मुद्द्यावर पुन्हा एकदा येते की आता आपल्या ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांची सुद्धा उत्कंठा वाढली आहे की हे सगळं हा प्रोमो आहे, ट्रेलर आहे. तर आता आम्हाला यातलं सगळं खोलातलं ज्ञान किंवा हे सगळं कधी कुठे मिळणार आहे, वयोमर्यादा काही आहे का, आणि नेमक्या कोणत्या वयोगटातल्या व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतात याबद्दल काय सांगाल?
5: हे कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट नाशिकमध्ये कालिका मंदिरामध्ये सकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्ये असणार आहे. ज्या दिवशी कीर्तनाचे प्रात्यक्षिक असेल त्या दिवशी पुढे अजून 2 तास आपल्याला थांबावं लागेल, अशा पद्धतीने याचं सगळं नियोजन आहे. आता मूळ प्रश्न श्रद्धा तू जो विचारला हा फार सुंदर आहे की याला कोणी

0: यावं. माझं वैयक्तिक मत असं आहे की जे प्रस्थापित कीर्तनकार प्रवचनकार आहेत त्यांनी तर यावंच, ज्यांना स्वतःला कीर्तनकार व्हायचं आहे त्यांनीही यावं, ज्यांना प्रवचनकार व्हायचं आहे त्यांनीही यावं, ज्यांना व्याख्याता व्हायचं आहे त्यांनीही यावं. आणि अजून मी असं सांगेन की ज्याला कोणाला आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगायच्या आहेत त्यांनी पण यावं. कारण मुलांना गोष्टी सांगणं हे घराघरातनं निघून गेलेलं आहे. मुलांना एखाद्या ग्रंथाचा परिचय करून देणं हे पण निघून गेलेलं आहे. आडतच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून. म्हणून आपल्याच मुलांना सांगण्यासाठी म्हणून आपण आधी शिकावं ह्या भावनेने पण या, अभ्यासक म्हणून या. आफळे बुवा तिथे शिकवणार आहेत, त्यांच्या अनुभवाचा तुम्ही असाही फायदा करून घेऊ शकता की अरे मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी व्याख्याता नाही, मी शिक्षकही नाही, पण चार मित्र एकत्र आले की मी त्यांना काहीतरी चार गोष्टी चांगल्या सांगतो. अशाही लोकांनी यावं. कारण आफळे बुवा ज्या पद्धतीने सांगतात किंवा सांगण्याची जी पद्धत आपल्याला शिकवतात त्याच्यातनं आपल्या बोलण्याचं वजन वाढत असतं आणि ह्या ग्रंथांचा पण आपल्याला परिचय होतो. म्हणून ज्याला कोणाला समाजामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या आहेत किंवा चांगल्या गोष्टी पोचवायच्या आहेत आणि ह्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचं आहे, धार्मिक कार्य करायचं आहे, राष्ट्रीय कार्य करायचं आहे, त्या प्रत्येकाने ह्या शिबिरामध्ये यावं, त्या प्रत्येकाने ह्या वर्गामध्ये यावं.
1: नक्कीच धन्यवाद. खरं तर कविताताई तुमचे धन्यवाद, कारण की तुम्ही दरवेळेला तुम्ही अभ्यास केलेली आणि त्याच्यातून नोट्स काढलेली अशी सगळी माहिती घेऊन येता आणि आज तर तुम्ही ही अनोखी देणगी दिलेली आहे आपल्या सगळ्या नाशिककरांसाठी. तर नक्कीच ऐकणारे सगळे श्रोते यावरती गांभीर्याने विचार करतील आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यशाळेला उपस्थित राहतील अशी आशा आपण व्यक्त करूया. पण आता ह्या सगळ्यांमध्ये नाव नोंदणी करण्याचा जो प्रश्न उपस्थित होईल तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल की कुठे नाव नोंदणी करायची आणि कुठे प्रत्यक्ष भेट द्यायची?
0: नाव नोंदणी करण्यासाठी सोपा पर्याय आहे, आम्हाला इथे ज्या कविता त्यांनी आणलं त्यांच्याशी संपर्क करा.
1: नक्कीच. तर कविता तर एकदा आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना तुमचा नंबर सांगा.
2: दोन्ही गुरुजींना वंदन पण आणि धन्यवाद पण. हा एक माझा छोटासा प्रयत्न, मी स्वतः कीर्तन शिकल्यानंतर सुरू केलेला प्रयत्न आहे आणि माझ्या प्रयत्नांना बळ देण्याचं काम हे दोन्ही गुरुजी करतायत. त्याच्यामुळे आपल्या रेडिओ विश्वासच्या सगळ्या श्रोत्यांना मनपूर्वक आवाहन आहे की या शिबिरासाठी सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या आणि भरपूर म्हणजे आम्हाला आम्ही बुक केलेला हॉल कमी पडला पाहिजे इतक्या संख्येने सगळ्यांनी या शिबिरासाठी या असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझाही नंबर ह्या रेडिओ विश्वासच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे माहितीच आहे, तरी पण एकदा आठवणीसाठी परत सांगते. 7588181500 हा माझा नंबर आहे आणि तुम्ही ह्या कीर्तन शिबिरामध्ये प्रवेश घेण्यासाठी मला केव्हाही फोन करू शकता आणि आपण तुमचा एक स्वतंत्र समूह तयार करून आपण पुढच्या सगळ्या सूचना त्या समूहामधून सगळ्या श्रोत्यांपर्यंत नक्की पोहोचवणार आहोत. मनपूर्वक धन्यवाद रेडिओ विश्वास, श्रद्धा आणि माझ्या दोन्ही गुरुजींचे मनपूर्वक आभार.
0: नमस्कार.
1: तर मंडळी आता वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास. एवढी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी FD सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत दुश्मन या चित्रपटामधलं. इंदिवर यांची गीतरचना, स्वर आहे आशा भोसले आणि अमित कुमार यांचा, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: किनारा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत दिलराज कौर यांच्या स्वरात आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: बेकसूर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ही गीत गायला आहे राजकुमारी यांनी. आरजू लखनवी यांची गीतरचना आणि संगीतकार अनिल विश्व.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुपमा देशपांडे आणि मनमोहन सिंग यांनी गायलेलं हम तो चले परदेस या चित्रपटामधलं गीत. गीतरचना रवींद्र पिपत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे विजय सिंग यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असाल. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16
2: स्मार्ट. युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांची.

कोटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया आवाम या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे हसन कमाल यांचं, संगीत दिलं आहे रवी यांनी। हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता आपण ऐकणार आहोत बसेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार राहुल देव वर्मन.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत जुली या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आणि सजवलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात कल आज और कल या चित्रपटामधलं आणि हे गीत ऐकणार आहोत मंदाळे यांनी गायलेलं नीरज यांचं संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आनंद बक्षी यांचं बद और बदनाम. या चित्रपटामधलं सुरेश वाडकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया मेरा दोस्त मेरा दुश्मन या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं फारुख कैसर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत ऐकूयात काश या चित्रपटामधलं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ, सुरुवातीचे क्षण मुलाचे, या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ, सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
6: मग वेळेत हृदय तपासणी करा। आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते।
5: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री। श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक, संपर्क 70 41 70 41 14।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रत्येक गाण्यामागे असते एक आठवण, प्रत्येक सुरामागे असते एक भावना आणि प्रत्येक फरमाईश सांगते एक सुंदर नात्यांची गोष्ट. अशाच गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी घेऊन आलो आहोत आपला आवडीचा कार्यक्रम आपकी फरमाईश. मी तुमचीच आरजे मुग्धा. चला तर ऐकूयात आजची पहिली फरमाईश.
1: हॅलो रेडिओ विश्वास.
2: नमस्कार ताई.
1: नमस्कार, बोला.
2: मी पंढरीनाथ कुंभार बोलतोय, कास्ती तालुका लोहारा जिल्हा धाराशिव.
1: अच्छा, बोला बोला.
2: आपला कार्यक्रम रेडिओ विश्वास जे आहे ना, आमच्याकडे फार छान माहिती येतो आणि सकाळी जी 5 ते 4 वाजता जी गाणी लागते ते आपल्या बशी भक्तिसंगीत मला फार आवडतो मॅडम, कारण का मी 5 ते 4 वाजल्यापासून रेडिओ आपलं ऐकतो.
1: अरे वा, मस्त.
2: हो, कारण का सकाळी माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची पूजा असते ताई.
1: हो का?
2: आणि पूजा करीत करीत आपला रेडिओ लावत असतो.
1: छान
2: छान ऐकू येते आणि भक्तिसंगीत छान लागते. आम्ही समजे घरात कंटिन्यू रेडिओ ऐकतो आपला रेडिओ विश्वास.
1: अरे वा, मस्त.
2: हो,
1: तुम्ही
2: छान आहे, छान आहे. आता पाऊस पडला आमच्याकडे बी चांगलं, मधी 1 महिना गॅपच होता पावसाचा ताई. आणि सध्या आमचं आता गणपतीचं काम चालू आहे.
1: हो का?
2: हा, गणपती रंगवाला आता सध्या.
1: हो, पुढच्या महिन्यात.
2: हा, गणपती सीझन चालू आहे आता सध्या. हो, मला एक गाणं ऐकत होत ताई.
1: हो, बोला ना.
2: मेती बाईच लगीन निघाल, दुधा भोपळा नवरा झाला. मराठी जे जुनं गीत आहे ना, हा जुनं गीत आहे, छान आहे. आमच्या घरी आईला आवडत, रेखाबाई कुंभार, ज्ञानोबा कुंभार, हो स्वाती कुंभार, आमचे काका आहेत तुकाराम कुंभार. हो, आम्ही समजे घरात बसून गाणं ऐकतो आपल्याला.
1: नक्कीच, मस्त.
2: हो हो, चालते. ओके, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो, अरे
1: रेडिओ
0: कारण चालू
1: विश्वास
0: आहे का?
1: मधून हो फरमाइश से कॉल चालू.
0: हा, लाल बंगल्याचं गाणं बघ. लाल बंगला, लाल
1: हे
0: बंगला,
1: हाँ
0: लाल बंगला चित्रपटाचं नाव आहे. हसीन
1: हाँ
0: वादिये हो, फिजाओ से कहे दो, हवाओ से कहे दो. हा चालेल चालेल.
1: हो
0: हा चला, जुड़ेवन बोलतोय मी बरं का?
1: हो कसे आहात
0: प्रकाश,
1: तुम्ही?
0: प्रकाश शिंपी. हा, नाव देतोय मग मी.
1: हो
0: कल्पना शिंपी, प्रकाश शिंपी, तुषार शिंपी, सोम आणि प्रिशा.
1: ओके
0: चला, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार नमस्कार, बोला, कशा आहात तुम्ही?
1: एकदम सुंदर. तुमच्यामुळे आम्हाला केवढा आनंद मिळतोय.
0: हो का, थँक्यू.
1: एक गाणं द्यायचं होतं, जय शारदे वाघेश्वरी.
0: अच्छा वा, मस्त गाणं आहे. जय शारदे वाघेश्वरी.
1: दोन ओळी म्हणू का?
0: हो म्हणा ना.

0: हेलो।
1: हेलो रेडियो विश्वास।
0: हाँ नमस्कार मॅडम, मी आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव खानदेशमधून बोलतोय, भरत सोनवणे पाटील।
1: हाँ सर बोला।
0: हाँ तर आपल्याला पावसाळ्याच्या अनुषंगाने गाणं द्यायचं आहे, धरणी आईच्या माया कशी जाईल वाया। हे गाणं द्यायचं कारण की आपला रेडिओ माध्यम म्हणा, टीव्ही माध्यम किंवा सोशल मीडियावरून असं सांगण्यात येत होतं की या वर्षी दुष्काळ राहणार आहे, कमी पडणार आहे, त्या हिशोबाने आपण शेतीचं नियोजन करावं। पण पाऊस खरंच खूप काही मोठा नाही आहे, आज सुद्धा झडी चालू आहे आमच्याकडे आणि आजपर्यंत शेती असे काही वाहून निघाले नाही। पण आमच्याकडे गिरणा पट्टा आहे, आमचा जो गिरणा डॅम आहे मालेगाव तालुक्यात नाशिक जिल्ह्यात, चनकापूर भरल्यानंतर जे गिरणा डॅम मध्ये पाणी येतं ते पाणी आमला जळगाव जिल्ह्याला पूर्ण वरदान आहे, म्हणजे आमची जीवनदायी नाही गिरणामाई म्हटले तर आम्हाला गिरणा डॅम मधून जामनाडावा कासोदा तळी हा कालवावाटे पाऊस मिळतो पाणी, आणि आमचं धरण 100% भरण्यावर आलेलं आहे। आज हे पाहिलं 92-93% झालेलं आहे। तर त्या अनुषंगाने धरणे आईची माया कशी जाईल वाया, तर म्हणजे विज्ञानला सुद्धा निसर्ग किंवा आपण देव म्हणू तर थोडं खोटं ठरू पाहतोय काय असं वाटतंय, म्हणजे पिकं वगैरे सर्व काही समाधान कारण की आजपर्यंत तरी आमच्याकडे कपाशा ज्वारी मका 2-2 महिन्याचे झालेले आहे, पेरणी मागच्या जून मध्ये झालेली आहे। तर त्या अनुषंगाने हे गाणं द्यायचे आणि माझे श्रोता मित्र बाजरपूरचे संतोष सोनार आणि पाडदीचे संजय पाटील, चाळीसगावचे एकनाथ गोपणे, सुनील दापोरेकर आणि जानकीराम काटोगे आणि सर्व श्रोते मित्र यांचे नाव घेऊ इच्छित नाही, पण आपले जे नेहमी श्रोते मित्र आहेत यांच्या वतीने आपण ऐकाय गाणं।
1: अच्छा अच्छा
0: हो। आणि थोडी मला पद्मालय बद्दल माहिती देऊ इच्छितो का, मी आमच्या आता श्रावण येतोय, जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात, एरंडोल पासून 12 किलोमीटरवर पद्मालय तीर्थ आहे मॅडम, मोठ्या पहाड पर्वत रांगांमध्ये, तिथं रिद्धी सिद्धी एकाच व्यासपीठावर 2 गणपती आहेत आणि आजूबाजूला असे 9 गणपती आहेत तिथं, आणि महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं जो तलाव आहे मोठा नैसर्गिक तलाव आहे खोदलेला आणि काही नाही, हो 7 प्रकारची कमळ आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे 7 कमळ, त्याच्यामुळे पद्मामुळे याचे कमळाला पद्म सुद्धा म्हणतात, त्याच्यावर पद्मालय नाव पडलं असेल। आणि तिथं बकासुर व त्यांचे काही लहान भीमकुंड पण आहे पाहण्यासारखं, खोल दरीत उतरून जावं की एक वेळेस तुम्ही पद्मालयाला भेट द्या बा, एरंडोल येऊन 12 किलोमीटर आहे।
1: बरोबर
0: आहे, ठीक आहे मॅडम, माझं मनोगत ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद।
1: हो थँक्यू।

0: हेलो रेडियो विश्वास।
1: हाँ, गुड मॉर्निंग मैडम।
0: गुड मॉर्निंग, बोला।
1: हाँ, मी जुने सिलकुतून राजू इंगोरे बोलतो।
0: अरे हो, बोला बोला, कसे आहात तुम्ही?
1: हो, बरं आहे। तुम्ही?
0: मी मस्त, म्हणजे बोला।
1: हाँ, फरमाइश द्यायची होती।
0: हो हो, द्या ना।
1: पिक्चरचं नाव आहे मौसम। त्यातले बोल आहे, तीर थोंडता आहे हई फिरवही, गाण्याची बोल आहे।
0: हो,
1: संजीव कुमार, शर्मिला टागोर यांचं गाणं आहे ते।
0: अच्छा,
1: भूपेंद्र लता मंगेशकरांचा आवाज।
0: हो हो, बरोबर आहे।
1: हो, बरोबर ना।
0: हो हो, नक्की।
1: चालेल चालेल, थँक्यू।
0: हो, वेलकम।

0: हेलो।
1: हाँ, रेडियो विश्वास।
0: नमस्कार मैडम।
1: नमस्कार, बोला।
0: धुळ्याहून सतीश गोरख फुलपाखरे भोई बोलतोय मैडम।
1: हाँ,
0: तर
1: काय
0: आता येत्या
1: आहे?
0: रविवारी आपली संकष्ट चतुर्थी आहे,
1: हो,
0: तर श्री गणेशाला वंदन म्हणून एक भक्तिगीत आहे, गजानना श्री गणराया आदि
1: अरे वा,
0: बंधू तुझ
1: मस्तच,
0: मोरया।
1: वा मस्तच गाणं आहे।
0: हो, कारण आता कसं आहे, परमेश्वराच्या साक्षीने आणि सर्वात आराध्य दैवत म्हणजे गणपती,
1: हो, बरोबर।
0: त्या निमित्ताने ते गीत ऐकवा। घरातील सदस्य आहेत मीराबाई फुलपाखरे, पवन फुलपाखरे, छाया फुलपाखरे, ज्योती फुलपाखरे, मिलिंद फुलपाखरे, नाथबाई आहे, उर्वशी, श्रुती ओवी फुलपाखरे आणि मुलगी आहे माझी अर्था प्रदीप बावणे, पूर्वा बावणे, अर्णव बावणे। माझं ते तुमची कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी तुमची गणेश वंदना सुख करता, खूप इतकं छान वाटतं ना मॅडम। सकाळचा दिवस ऐकलं ते दिवस इतका छान जातो ना, तर सगळं दुःख सुख सगळं हरपलं जातं त्याच्यामुळे। एवढं म्हणजे हा रेडिओ विश्वास खरंच, म्हणजे खरंच 24/7 खरंच विश्वास आहे त्याच्यात।
1: हो,
0: ओके, धन्यवाद मॅडम।
1: हो, धन्यवाद।

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार नमस्कार, कसे आहात?
1: मला गाणे घ्यायचे होते. गाणे
0: हो गाणं.
1: मी ऋषा वेळकर बोलतोय.
0: हो हो.
1: श्री कुतून मग बोलतोय. ऋषा वेळकर आम्हाला गाणे लिहिले भक्तिगीते. आम्ही जातो आमच्या गावाच्या पिक्चरमध्ये आणि ब्रह्मा विष्णू महेश ओला आणि सामोली बसवली. मला हे दिसले हे गाणं ऐकायचं.
0: हो हो, खूप छान भक्तिगीत आहे.
1: हो बरोबर. हो ना.
0: हो हो हो हो.
1: गायिका अशा गोष्टी आहे.
0: हो.
1: संगीतकार सुनील फडके आणि कुलकर्णी पलेवाल आणि श्रेष्ठवर्धन पलेवाल काही नाव सांगतो मी. आणि आमची वेद पलेवाल.
0: हो ठीक आहे.
1: तिने पलेवाल गाणं ऐकायचं आमचं.
0: हो नक्कीच.
1: ओके धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: दिव्य विश्वास।
1: हॅलो फरमाईश मॅडम।
0: हो हो बोला ना।
1: मुक्काम पोस्ट कासारे तालुका साक्री जिल्हा धुळे इथून किशोर जाधव बोलतोय मॅडम।
0: हो बोला बोला।
1: मला गाणं ऐकायचं होत।
0: हो बोला ना।
1: साजन चित्रपटातलं त्याच्या गीताचे बोले देखा है पहिली बार साजन की आंखों में प्यार।
0: छान गाणं आहे।
1: मी तुमच्या सर्वच कार्यक्रम ऐकतो रेडिओ विश्वाचा।
0: हो का, मस्त। धुळ्याला काय म्हणतोय पाऊस?
1: हा इकडे चांगला आहे मॅडम पाऊस।
0: वा मग छान।
1: नाशिकला?
0: नाशिकला तर काय बाबा, नाशिकला काल परवा होऊन गेला पाऊस, पण आता सध्या बंद आहे। ऊनही पडत नाही, धड पाऊसही पडत नाही, अशी स्थिती आहे नाशिकला। थंडी पण वाजायला लागली आहे, थंडी पडायला लागली आहे।
1: बरोबर। आणि मित्रांच्या नाव सांगू का मॅडम?
0: हो हो सांगा ना।
1: प्रशांत पवार, कीर्तन जाधव, किशोर जाधव, कार्तिक तोरवणे, शरद,
0: हा
1: शरद तोरवणे,
0: अच्छा
1: प्रशांत पवार,
0: हा
1: प्रकाश पवार, कार्तिक तोरवणे, ओम तोरवणे,
0: हा
1: शिवसाई गणेश विद्या मंडळ कासारे। धन्यवाद मॅडम।
0: धन्यवाद।

0: हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
1: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800016500 आणि 8800016.
2: हो नमस्कार मॅडम.
3: नमस्कार, बोला.
2: मी बहादरपूर जिल्हा जळगाव येथून बोलतोय, संतोष कुमार सोनार.
3: हो बोला ना.
2: तर मला आज गाणं ऐकायचं होतं.
3: हो बोला ना.
2: तर जुना बाजी चित्रपट रेखा आणि धर्मेंद्रचा.
3: अच्छा.
2: मेरे साथियो जीवन साथियो मेरा साथ निभाना. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार, सखी सहेली महिला बचत गट. कारण की आम्ही येतो स्वभावाकडे नाशिकला, तर नक्की भेट देण्याचा प्रयत्न करू. ओके ओके.
3: धन्यवाद.
2: हो धन्यवाद मॅडम.

0: हेलो, बोल
1: बोलो।
0: आप। आम्हाला गाणं देत होते बॅन
1: हो, बोला ना।
0: उपकार चित्रपटातलं, ओ मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती।
1: अरे वा, मस्त गाणं आहे।
0: ओ चालेल।
1: 15 ऑगस्ट येतोच आहे, तर त्या अनुषंगाने एकदम परफेक्ट गाणं आहे। हो
0: ओ नाव घ्या ना आमचं,
1: हो
0: राजेंद्र काळे, सुजाता
1: हाँ।
0: काळे,
1: अच्छा,
0: ओ ऋषिकेश काळे,
1: ओके।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: हॅलो.
3: हॅलो.
2: हा बोला.
3: मॅडम, आज एक गाणं द्यायचं होतं.
2: हो हो, द्या ना.
3: हा, चित्रपटाचं नाव आहे जिंदगी और तूफान.
2: ओके.
3: आणि गीताचे बोल आहेत, एक हसरत थी के आंचल मुझे प्यार मिले, मैंने मंजिल को तलाशा मुझे बाजार मिले. गाणं अतिशय सुंदर आहे ऐकायला. ओके मॅडम.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380106508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: बस टाइम चेक
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178861 आणि गणेश सोमवंशी, 8 महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

क्या अंग्रेजी बोलता है, सीधा साधा बोल।

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना

0: વિશ્વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: जिसका कोई नहीं उसका तो

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. ओठावरली गाणी सादर करते विकास भावे दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

आपली फरमाइश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अनुल्याच्या मनातील गूज आईला नाही कळणार तर कुणाला. तुकया आणि पांडुरंगाचं तेच नात. कधी भवमुक्तीचा उत्कट हट्ट तर कधी आत्मानंदाचे महासुख अनुभवल्याची अपार कृतज्ञता. अंतरंगाच्या अनेक रंगछटांची गुंफण एकाच वेळी वेल्हाळ होऊन प्रगटते आणि त्यातूनच गुण गायीने आवडीने हे प्रेम पिसे तरळू लागते.